0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: निरामय जीवन.
2: हरिओम. प्राणायामाची सुरुवात करण्याआधी 3 वेळा ओंकार म्हणूया.

ओंकार साधनेमुळे आपलं चित्त स्थिर झालं असेलच. प्राणायाम करताना पाठीचा कणा सरळ असायला हवा. यासाठी पद्मासन, वज्रासन किंवा सुखासन म्हणजे सरळ मांडी घालून ध्यानात्मक आसनात बसा. आता भस्रिका प्राणायामाने सुरुवात करूया. भस्रिका प्राणायाम करताना दोन्ही नाकपुड्यांनी श्वास छातीत पूर्णपणे भरून घ्या आणि बाहेर सुद्धा पूर्णपणे तितक्याच वेळात सोडा. प्राणायाम करताना डोळे बंद ठेवून मनात प्रत्येक श्वास आणि उच्छ्वासाबरोबर ओमचं चिंतन आणि मनन करा. हा प्राणायाम करताना जेव्हा श्वास आत घ्याल तेव्हा पोट फुगवून देऊ नका. प्रत्येक प्राणायाम आपण 3 मिनिटं करणार आहोत, त्यामुळे ह्या आकड्यांच्या बरोबर श्वासाची गती ठेवा. 1 2 1 2. प्रत्येक जण आपापल्या शक्ती सामर्थ्यानुसार हा प्राणायाम संथ गतीने, मध्यम गतीने अथवा जलद गतीने करू शकतो. ह्या प्राणायामाची सवय झाल्यावर गती वाढवत न्या. उच्च रक्तदाब आणि हृदयरोग असणाऱ्यांनी भस्रिका जलद गतीने करू नये. भस्रिका करताना मनामध्ये असा विचार करा की या अखिल विश्वात सामावलेली दिव्य शक्ती, पवित्रता, सुख, शांती, आनंद, ऊर्जा असं जे जे काही मंगल आहे, शुभ आहे, ते प्रत्येक श्वासाबरोबर माझ्या देहात प्रवेश करत आहे. अशा दिव्य संकल्पासहित केलेला प्राणायाम नक्कीच लाभदायक ठरेल. भस्रिका प्राणायामामुळे फुफ्फुसं सशक्त होतात. हृदय आणि मेंदूला शुद्ध प्राणवायू मिळाल्यामुळे आरोग्य प्राप्त होतं. सर्दी, जुनं पडसं, ॲलर्जी, श्वासरोग, दमा असे रोग दूर व्हायला मदत होते. तसंच शरीरातील प्राण आणि मन स्थिर होतं. हा प्राणायाम रोज 3 ते 5 मिनिटं केला तर त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच जाणवेल. ह्या ध्वनिमुद्रिकेत दिलेल्या प्राणायामांच्या नंतर जास्त वेळ प्राणायाम करण्यासाठी शेवटी दिलेल्या संगीतावर प्राणायामाचा सराव करा. दुसरा प्राणायाम करूया, कपालभाती. कपालभाती हा प्राणायाम केल्यामुळे कपाल म्हणजे मस्तकावर, भाती म्हणजेच तेज आणि ओज वाढतं. कपालभातीची कृती भस्रिकेपेक्षा थोडीशी वेगळी आहे. भस्रिकेत श्वास आणि उच्छ्वास समान रूपाने घेतले जातात आणि सोडलेही जातात, तर कपालभाती करताना शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडण्यावर भर दिला जातो. तेव्हा प्रथम मध्यम गतीने श्वास घ्या आणि जलद गतीने शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा. श्वास घेण्याची क्रिया शक्य तितकी सहजपणे करा आणि पूर्ण एकाग्रता मात्र श्वास बाहेर सोडण्यातच करा. हे करताना आपल्याला जाणवेल की आपलं पोटही आकुंचन आणि प्रसरण पावत आहे. रोज 3 मिनिटं हा प्राणायाम अवश्य करायलाच पाहिजे. सुरुवातीला कपालभाती प्राणायाम करताना जेव्हा जेव्हा थकवा वाटेल तेव्हा तेव्हा मधून मधून थांबा. 1 ते 2 महिन्यांच्या सरावानंतर हा प्राणायाम तुम्ही न थांबताही करू शकाल. सुरुवातीला कदाचित कंबर आणि पोटात दुखेल, पण सरावामुळे ते हळूहळू बंद होईल. संकल्प ऐकत असताना शांत डोळे मिटून कपालभाती चालू ठेवा. कपालभाती प्राणायाम करताना मनामध्ये असा विचार आणा, माझ्या प्रत्येक उच्छ्वासाबरोबर माझ्या शरीरातील जो काही रोग आहे तो, आणि त्याचबरोबर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्षा, राग, द्वेष इत्यादी सर्व विकार बाहेर पडत आहेत अशी भावना मनात ठेवून उच्छ्वास सोडा. आपल्याला नक्कीच फायदा होईल. कपालभातीमुळे
मस्तकावर आणि चेहऱ्यावर तेज, ओज आणि सौंदर्य वाढतं. सर्व कफरोग, दमा, श्वास, ॲलर्जी, सायनस असे रोग नाहीसे व्हायला कपालभाती प्राणायाम खूपच सहाय्य करतो. हृदय, फुफ्फुस आणि मस्तकाचे रोगही दूर व्हायला मदत होते. लठ्ठपणा, मधुमेह, गॅस, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, किडनी आणि प्रोस्टेट संबंधीचे रोग निश्चितपणे दूर होतात. आपल्या शरीरातील चक्रांचं शुद्धीकरण होऊन समस्त चक्रांमध्ये एक दिव्य शक्ती संचारू लागते. मन स्थिर, शांत आणि प्रसन्न राहतं. नकारात्मक विचार नाहीसे होतात. कपालभाती प्राणायाम रोज किमान 3 ते 5 मिनिटं अवश्य करायलाच पाहिजे. जुन्या किंवा असाध्य रोगांनी पीडित व्यक्तींनी 15 मिनिटं आणि स्वतःच्या ताकदीनुसार यापेक्षाही जास्त काळ हा प्राणायाम करावा. त्यासाठी या ध्वनिमुद्रिकेच्या शेवटी दिलेल्या संगीतावर रोज सराव करा. तिसरा अजून एक महत्वपूर्ण प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम. अनुलोम विलोम प्राणायाम सुरू करताना अंगठ्यानी उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास हळूहळू आत घ्या. मग मध्यमा आणि अनामिकेने डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. आता त्याच नाकपुडीने हळूहळू श्वास आत घ्या. आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

ही एक प्रक्रिया पूर्ण झाली. असा साधारण 3 मिनिटं आपण अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत. आपल्या शक्तीनुसार श्वासोच्छ्वासाची गती मंद, मध्यम किंवा जलद करा. थकवा येईल तेव्हा थोडा वेळ आराम करा. थकवा गेला की पुन्हा करा. हा प्राणायाम करताना मनात विचार करा की माझा पूर्ण देह दिव्य प्रकाशाने दैदिप्यमान होत आहे. सर्व शक्तिमान परमेश्वराच्या दिव्य शक्तीची चहूबाजूंनी वृष्टी होत आहे. हा प्राणायाम करताना प्रत्येक श्वासोच्छ्वासाबरोबर मानसिक रूपाने ओमचं चिंतन आणि मनन करा. त्यामुळे आपलं मन ध्यानाच्या उन्नत अवस्थेसाठी योग्य प्रकारे तयार होतं. अनुलोम विलोम प्राणायामाचा सर्वात मोठा लाभ म्हणजे ह्यामुळे शरीरातील सर्व नाड्या शुद्ध होतात. त्यामुळे देह पूर्णपणे निरोगी, कांतिमान आणि बलिष्ठ होतो. संधिवात, आमवात, स्नायूंची दुर्बलता असे वातरोग, मूत्ररोग, धातुरोग, आम्लपित्त, शीतपित्त असे पित्तरोग आणि सर्दी, जुनपडस, सायनस, दमा असे कफरोग दूर व्हायला खूपच मदत होते. नकारात्मक विचार जाऊन सकारात्मक विचारात वाढ होते. तसंच आनंद, उत्साह, चैतन्य यांची प्राप्ती होते. अनुलोम विलोममुळे संपूर्णतः तन, मन, विचार आणि संस्कार यांची शुद्धी होते. देहाचे सर्व रोग नाहीसे होऊन आणि मनही शुद्ध होऊन ओंकाराच्या ध्यानात आपण लीन होऊ लागतो. ह्या प्राणायामाच्या सरावासाठी अखेरीस दिलेल्या संगीताचा अवश्य वापर करा. शेवटचा प्राणायाम करूया भ्रामरी. श्वास पूर्णपणे आत घेऊन दोन्ही अंगठ्यांनी दोन्ही कान बंद करा. अनामिका आणि मध्यमा या दोन बोटांनी दोन्ही डोळे हलके दाबून बंद करा आणि तर्जनीने भुवयांच्या वर थोडा दाब द्या आणि मनामध्ये ओंकाराचं चिंतन आणि मनन करत भ्रमराप्रमाणे गुंजन करत हुंकाराच्या रूपात श्वास बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

भ्रामरी प्राणायाम करताना मनामध्ये विचार आणा की माझ्यावर परमेश्वर कृपा, करुणा, शांती, आनंद यांची वृष्टी करत आहे. या शुद्ध भावनेने हा प्राणायाम केल्यामुळे एक दिव्य ज्योतिपुंज आपल्या आज्ञाचक्रात प्रकट होतो आहे अशी जाणीव तुम्हाला होईल आणि मन आपोआप ध्यानाकडे स्थित होईल. भ्रामरी प्राणायामामुळे मनाची चंचलता दूर होते, तसंच मानसिक तणाव, उत्तेजना, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा रोगांमध्ये सुद्धा भ्रामरी अत्यंत लाभदायक आहे. हा प्राणायाम कमीत कमी 3 वेळा करा. जास्तीत जास्त 11 ते 21 वेळा आपण भ्रामरी करू शकतो. रोज किमान एवढा वेळ प्राणायाम करणं हे अत्यंत आवश्यक आहे. अजून जास्ती सरावासाठी पुढे दिलेल्या संगीताचा जरूर वापर करा. त्याने आपलं आयुरारोग्य अत्यंत सशक्त, आनंदी, उल्हसित आणि तेजानं भरलेलं राहील. हरिओम.

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया गुरुवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

आता ऐकूया श्री दत्तशरणाष्टकम दत्तात्रेय भवशरणम. संगीत आशिष केसकर आणि स्वर अदिती केसकर आणि सहकारी यांचा.

श्रोते हो, ऐकूया पारंपरिक दत्ताची आरती. गायली आहे आर एन पराडकर यांनी.

श्रोतेहो, आता ऐकूयात श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांनी लिहिलेली श्री गुरुदत्तांची पारंपरिक आरती. स्वर सुरेश वाडकर आणि सहकारी.

श्रोतेहो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना. संगीत आहे बाळ पळसुले यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.

विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948. आज गुरुवार, निजज्येष्ठ शुद्ध चतुर्थी, अर्थात 18 जून 2026. आजचं नक्षत्र आहे पुष्य नक्षत्र. गुरुपुष्यामृत योग आज सकाळी 6:04 ते 11:32 आहे. आज विनायक चतुर्थी आहे. झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांचा आज पुण्यदिन आहे. छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे सरसेनापती संताजी घोरपडे यांचा आज पुण्यदिन आहे. आज गुरु श्री अर्जुनदेव शहीद दिन आहे. देगाव वाळूज तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर इथल्या श्री शिपलागिरी महाराजांची आज पुण्यतिथी आहे. ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन. जीवनात अंगीकारलेल्या वाईट गोष्टींचा त्याग करून सद्मार्गाकडे वळण्यासाठी नामस्मरण हे एकमेव साधन आहे. परंतु हे नामस्मरण करताना त्या नामावरती विश्वास असणं आणि श्रद्धा असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. भगवन नाम कौमुदी यासारख्या प्रमाण ग्रंथात नामाचा महिमा अपार वर्णन केला गेला आहे. नाम घेताना जर अविश्वास असेल तर अविश्वासाच्या पडद्यामुळे नामस्मरणाच्या प्रभावाशी संपर्कच होऊ शकत नाही. नाम महात्म्यावर विश्वास न ठेवणं हे कौमुदीकारांच्या मते नामापराधच आहे आणि त्या अपराधामुळे त्याची फलप्राप्ती होत नाही. मग असं जर आहे तर विश्वासाशिवाय घेतलेल्या नावात समस्त पापनाशनाचं सामर्थ्य येऊ शकत नाही. हे अगदी खरं आहे की परमेश्वराच्या नावात जेवढी पापनाशक शक्ती आहे तितकी पाप करायला सुद्धा कोणी पापी समर्थ नाही. तरी पण या महात्म्याच्या आधारावर जाणून बुजून केलेल्या पापांचा नाश नाम महाराज करत नाहीत. असं जर झालं तर नाम हे पापनाशक म्हणून सिद्ध होण्याऐवजी पापकारक म्हणून सिद्ध होईल. म्हणून प्रेम आणि सातत्य ह्या अटी नसल्या तरी विश्वास ही अट नक्कीच आहे. दुराचाराचा संपूर्ण त्याग करूनच नामजपाचं सार्थक होतं हे अगदी बरोबर आहे. परंतु तो इसम दुराचार करू इच्छित नाही आणि त्या प्रवृत्तीचा त्याग करू इच्छितो हे तरी अगदी स्पष्ट आहे. तसंच हेही स्पष्ट आहे की त्याचा विश्वास दृढ आणि अटळ आहे. म्हणून त्याचं त्यानंतर शीघ्र धर्मात्मा होणं हे त्या परमसुहृद परमेशाच्या अकारण दयेवर अवलंबून आहे. म्हणून जीवनात वाईट गोष्टींचा त्याग करा आणि नामस्मरणाकडे वळा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोतेहो आता ऐकूया सुरेश भट यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची भक्तिरचना. संगीत आहे शांक नील यांचं आणि स्वर आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा.

आता ऐकूया राम फाटक यांनी संगीतबद्ध केलेला संत तुकाराम महाराजांचा अभंग, स्वर पंडित भीमसेन जोशी

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 18 जून. परमार्थात गुप्ततेची जरुरी असते. वासनेच्या तावडीतून सुटणं फार कठीण आहे, कारण वासनेच्या पोटीच प्राणी जन्माला येत असतो. त्या वासनेला जिंकणं म्हणजे आपण मरून जाण्याइतकं कठीण आहे. वासनेच्या पोटी जन्म आणि जन्मानंतर अहंकार, या जोडप्यापोटी कामक्रोधादी विकार जन्माला येतात. या जोडप्याचं वैशिष्ट्य असं की त्यामध्ये बायको नवऱ्यापेक्षा वडील असते, कारण आधी वासना आणि त्यातून पुढे अहंकार. भगवंताजवळ वास ठेवला तरच वासना नष्ट होते. प्रपंच मुळात चांगलाही नाही आणि वाईटही नाही. प्रपंचातली वासना बाहेर काढणं याचंच नाव परमार्थ. प्रपंचात प्रसिद्धीची जरुरी वाटते, त्याच्या उलट परमार्थात गुप्ततेची जरुरी लागते. समजा एखाद्या बाईने दागिने हवेत म्हणून नवऱ्याजवळ हट्ट धरला आणि नवऱ्याने तिला हवे असलेले सर्व दागिने देण्याचं कबूल केलं, पण अट अशी घातली की जेव्हा दागिने अंगावर घालायचे असतील त्यावेळी ते घालून खोलीची दारं खिडक्या बंद करून आत बसलं पाहिजे. अशी अट पाळून कोणती बाई दागिने घालायला कबूल होईल? कारण दागिने लोकांनी पाहण्यातच तिला समाधान आहे. ही झाली प्रपंचातली रीत. परमार्थात याच्या उलट गुप्ततेची गरज आहे. आपली साधना कोणाच्याही नजरेत न येईल अशी खबरदारी घ्यावी, कारण परमार्थाला दृष्ट फार लवकर लागते. ती केवळ इतर लोकांचीच लागते असं नसून आपली स्वतःची सुद्धा लागण्याचा फार संभव असतो. म्हणून परमार्थात गुप्तता असावी आणि आपल्या हातून जे साधन होत आहे ते सद्गुरू किंवा परमात्मा यांच्या कृपेनेच माझ्याकडून करवून घेतलं जात आहे ही जाणीव ठेवावी. आजारी माणसाने नुसतं पडून राहावं, पण औषध मात्र नियमाने घ्यावं. बाकीच्या गोष्टी इतर लोक करतात, औषध मात्र आपण स्वतःच घेतलं पाहिजे. एखादा मोठा राजा जरी झाला तरी कडू औषध दासीला देऊन काही त्याचा रोग बरा होत नाही. त्याचप्रमाणे परमार्थात भगवंताचं स्मरण ठेवण्याचं काम आपल्याला स्वतःलाच करायला पाहिजे. उगीच कोणाच्या नादी लागू नये. परमार्थ म्हणजे काय करायला पाहिजे हे नीट समजावून घ्या आणि मग त्या मार्गाने जा. कोणाला फसू नका, कारण स्वतः फसणं हे जगाला फसवण्या इतकंच पाप आहे. ज्याच्या प्रपंचात पाठीराखा परमात्मा आहे त्याचा तो प्रपंचच परमार्थ होतो. उलट ज्याचा पाठीराखा अभिमान आहे त्याचा परमार्थ देखील प्रपंचच म्हटला पाहिजे. बाहेरून प्रपंची दिसावं पण आत मात्र परमार्थी असावं, ही खरी कला होय. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण

0: मंचावरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, ऐकूया पंत महाराज बाळेकुंद्री यांची अभंगरचना. संगीत आहे यशवंत देव यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

संगीतकार आशिष केसकर यांनी संगीतबद्ध केलेला, समर्थ रामदास स्वामी यांचा अभंग ऐकूया. स्वर अद्वैत केसकर.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंग रचना. संगीत आहे विलासबुवा पाटील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूयात श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांनी लिहिलेली श्री गुरुदत्तांची पारंपरिक आरती. स्वर अनुराधा मराठे आणि सहकारी.

श्रोतेहो, आपण ऐकणार आहोत मो. ग. रांगणेकर यांची गीतरचना. संगीत आहे मास्टर कृष्णराव यांचं आणि स्वर आहे ज्योत्स्ना भोळे यांचा.

0: श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी 11:45 आणि 5:25 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज 11:00 आणि 11:00.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्री स्वामी समर्थ। सोलापुरात आपल्या छोट्याशा वास्तव्यात स्वामींनी आपल्या भक्तांच्या हृदयात ईश्वर भक्तीची ज्योत प्रज्वलित केली। लोक निराश झाले होते, स्वामींनी त्यांच्या आयुष्यात चैतन्याच्या बागा फुलवल्या, लोकांचं दैन्य संपवलं, लोकांच्या असह्य आयुष्याला सुसह्यतेची झालर लावली, आधी व्याधीतून लोकांची सुटका केली, सर्वांवर सहज कृपा केली। मौनीबाबांना तर ब्रह्मचैतन्य आनंद दिला। स्वामी नेहमी लोकांना सांगत, अहो मज जे भजती त्यासी ब्रह्मपदे तुच्छ होती। स्वामींनी एकच संदेश सर्वांना दिला की काहीही आणि कितीही संकट तुमच्यावर कोसळोत, तुम्ही घाबरू नका, डगमगून जाऊ नका, माझ्या भजनात तल्लीन व्हा, मी तुमचं सौख्य पाहिन, इतकं की त्या सुखापुढे तुम्हाला ब्रह्मपद तुच्छ वाटेल। स्वामींच्या कृपेचा पाऊस मेघ सतत वर्षत होता। स्वामींच्या असीम कृपेने मुकुंदबुवांचं ज्ञानी स्वरूपात रूपांतर झालं। जणू ज्ञानाने मुकुंदबुवांच्या रूपाने मूर्त रूप धारण केलं। स्वामींच्या सोलापुरातल्या वास्तव्यात सर्व लोक आनंद प्रत्यक्ष उपभोगू लागले, त्यामुळे सोलापुराला लोक आता आनंदपूर म्हणून पुकारू लागले। स्वामींचं सोलापुरातलं अवतार कार्य आता संपत आलं होतं। स्वामींनी निर्णय घेतला की आता सोलापूर सोडायचं। ही बातमी लोकांना कळली आणि स्वामी आता आपल्याला सोडून जाणार ह्या कल्पनेने लोक व्याकुळ झाले। सोलापुराला जणू शोकसागराने वेढून टाकलं, वियोग दुःखाचे कढ वाढू लागले। लोक समर्थांना विनवू लागले की स्वामी आम्हाला सोडून जाऊ नका। तेव्हा स्वामी म्हणाले, तुम्ही स्वधर्माचरण करा, भगवंताचे नित्य स्मरण करा, तुमचे कल्याण व्हावे म्हणून पांडुरंग कमरेवर हात ठेवून उभा आहे, त्याच्या स्मरणात माझं स्मरण मिसळून टाका, काळजी करू नका, मी कुठेही गेलो तरी मी नित्य माझ्या भक्तांपाशीच असतो। स्वामींनी सर्वांना हात जोडून नमस्कार केला आणि समर्थ एकदम अदृश्य झाले। त्या क्षणी लोकांचा दुःख सागर उफाळून आला, लोकांच्या दुःखाला पारावार राहिला नाही। इतक्यात आकाशातून समर्थवाणी प्रकट झाली, मी तुमच्या जवळच आहे, मी आता अक्कलकोटला जातो आहे, तिथे दर्शनाला या, मी तुमच्या हृदयात वास्तव्य करून आहे, ही गोष्ट मात्र कदापिही विसरू नका।
1: श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, प्रपंचात आणि अध्यात्म साधनेत एक पथ्य पाळावं लागतं, ते म्हणजे परमेश्वर आपल्या निकट आहे ही भावना कधी विस्मरणात जाऊ द्यायची नाही। परमेश्वर करता आहे, तो आपला योगक्षेम पाहतो, त्याची कृपा एकदा का झाली की काळजी करण्याचं कारणच उरत नाही। त्यासाठी अखंड नामस्मरणात रममाण व्हावं लागतं। स्वामी समर्थ आपले आनंद निधान आहेत या दृढ विचाराने त्यांच्या जपात तल्लीन व्हा।

दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे। नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात। याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी। स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा। निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा।

श्रोतेहो ऐकूया पारंपरिक दत्ताची आरती. गायली आहे आर एन पराडकर यांनी.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुर आरोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, सादर करीत आहोत सनातन धर्मातल्या श्लोक, स्तोत्र आणि मंत्र यामागचं विज्ञान उलगडून दाखवणारा कार्यक्रम मंत्रशास्त्र आणि विज्ञान. वक्ते आहेत सुप्रसिद्ध निरूपणकार श्रीमती कल्याणीताई नामजोशी. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: त्याच्याबरोबर त्यांनी ओंकार घेतला आणि त्यांच्या असं लक्षात आलं की गायत्री असो, ओंकार असो किंवा हे स्तोत्र मंत्र असो, हे जिथे उच्चारले जातात तिथे वातावरणामध्ये काय होतं. तर त्यांच्या असं लक्षात आलं की वातावरणामध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयन्स असतात. धनभार आणि ऋणभार हे दोन्हीही त्या ठिकाणी, त्या कणांच्या ठिकाणी असतात. वातावरणातला जर धनभार वाढला म्हणजे पॉझिटिव्ह आयन्स जर वाढले तर वातावरण प्रदूषित होतं, आणि वातावरणातले निगेटिव्ह आयन्स वाढले की वातावरण शुद्ध होतं. तर त्यांच्या असं, त्यांनी एक प्रयोग म्हणजे बाय ऍक्सिडेंट म्हणू, ऍक्सिडेंटली घडलेला प्रयोग आहे की एका कारखान्यामध्ये काही रसायनं तयार होत होती आणि काही कालानंतर त्या कारखान्यात काम करणाऱ्या लोकांच्या ठिकाणी काम करण्याचं ताकद राहिली नाही, ते दुबळे झाले, मानसिकदृष्ट्या डिप्रेस्ड राहिले, आणि त्यांना जी मनाला दौर्बल्य आलं, जे शरीराला दौर्बल्य आलं, याचं कारण काय, तर त्यांच्या लक्षात आलं की आपल्या ठिकाणी जे सगळं निर्माण होतं आहे त्या प्रदूषणामुळे या लोकांची प्रकृती खालावते. तर हे जे अनेक प्रयोग आहेत त्याच्यामध्ये त्यांनी सकाळी कारखाना सुरू झाला की आपल्या कारखान्यामध्ये ओंकाराच्या आणि गायत्रीच्या कॅसेट्स लावून ठेवायला सुरुवात केली, आणि त्यांनी त्या प्रयोगाने असं पाहिलं की जर सातत्याने हे चालू राहिलं तर काही महिन्यांच्या नंतर त्यांच्याकडे निर्माण होणारे जे दूषित वायू आहेत ते दूषित वायू नष्ट होऊन या लोकांची तब्येत सुधारू लागली आणि त्या कारखान्यातलं वातावरण सुधारलं. आणि यालाच पुष्टी देणारा एक, ज्याला आपण प्रयोग म्हणू, तो शांताराम आठवले यांनी आपल्या पुस्तकामध्ये दिलाय. त्यांनी सांगितलं मुंबईला हॉस्पिटल्समध्ये हे प्रयोग करण्यात आले आणि रुग्णांना त्याचा लाभ होतो की नाही हे पाहण्याकरता प्रयोग केले, आणि तिथे असं लक्षात आलं रुग्णांच्या करता हॉस्पिटलमधलं वातावरण अधिकाधिक शुद्ध होतं, म्हणजे त्यातले पॉझिटिव्ह आयन्स नष्ट होतात आणि निगेटिव्ह आयन्स वाढतात. त्यामुळे आम्ही नास्तिक असलो तरी चालेल, आम्हाला ईश्वरावर आमचा विश्वास नसला तरी चालेल, आम्हाला देवदेवता हे सगळं खूळ आहे असं वाटत असलं तरी चालेल, पण आपल्या घरामध्ये एका भिंतीवरती छोटंसं का होईना एक देवघर असावं, आणि त्या देवघराच्या समोर उभं राहून आपल्या मुलांना, आपल्याला पटत नसलं तरी एखादं स्तोत्र म्हणायला सांगावं. आमच्या दाराच्या आत आल्यानंतर आमच्या घराला प्रदूषण रहित ठेवायचं असेल तर तुम्ही जसे अनेक फवारे मारता आणि आपण जसा अनेक अशा छान सुगंधी अशा द्रव्याचा उपयोग करतो किंवा घरामध्ये धूप जाळतो, तर आम्हाला हे लोक असं म्हणतात की तुम्ही हे सगळे प्रयोग करता, त्याच्यामध्ये आमचा हा फुकटचा प्रयोग करा, याला काही लागत नाही द्यायला, नाम फुकाचे फुकाचे, हे फुकट आहे आणि ते फुकट आहे म्हणून आम्हाला विशेष वाटत नाही. म्हणजे सांगण्याचा हेतू एक आहे, घराला कुठेतरी एका स्थानावर का असेना पवित्र करण्याची पुढची गोष्ट आहे, त्याच्या आधी शुद्ध करण्याची घरामध्ये एक सोय करावी. म्हणजे जो मनुष्य, जसं सावरकरांनी सांगितलं की गाय हा उपयुक्त पशु आहे असं म्हणा, त्याच चालीवर आपण असं म्हणूया की देवघर हे एक प्युरिफाईंग प्लांट आहे असं म्हणा आणि घरात ठेवा. आता दुसरं काय म्हणायचं की त्याचं स्थान घरामध्ये स्वीकारा, कारण काय आहे, तुम्ही त्याला वर काय म्हटलं यारी आम्हाला भय नाही आहे, कारण तो त्याच्या ठिकाणी सामर्थ्यशाली आहे. तुमच्या घरात ते येऊन बसलं की ते विठोबाचं भूत तुमच्या डोक्यावर कधी स्वार होईल तुम्हाला कळणार नाही. मी आपल्याला सांगते, आमचा जो एक कार्यक्रम आम्ही तुळशीबागेमध्ये घेतो तिथे माझ्या बरोबर हार्मोनियम वाजवायला एका बाईंना बोलावलं, त्या म्हणाल्या मी पूर्ण नास्तिक आहे, तो तुमचा राम वगैरे मी काही बघणार नाही आणि त्याच्याकडे बघून तर मी वाजवणार नाही, मी खाली मान घालणार, तुम्ही सांगाल तेवढं वाजवणार, ती पेटी तिथंच ठेवणार, मी निघून जाणार. आणि खूप त्यांनी मला अटी घातल्या. मी म्हटलं काही हरकत नाही, म्हणाले तुम्हाला वाईट वाटेल मी तुमच्या रामाला नमस्कार केला नाही, म्हटलं आम्हाला काय वाईट वाटत, आम्हाला सुद्धा वाईट वाटणार नाही, म्हटलं तुम्ही काही काळजी करू नका, कोणालाही वाईट वाटणार नाही. तर मग आल्या त्या पहिल्या दिवशी वाजवायला बसले असंच त्यांच्या सगळ्या अटीतटींप्रमाणे ते सगळं आणून ठेवलं. त्यांनी खालीमान घातली, ते सगळं त्या बायकांना सांगितलं, तुम्ही सांगा. त्या रामाकडे बघितलं नाही त्यांनी, त्या आल्या नाहीत, कोणाशी बोलल्या नाहीत. खाली बसल्यामुळे झालं की माझी मी निघून जाणार, म्हटलं हो चालेल. त्यांनी जेव्हा आमचा कार्यक्रम संपला आणि त्या कार्यक्रमाच्या शेवटी आम्ही ती रामनाम नौका म्हणतो, ती रामनाम नौका म्हणायला जेव्हा सुरुवात झाली आणि एवढ्या मोठ्या हजार श्रोत्यांनी जेव्हा एकत्र ती रामनाम नौका प्रार्थना म्हटली आणि त्या बाई बदलल्या, त्या बाईंनी सांगितलं की अहो म्हणाल्या, ही प्रार्थना ऐकल्यानंतर मला असं वाटलं की हे काहीतरी वेगळं आहे, तुमच्या रामाकडे पाहणार आहे म्हणाल्या मी आता, तो कसा आहे ते. आणि घरी जाऊन त्यांनी, त्यांचे पती परदेशात असतात अमेरिकेत, त्यांनी आपल्या पतीला फोन केला आणि सांगितलं की हे बघ, मी आज नास्तिकाची आस्तिक झाले. तो म्हणाला एकदम एवढा ट्रान्सफर सीन, अगदी पोल सपाट, इकडे पूर्ण नास्तिक असलेली बाई अगदी दुसऱ्या ध्रुवावर जाऊन बसली. आणि त्या बाईंनी सांगितलं की आम्हाला काही समजत नाही, म्हणाली काय आहे, म्हणलं समजत नाही ठीक आहे, पण तू निष्पाप आहेस म्हणून तुझ्यावरती चांगल्या गोष्टींची इम्प्रेशन्स फार लवकर उमटली. आणि म्हणून असं आहे की तुम्हाला आवडलं का नाही आवडलं, आपल्याला काय करायचंय, परमेश्वर त्याचं काम करील ना. त्याच्या कामापर्यंत जसं आपण म्हणतो की त्या गाईला पाण्यापर्यंत घेऊन जावं, त्या घोड्याला पाण्यापर्यंत घेऊन, पाणी प्यायचं काम तो करील, पण पाणी दाखवलं पाहिजे की नाही तेवढंच काम देवघर करील. मग देवघराला तुम्ही काही म्हणा, आमचं काही, म्हणून म्हटलं तो प्युरिफिकेशन प्लांट आहे असं म्हटलं तरी चालेल, तुम्ही लोकांना त्याची तशी ओळख करून दिली तरी चालेल. कारण मी आपल्याला, आवडेल ना आवडेल मला माहित नाही, पण मी आपल्याला सांगते, कारण मोठ्या माणसांचं सांगितलं की जरा बरं असतं. पु ल देशपांडे आपल्या घरी आले होते आणि आल्यानंतर त्यांनी माझ्या खोलीमध्ये काय जे माझ्या गुरु वगैरे काय असेल ते, त्यांची ती मूर्ती वगैरे पाहिली, तेव्हा ते मला म्हणाले की कल्याणी हे काय, हे असलं तुझा विश्वास आहे वाटतं, हे असलं काय काय तू करतेस वाटतं, अगं तू फिजिक्सची विद्यार्थिनी ना आणि तू हे असं कसं करतेस. तर मी म्हटलं नाही मला आवडतं, म्हटलं माझी देवावर श्रद्धा आहे, काय उपयोग आहे म्हणाले त्याचा. म्हटलं बाकी काही उपयोग असेल की नसेल मला माहित नाही, पण माझं मन स्वच्छ ठेवायला ते उपयोगाला येतं. म्हटलं तुम्ही असं समजा, बाथरूममध्ये साबण आहे आणि खोलीमध्ये मूर्ती आहे, ती मूर्ती मला साबण लावून स्वच्छ करते, बस झालं, गप्प बसले. त्याच्यावर उत्तर नाही दिलं त्यांनी, कारण काय, ज्याला जसं उत्तर पाहिजे तसं उत्तर द्यावं, काय बिघडलं आपल्याला तरी. कारण आपल्याला का सांगते की मला काही गोष्टींचा राग आहे, तो राग माझ्या मनात राहत नाही, कारण अपूर्वाई आणि पूर्वरंग इतके सुंदर प्रवास वर्णनाचे ग्रंथ असून सुद्धा त्याच्यामध्ये पुलंनी एक वाक्य जाता जाता टाकलेलं आहे की पश्चिम म्हणजे जर द्राक्ष असेल तर आमचा पूर्व म्हणजे शुष्क रुद्राक्ष आहे. का? आमच्या इथे जेवढी रसिकता आहे, किंबहुना जेवढ्या परदेशी लोकांनी येऊन आमच्या संस्कृतीला जाणलं आणि पाहिलं, त्या लोकांनी असं म्हटलेलं आहे, या देशामधले स्त्री आणि पुरुष जितक्या रसिकतेने जीवन जगतात, जगाच्या पाठीवर क्वचित कुठे इतकी रसिकता बघायला मिळेल. अरे वेडेत का त्या अमेरिकन्स आमच्याकडची लग्न बघून तशी लग्न करायला, त्यांना सुद्धा भाग्य पाहिजे असं लग्न व्हायचं. बरं, असो तो विषय आपण सोडून देऊ. आपल्याला सांगण्याचा हेतू एकच आहे की निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह आयन्स याच्यामधले, निगेटिव्ह आयन्स वातावरणामध्ये निर्माण होणं, ते निर्माण करणं हे कार्य ह्या प्रार्थना करतात. आणि त्याचा आणखी एक दाखला देऊन आपण पुढे जाऊ. तो दाखला म्हणजे असा की पुण्यातल्या ब्रिटिश काउन्सिल लायब्ररीमध्ये जी कॅसेट मला बघायला मिळाली, इंग्लंडमध्ये त्यांनी हे प्रयोग केले आणि त्यांनी प्रार्थना ह्याच प्रयोग. मी आपल्याला सांगते, परदेशामध्ये लोक इतके नास्तिक नाही आहेत, लोक इतके प्रेज्युडाइज्ड पण नाही आहेत. आम्ही पूर्वग्रह दूषित आहोत, ती मंडळी इतकी पूर्वग्रह दूषित नाही आहेत. त्यांनी त्यांच्या प्रार्थना आहेत, त्यांनी त्या प्रार्थनांचे प्रयोग केले. 1200 आसन्न मरण लोक घेतले, की ज्यांचा मृत्यू 5 महिने 6 महिने वर्ष दीड वर्षापर्यंत जवळ आलेला आहे, अशा आसन्न मरण लोकांना त्यांनी प्रार्थना दिल्या. आणि त्यांनी सांगितलं हा शेवटचा प्रयोग आहे, आपलं आयुष्य वाढणार असेल तर वाढेल, कदाचित आपण रोगमुक्त होऊ, यातनं काहीही होईल, आपण प्रयोग म्हणून करतो आहोत. त्या प्रयोगाचं वैशिष्ट्य असं आहे की त्या कॅसेटवर त्यांनी ते सगळा स्टॅटिस्टिकल डेटा दिलेला होता. त्या 1200 लोकांच्या पैकी 1150 लोकांचं आयुष्य वाढलं. किती वाढलं? त्यांनी असं म्हटलंय, 2-2, 3-3 वर्षांनी वाढलं. त्यातले काही पर्सेंट, 10-20% लोक पूर्ण बरे होऊन घरी परत गेले. त्यानंतर त्यांनी असं म्हटलं की त्यातले 50 लोक फक्त जे मृत झाले आणि बाकीचे सगळे लोक आपल्या दुखण्यानी ग्रस्त असून सुद्धा जीवन जगण्या इतके कार्यक्षम झाले. आणि त्यांनी त्याच्यामध्ये म्हटलं की प्रार्थना हा असा लाभ करून देतात. त्याच वेळी पिट्सबर्गच्या एका संस्थेचं जे काही ऑब्झर्वेशन्स आहेत ती वाचायला मिळाली. त्यांची एक संस्था आहे, त्या संस्थेचं नाव R4R असं आहे की रेकॉर्डिंग्स फॉर रिलॅक्सेशन रिफ्लेक्शन रिस्पॉन्स अँड रिकव्हरी. की याच्याकरताच जशी आपण एखाद्या लायब्ररीत जाऊन पुस्तकं घेतो त्याचं जे वर्णन वाचलं ते आपल्याला सांगते की तसं त्यांनी तिथे त्या कॅसेट्स करून ठेवलेल्या होत्या की खूप पोट दुखतं ह्या कॅसेट्स ऐका, खूप डोकं दुखतं ह्या कॅसेट्स ऐका, खूप त्रास होतो ह्या कॅसेट्स ऐका. आणि लोक तिथे जाऊन रेग्युलर अगदी नियमितपणे ट्रीटमेंट घेत असत आणि त्या प्रत्येकाने आपल्याला त्याचे काय लाभ झाले हे त्या ठिकाणी लिहून ठेवलेलं आहे. आणि त्याचे जी ऑब्झर्वेशन्स आहेत त्यातली मला काहीशे दोनशे वाचायला मिळाली, त्यातलं मी तुम्हाला दोन सांगते की एकाची जीभ जड होऊन त्याला बोलता येत नव्हतं, तर ते मूल तिथल्या त्या उपचारांनी त्या ट्रीटमेंटनी ते मूल बोलायला लागलं. आणि एक 22-23 वर्षाचा मुलगा ज्याला लहान वयामध्ये पॅरालिटिक स्ट्रोक आला 17-18 वर्षी आणि त्या अर्धांगवायूच्या झटक्यानी तो जवळजवळ अंथरुणाला खिळलेला होता. आणि असा अंथरुणाला खिळलेला मुलगा 1.5-2 वर्षाच्या ट्रीटमेंट नंतर अगदी सामान्य पद्धतीने त्याचे सगळे दैनंदिन व्यवहार करायला लागला आणि 2-1 वर्षामध्ये त्याच्या शरीरामध्ये कुठेही व्यंग शिल्लक राहिलं नाही आणि तो या सगळ्याचं श्रेय क्रेडिट हे तो त्याला देतो की त्या ध्वनी चिकित्सेला देतो की ह्या ध्वनी चिकित्सेतून मी बरा झालो, कारण कोणत्याही औषधी चिकित्सेने मी बरा झालो नाही तर त्याच्याकरता मला याचा लाभ झाला असं त्या माणसानी तिथे म्हटलेलं आहे. आपल्याकडे सुद्धा याचा विचार म्हणजे ताल म्हणजे खूप वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्याचा उपयोग केलेला आहे. तबलजी तबला वाजवायला बसला आपल्याकडे त्याचे उल्लेख आहे की एखादा ताल घटवायचा आहे की केरवा घटवायचा आहे, रूपक घटवायचा आहे, त्रिताल घटवायचा आहे, एकताल घटवायचा आहे, जपताल घटवायचा आहे, तो घटवायला बसला की समोर वाळू पसरून ठेवून द्यायची आणि त्या त्या तालाचं एक चित्र उमटतं. तर वाजवायला सुरुवात केल्यानंतर जितक्या कमीत कमी काळामध्ये चित्र उमटेल त्याचा अर्थ असा की तो ताल शुद्ध वाजला. म्हणजे तबला बरोबर लागला आहे, अगदी एवढा सुद्धा इकडचा इकडे नाही आणि त्यात तो ताल आपल्या हाताने अगदी 100% करेक्ट. म्हणजे जसं आपण कॉम्प्युटर प्रिसिशन म्हणतो ना, त्या प्रिसिशननी त्या ठिकाणी ते त्याची टेस्ट करत असत, ती परीक्षा घेत असत. अशा अनेक गोष्टी आहेत की कोणत्या कोणत्या रागांनी निद्रानाश आहे वगैरे वगैरे, ते सगळं काही मी आपल्या पुढे आता मांडत नाही. परंतु त्यामध्ये आणखीन एक गोष्ट अशी आहे की या सगळ्याचे जे लाभ आहेत, या सगळ्या म्हणण्याचे उच्चारण्याचे, हे आता आपण अगदी लौकिक पातळीवरचा विचार मांडतोय. आता मंत्राच्या पातळीवरती पुन्हा येऊया की आता मंत्राचे सामर्थ्य काय, आम्ही काय म्हटलं मंत्राचं सामर्थ्य, वेदमंत्रांचं सामर्थ्य काय, इतर मंत्रांचं सामर्थ्य काय, त्याच्याकरता आपल्याकडे वर्गीकरण केलेलं आहे. त्या वर्गीकरणामध्ये आधी सामर्थ्य पाहू आणि मग वर्गीकरण बघू. ते सामर्थ्य काय, तर पहिलं त्यांनी असं म्हटलंय की मंत्राच्या ठिकाणी प्रामाण्य शक्ती असते. प्रामाण्य शक्ती याचा अर्थ असा की माझं जर अधिष्ठात्री देवता किंवा माझी इष्टदेवता किंवा मला आवडणारी देवता, अभिमत मला आवडणारी देवता, जर समजा गणपती आहे, तर गणपतीचा मला कोणता मंत्र आवडतो किंवा स्तोत्र आवडतो, मला प्रणम्य शीर्षा देवम आवडतं, कुणाला अथर्व शीर्ष आवडतं, कुणाला नाममंत्राचा जप करायला आवडतो, कुणाला बीजमंत्राचा जप आवडतो, गंग गणपतय नमः नुसता गंग गंग गंग म्हणायला सुद्धा आवडतं कारण त्यांचा बीजमंत्र येतो गणपतीचा, किंवा श्री गणेशाय नमः श्री गणेशाय नमः असं म्हणायला आवडतं, गजानन गजानन असं म्हणायला आवडतं. जे आवडेल ते, ज्या मंत्राला आम्ही प्रामाण्य मानलेलं आहे त्या मंत्राच्या ठिकाणी प्रामाण्य शक्ती आहे. याचा अर्थ असा की त्या एका मंत्राचं स्मरण किंवा उपासना आम्ही जर सातत्याने करत राहिलो तर तो मंत्र आम्हाला मार्गदर्शक असतो, तो आम्हाला सगळं मार्गदर्शन करतो. आणि त्याच्याकरता गोंदवलेकर महाराजांनी जे उत्तर दिलंय त्याच्या इतकं सुंदर उत्तर नाही. त्यांनी असं म्हटलंय की रामनाम आहे, रामाचं नाव घेतो आहे, रामाचं नाव विजेरीसारखं आहे असं म्हटलंय, म्हणजे हातातल्या टॉर्च सारखं आहे. आम्ही टॉर्च लावला, अंधारात आहोत, अंधारात आम्हाला किती जागा किंवा अंधारात आम्हाला किती क्षेत्र दिसत, त्या टॉर्चची ताकद काय? एक 4 फुटापर्यंत दिसेल. ते म्हणतात ती विजेरी तुम्हाला 4 फूट दाखवते ना, तेवढे 4 फूट अंतर चाला, ते चाललं की पुढचे 4 फूट दिसतातच आहे, पुढे चाललात की पुढचे 4 फूट दिसतातच आहेत. हीच मंत्राची प्रामाण्य शक्ती आहे. मंत्राला प्रमाणभूत मानलं की मंत्र काय मार्गदर्शन करतो, तो मार्गदर्शन करतच जातो, सातत्याने मार्गदर्शन मिळतच जातं, आणि त्या मार्गदर्शनातून आम्ही पुढे पुढे जातच राहतो. ही त्या मंत्राची प्रामाण्य शक्ती आहे. त्या मंत्राची दुसरी शक्ती जी आहे ती फलिनी नावाची शक्ती आहे. म्हणजे अहो इतका जप केला काही त्याचा उपयोग झाला नाही, म्हणाले असं कधीच होऊ शकत नाही. नाही कल्याणकृत कश्चित दुर्गतीन तात गच्छती. भगवद्गीताकारांनी सांगून ठेवलेलं आहे की केलेलं कोणतंही चांगलं कृत्य कधीच वाया जाऊ शकत नाही, त्याच्या दुसऱ्या बाजूला केलेलं वाईट कृत्यही कधी वाया जाऊ शकत नाही. त्यामुळे ते आपण 3 दिवस पाहतच आलो आतापर्यंत. त्यामुळे आम्ही जर जप करतो, आम्ही जर अंतःकरणापासून उपासना करतो, तर ती वाया जाते असं कधी होत नाही, ती वाया जाऊच शकत नाही. ती तिचा लाभ जो द्यायचा आहे तो देतेच देते, आणि दिल्याशिवाय ती राहतच नाही. ही त्याची दुसरी शक्ती आहे. तिसरी म्हणजे फलिनी, की जी फळाला येतेच येते. मंत्राचा उपासना केल्यानंतर मंत्राची उपासना कधी फुकट जात नाही, त्याचं फळ मिळाल्याशिवाय अजिबात राहत नाही. हा त्याचा दुसरा भाग झाला. त्याचा तिसरा भाग असा आहे बहुनी शक्ती आहे, की आम्ही एक करतो त्याचं फळ मात्र 100 मिळतं, त्याचं फळ मात्र 10 मिळतं. हा भगवंताच्या प्रांतामधला, त्याच्या राज्यामधला हा सिद्धांत आहे हे आपण लक्षात ठेवावं, की भगवंताच्या दिशेने आम्ही 1 पाऊल चाललो, भगवंत आमच्या दिशेने 100 पावलं चालत आहेत. अनंत हस्ते कमलावराने देता की ती घेशील दो कराने. तो धो आणि जोपर्यंत निसर्गामध्ये एक ज्वारी पेरून त्या कणसाला, त्या धाटाला जेव्हा 500-500 ज्वारीचे कण लागतात, तोपर्यंत या जगाचा हाच नियम आहे हे लक्षात ठेवावं, की फळताना ते बहुतच फळतं. आणि त्यामुळे वाईट कृत्य करताना पण हाच नियम लक्षात ठेवावा, की एक वाईट केलं तर त्याचं फळ 100 भोगावं लागेल, कारण ते चांगल्या करता फळतं आणि वाईटाकरता मात्र आम्हाला डिस्काउंट देता असं होत नाही. देव सगळ्या बाबतीमध्ये सारखाच आहे. त्यामुळे पहिली शक्ती प्रामाण्य आहे, दुसरी शक्ती फलिनी आहे, तिसरी शक्ती बहुनी आहे की ती आम्हाला बहुत देते, आणि चौथी आहे ती अंतरग्राही शक्ती आहे. आणि ते असं म्हणतात की तो मंत्र, ती वेळ, ती व्यक्ती आणि ते स्थान. आम्ही जर उपासना करत असू तर आम्ही शक्यतो आमची वेळ सांभाळावी, आणि आपल्याकडे कटाक्ष तोच आहे की आपण जेव्हा आता साधा कार्यक्रम आहे, आपण जर ठरवलं की आम्ही 6:05 आज कार्यक्रम सुरू करणार, 6:10 आज कार्यक्रम सुरू करणार, 6:15 सुरू करणार, तो त्यावेळी सुरू केला पाहिजे. कारण आम्ही सुरू करताना जेव्हा देवतेला आवाहन करतो आणि सुरुवात करतो, तेव्हा ती आवाहन केलेली देवता त्या ठिकाणी उपस्थित होते. आणि आज आम्ही सांगितलं की उद्याला हा कार्यक्रम 6:10 आहे, आणि आम्ही 6:10 ऐवजी 6:30 सुरू केला, तर ती जी काल देवतेला आमंत्रण झालेलं होतं, तिला कळलं होतं उद्याला इतके वाजता यायचंय, ती तितके वाजता येते, इथे काही नाही पाहिल्यावरती निघून जाते. त्या देवतेचा आमच्याकडून अपमान होतो. का होतो? आवाहन केलंय आम्ही. आमच्या शब्दांचं हे महत्व आहे. हे जे मंत्रशास्त्र आहे ना, हे मंत्रशास्त्र हेच सांगतं की सुरुवातीला आम्ही देवाची प्रार्थना म्हणतो म्हणजे तो इथे आहे, त्याला आवाहन करून त्याचा आदर केलेला आहे, की आलेल्याचं स्वागत आहे ना ते ईश्वराचं. ते जे स्वागत आहे ते स्वागत करून तिचं वेळ सांभाळली नाही. ही अंतर्ग्राही शक्ती सांगते की जर आम्ही ठरवलं की सकाळी 5:30 नाव घ्यावं, ईश्वराचं स्मरण करावं, पण हे सगळं करत असताना एक छान शब्द आपल्याकडे, बैठकीवरची साधना झाली पाहिजे. काहीही झालं तरी दिवसाकाठी 3 मिनिटं असेना, 2 मिनिटं, 1 मिनिट, 5 मिनिटं आसन घालून त्याच्यावर बसलंच पाहिजे. बैठकीवरची साधना जाता येता कितीही झालं तरी चालेल, न झालं तरी चालेल, पण एक वेळ आणि एक जागा पाहिजे. कारण ती काय करते आम्हाला, एका आसनावरती एका ठराविक वेळी आम्ही बसलो की ज्या देवतेचं आम्ही स्मरण करतो, ज्या देवतेला आम्ही आवाहन करतो, ती देवताच तिथे उपस्थित होती. आणि त्या देवतेचा कृपाशीर्वाद आम्हाला मिळत असतो आणि तो कृपाशीर्वाद का नाही घ्यायचा, तो घ्यायचाच. आणि त्यामुळे तो अधिकस्य अधिकम फलम या न्यायाने आम्ही जितकं सांभाळत जाऊ तितके त्याचे आम्हाला बहुत लाभ, त्याचे अधिकाधिक लाभ मिळत जातात. आणि म्हणून त्यांनी सांगितलंय की जी व्यक्ती या बाबतीत कटाक्ष ठेवते की एक स्थान, एक मंत्र, एक व्यक्ती आणि एक वेळ जर सांभाळली आणि उपासना केली तर ते स्थान, ती व्यक्ती, तो मंत्र हे सगळंच त्या ठिकाणी सिद्ध होत. त्या व्यक्तीला त्या मंत्राचे अनुभव येतात, त्या स्थानाला ते पावित्र्य येतं, त्या स्थानाचं महत्व वाढतं आणि तो मंत्रही सिद्ध बनतो. त्या मंत्राचे लाभ होतात, त्या व्यक्तीच्या ठिकाणी सामर्थ्य येत, त्या व्यक्तीला जाणवतं की कोणताही संकल्प केला आणि तो संकल्प पूर्ण करण्याकरता परमेश्वर मागे उभा राहिला नाही असं होत नाही, कारण त्या व्यक्तीच्याकडे त्या उपासनेचं बळ उभं राहत. आणि म्हणून तो सत्यसंकल्पाचा दाता त्याचा संकल्प पुरा करण्याकरता येतो. आणि त्यामुळे मंत्राचा उच्चार, मंत्राचा लाभ करून घेताना त्यांनी असं म्हटलंय की शक्यतो वेळ सांभाळावी. म्हणून आपण म्हटलं तसं जाता येता स्मरणात राहणं ही त्या मंत्राची धारणा आहे, पण एका जागेवर बैठकीवर बसून उपासना करणं ही त्या मंत्राची उपासना आहे. चांगल्या धारणेत राहावं याकरता जाता येता उठता बसता मंत्राचं स्मरण हे लाभदायी आहे, पण प्रत्यक्ष उपासना एका जागेवर बसून होते आणि म्हणून एका जागेवर बसून उपासना करावी. मंत्रांचे प्रकार आहेत, ते मंत्रांचे जे प्रकार आहेत त्यातला पहिला प्रकार बीज मंत्र आहे, त्याचा दुसरा प्रकार कर्तरी मंत्र आहे, त्याचा तिसरा प्रकार माला मंत्र आहे. बीज मंत्र हे एक अक्षर ते दहा अक्षराच्या आतले बीज मंत्र असतात, म्हणजे ओम श्रीराम, ओम नमः शिवाय, नुसता नमः शिवाय, जय जय रामकृष्ण हरी, हे जे सगळे मंत्र आहेत हे सगळे मंत्र हे बीजाक्षर मंत्र आहेत. तसंच याच्याबरोबर ओम ह्रीम क्लीम श्रीम कम खम गम घम हे सगळे सानुनासिक मंत्र आहेत, हे पण सगळे बीजाक्षर मंत्र आहेत. या बीजाक्षर मंत्रांची उपासना कुणाच्या तरी मार्गदर्शनाशिवाय करू नये असं श्रेष्ठ पुरुषांनी लिहून ठेवलेलं आहे. त्यामुळे कुणी जर म्हटलं ओम ह्रीमचा मी 2 लाखाचा जप करीन, कुणीतरी सिद्ध पुरुषांनी ज्यांनी त्याचा अनुभव घेतला आहे त्यांनी जर आपल्याला मार्गदर्शन करून सांगितलं, आपण बाजारात गेलो आणि पुस्तकं आणली आणि पुस्तकामधून सिद्ध मंत्र वाचून जर आपण उपासना केली तर ती उपासना क्वचित आपल्याला त्रासदायक ठरू शकते. त्यामुळे कुणातरी अधिकारी पुरुषाकडून घेतलेली उपासना ही लाभदायी आहे, कुणीतरी त्याच्यावरती केलेला अभ्यास आहे तर लाभदायी आहे. ओंकार आहे, ओंकाराचा सुद्धा शुद्ध ओंकाराचा उच्चार कुणाच्या तरी मार्गदर्शनाशिवाय जर आम्ही करायला लागलो तर तो ओंकार सुद्धा आम्हाला पीडा दिल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळे निद्रानाशासारखे विकार होतील, ब्लड प्रेशर सारखे विकार होतील. शरीराला आतून एक कंप निर्माण होणं आणि शरीराचा तोल बिघडणं, शरीरावरच्या ज्या आपल्या स्नायू आहेत विशेषतः चेहऱ्यावरचे लक्षात येतात, इतर स्नायूंची फडफड इतकी लक्षात येत नाही, पण असे असे असे स्नायू हलायला लागतात, म्हणजे त्याचं ज्याला इनव्हॉलंटरी आपण जे म्हणतो ना की त्याची जी होणारी मोशन आहे, त्याच्यामध्ये होणारी जी ऍक्टिव्हिटी आहे ती वाढते, आपलं नियंत्रण राहत नाही आणि मग त्याचे विपरीत परिणाम आपल्याला भोगावे लागतात. म्हणून आपल्याला जर अत्यंत प्रभावी मंत्राची उपासना करायची असं वाटत असलं तरी सुद्धा हे सगळे नमः शिवाय मंत्र आहे करावा, शंकराचं आवडत असेल. जर आपल्याला राम किंवा कृष्ण म्हणजे विष्णूची उपासना असेल, जय जय रामकृष्ण हरी म्हणावा, सिद्ध मंत्र आहे. वारकरी संप्रदायाने संचित मनशक्तीचा असणारा शब्द किंवा शब्द समुदाय निर्माण करून ठेवलेला सिद्ध मंत्र आहे. या सगळ्याच्या पलीकडे जाऊन एक सिद्ध मंत्र आपल्याकडे निर्माण करून ठेवलेला आहे, तो म्हणजे रामाचं नाव. ओंकाराला समांतर, ओंकाराला पॅरलल, ओंकाराच्या इतकं सामर्थ्य ज्या नामात आहे ते नाम रामाचं आहे. त्यामुळे ओंकाराचं जे फळ मिळवायचं आहे ते रामाच्या नामातून मिळतं आणि म्हणून आपल्याकडे रामनाम हे इतकं सगळ्यांच्या पर्यंत समाजाच्या सर्व स्तरापर्यंत त्याचं अभिसरण झालेलं सहज आहे, अगदी फुकट आहे, त्याच्याकरता काही करा उच्चार अवघड नाही. कृष्णाचं नाव उच्चारताना अवघड आहे, कारण तो मुळात उभाई तिरकाच आहे, त्रिभंग मूर्ती आहे आणि त्याचं कर्तुकही तिरक आहे. राम सरळ आहे, बिचारा साधा आहे, त्याचं नामही सरळ आहे आणि त्यामुळे रामनामा इतकं सोपं नाम नाही आणि रामनामा इतकं प्रभावी नाम नाही. ओंकाराला पर्यायी नाम रामनामासारखं दुसरं नाही, त्यामुळे या नामाची महती आहे, त्या नामाचा उच्चार करावा. त्याच्यानंतर 10 पुढे 11 ते 24 किंवा 20 दोन्ही प्रकाराने कर्तरी मंत्राची व्याख्या केली जाते. 10 ते 20 मध्ये किंवा 10 ते 24 मध्ये ज्याच्यात अक्षरं आहेत त्याला कर्तरी मंत्र असं म्हणतात आणि या कर्तरी मंत्रामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय, श्रीराम जय राम जय जय राम हे सगळे मुक्त मंत्र आहेत. केव्हाही त्याचा उच्चार करावा आणि त्या मंत्राचा लाभ घ्यावा. सगळ्यात सोपा आणि लाभदायी मंत्र श्रीराम जय राम जय जय राम आहे, त्रयोदशाक्षरी मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय पेक्षा सुद्धा, कारण त्याला ओंकार लावलेला आहे आणि क्वचित त्याचे परिणाम लोक वेगवेगळे अनुभवतात. ओम राम आणि श्रीराम याच्यामध्ये जो ओम रामचा उच्चार करतो त्याला सुद्धा कधीतरी त्रास होऊ शकतो. काही काही लोकांना ओम राम म्हणून त्रास होतो पण श्रीराम म्हणून कधी त्रास होत नाही. याचं कारण असं की श्रीकार जो आहे आणि ओंकार जो आहे याच्यामध्ये मुळात भेद आहे. श्रीकार जो आहे तो न्यूट्रल आहे, उदासीन मंत्र आहे. ज्या मंत्रांच्या शेवटी नमहा आहे ते मंत्र उदासीन मंत्र आहेत. उदासीन याचा अर्थ त्यांच्यावरचे स्ट्रॉंग इलेक्ट्रिकल चार्जेस काढून घेतलेले आहे आणि ओम म्हणजे सगळ्या बाजूनी इलेक्ट्रिकल चार्जेस जोरदार असलेला आहे, त्याचं सामर्थ्य खूप आहे. ओमचा एक उच्चार केला की आमच्या देहावरती सर्व ठिकाणचे अणुरेणू स्पंदित होतात. एवढं सामर्थ्य मंत्र पेलण्याकरता असेल तरच त्याचा उच्चार करावा, अन्यथा करू नये. याचं कारण असं मी आपल्याला एक उदाहरण सांगते, म्हणजे ज्याचं मला आश्चर्य वाटलं ते आपल्या पुढे मांडते. माझे जे सद्गुरू आहेत पूर्वाश्रमीचे प्राचार्य अनंत दामोदर आठवले, त्यांच्या सबंध आयुष्यामध्ये त्यांच्या वयाच्या 16 वर्षापासून ते विष्णू सहस्रनाम म्हणत होते. रोज 12 विष्णू सहस्रनाम कमीत कमी, मग त्याच्यापेक्षा जास्त 24 का 40 का 50 माहीत नाही, दिवस रात्र विष्णू सहस्रनाम त्यांच्या मुखातून अखंड जपलं गेलेलं आहे. त्यांच्या आयुष्यभरात त्यांनी इतकं विष्णू सहस्रनाम म्हटलं, इतका नामाचा अभ्यास, श्रेष्ठ नामधारक. जेव्हा त्यांनी संन्यास घेतला आणि संन्यास घेतल्यानंतर ज्याची उपासना संन्यासाश्रमात करावी असं म्हटलं जातं ती ओंकार उपासना, तर त्यांनी असं ठरवलं की उत्तरकाशीमध्ये राहून 1 ते 1.5 वर्ष ओंकाराचं अनुष्ठान करायचं आणि त्या अनुष्ठानाकरता ते उत्तरकाशीमध्ये जाऊन राहिले. आणि त्यांना त्यानंतर जेव्हा विचारलं, ते अनुष्ठान करून जेव्हा इकडे आले तेव्हा त्यांना म्हटलं की आप्पा, तुमच्यासारख्यांना इतके मोठे नामधारक असताना तुम्हाला ओंकाराची वेगळी उपासना करण्याची काय आवश्यकता आहे, आणि भले तुम्ही संन्यासाश्रमात गेलात म्हणून त्या आश्रमाचा प्रवेश म्हणून जर तुम्ही ओंकाराची उपासना केली असेल तर तुम्हाला ओंकार उपासनेचा काय वेगळा अनुभव आला का, कारण इतकं नाम घेतल्यानंतर आता वेगळा काय अनुभव घ्यायचा आहे. त्याच्यावर त्यांनी सांगितलं की मी जरी विष्णू सहस्रनामाचा नामधारक असलो तरी शुद्ध ओंकाराची उपासना शरीराला सात्म व्हायला वेळ लागतो त्यांच्यासारख्याला. त्यांनी जे अनुष्ठान केलं 2 वर्ष 2 तास 3 तास 4 तास जे, आता ते आम्हाला इतकं स्पष्ट सांगणार नाहीत की मी रोज 5 तास बसत होतो का 6 तास बसत होतो, पण जो काय त्यांनी ओंकाराचा जप केला ते म्हणाले मला काही काळ गेला की त्या काळानंतर मला ओंकार म्हणणं सोपं झालं, नाही तर मला सुद्धा ओंकार म्हणता येत नव्हता, मला जितका वेळ म्हणायचा आहे तितका. म्हणजे इतक्या शुद्ध शरीराला सुद्धा ओंकार सात्म करणं अवघड आहे. तर आमचं म्हणजे तर चेंबूरच आहे हो शरीर, म्हणजे सगळं त्यामुळे सगळी दलदलच आहे इथे, तर आमच्या शरीरामध्ये ओंकार कसा बसायचा, कारण सगळं मुळी तिथे भानगडच आहे, सगळं शुद्ध होणं अवघड आहे. आणि म्हणून आपल्याला भगवंतानी सोय करून दिलेली आहे, कुठल्याही मंत्राचा उच्चार करताना ओम लावून म्हणण्याच्या ऐवजी श्रीकार लावून जर म्हटला तर श्रीकार आणि ओंकार याच्यामध्ये फल देण्यातलं जे अंतर आहे, श्रीकार लौकिक फल देतो, ओंकार पारलौकिक फल देतो. कोणताही मंत्र असला तरी सुद्धा त्या मंत्राच्या शेवटी नमहा असं लावून जर मंत्र म्हटला तर श्री गणेशाय नमहा असा म्हटला तर तो मंत्र गजाननाय नमहा असा मंत्र म्हटला तर नमहा म्हणणारा मंत्र सुद्धा आम्हाला कधीही त्रासदायक ठरत नाही. आम्ही कितीही जप करावा त्या मंत्राचा. आणि त्यामुळे अशा प्रकारे हे जे मंत्र आहेत त्यातला जो माला मंत्र आहे तो गायत्री मंत्राला सुद्धा माला मंत्र म्हटला आहे म्हणून मी आपल्याला 24 पुढे म्हणते. कारण 24 आणि 24 पुढे गायत्री मंत्रामध्ये 24 अक्षर आहेत आणि त्याला माला मंत्र म्हटलं आहे. आणि माला मंत्राची व्याख्या करताना असं सांगितलं आहे की 24 अक्षरापासून ग्रंथापर्यंत कितीही मोठा, म्हणजे ज्ञानेश्वरी हा सुद्धा माला मंत्र आहे, दासबोध हा सुद्धा माला मंत्र आहे, एकनाथी भागवत हा सुद्धा माला मंत्र आहे. त्याचा जो अखंड पारायण करतो, त्याचं जो स्मरण करतो, त्याचं जो चिंतन करतो, आणि ज्ञानेश्वर माऊलींनी तर त्याच्याही पेक्षा आम्हाला मोकळं केलंय. म्हणजे असं की ज्ञानेश्वर माऊली तर म्हणतात की तळलिया वरलिया एकची पकवान्ने. म्हणजे मी आपल्याला एक जाता जाता आपला विषय आता वेळ संपत आली जाता जाता एकच गोष्ट आपल्याला सांगते की एक बाई अत्यंत सश्रद्ध निरक्षर आणि त्यांच्या पतीचं निधन वयाच्या 18-19 वर्षी झालं, 2 लहान मुलं 15 आणि घरामध्ये पुष्कळ चांगली स्थावर जंगम मालमत्ता आणि सगळ्यांना असं वाटत होतं की हिला ती मालमत्ता मिळू नये कारण आता हिच्याकडे तसं बघणारं कोणी नाही, बाकीच्यांच्या मध्ये ती विभागली जावी, हिची मुलं आणि हिला बाहेर केलं तर बरं, हिला काही कळत नाही तोपर्यंत आपण हिच्याकडून सह्या घ्याव्यात आणि हिला त्या इस्टेटीच्या हक्कामधून बाजूला करावं. तर ती तिची परिस्थिती जाणून होती, घरातलं स्थान जाणून होती आणि तिची समर्थांच्या वरती विलक्षण श्रद्धा होती. तिला काही कळत नव्हतं, घरामध्ये दासबोध होता, ती रोज त्या दासबोधावरून हात फिरवायची आणि म्हणायची समर्थ मला तुम्ही माझं संरक्षण करा, ह्याच्यात काय लिहिलंय मला काही कळत नाही पण राखणारे तुम्ही आहात. आणि म्हणून दासबोधाला स्पर्श करून ती त्यांची उपासना करत असे. 85 साली इथे समोर शिवाजी मंदिरामध्ये माझे सद्गुरू अनंतराव आठवले यांचा महिन्याभराचा अधिक मासाचा कार्यक्रम होता. त्या बाई रोज माझ्या शेजारी येऊन बसत होत, मला त्या बाई काही माहीत नव्हत्या, रोज अगदी श्रद्धेने यायच्या, बसायच्या, मनापासून कीर्तन ऐकायच्या, प्रवचन ऐकायच्या, जायच्या. त्यांचा माझा परिचय झाला. एके दिवशी आल्या नाहीत तर मी त्यांना म्हटलं अहो तुम्ही काल का नाही आला कार्यक्रमाला. अहो म्हणल्या माझंच चुकलं. म्हटलं काय झालं? अहो म्हणल्या मला समर्थांनी सांगितलं पण मी ऐकलं नाही. म्हटलं अहो कोण समर्थ? रामदास स्वामी. तर हो म्हणाल्या. म्हटलं ते तुम्हाला काय सांगितलं त्यांनी? नाही नाही म्हणाल्या, मला त्यांनी सांगितलं तू जाऊ नको तरी मी ऐकलं नाही. म्हटलं त्यांनी कसं सांगितलं तुम्हाला? माझं कुतूहल जागृत झालं. त्या म्हणाल्या नाही अहो मी घरून जेव्हा प्रवचनाला कीर्तनाला निघते तेव्हा मी समर्थांना नमस्कार करून निघते. आणि म्हणाल्या मी निघाले तर मला समर्थांनी सांगितलं जाऊ नको म्हणून. आणि म्हणाल्या मी ऐकलं नाही. मी म्हटलं अनंतरावांचं कीर्तन कसं चुकवू, मला भास झाला असेल समर्थ नको म्हणाले. आणि म्हणाल्या मी आले आणि त्यावेळी आता ते मंदिर नाहीये, आता त्या भरतनाट्य मंदिराच्या जवळ ते मध्यावरती जे मंदिर होतं त्या मंदिराच्या इथे एका सायकलवाल्यानी त्यांना पाडलं, त्यांना लागलं, त्या घरी गेल्या. त्या म्हणाल्या महाराजांचं तर माझं कीर्तन गेलंच पण म्हणाल्या माझं हे 2 दिवस तर मला येता पण नाही आलं. अहो म्हटलं समर्थ तुमच्याशी बोलतात म्हणजे काय करतात? त्या म्हणाल्या मला बरोबर कळतं आतून. मी म्हटलं पण हे कसं कळतं? त्यांनी मला सांगितलं. माझ्या वयाच्या 18 माझ्यावर जेव्हा प्रसंग आला आणि तेव्हापासून जेव्हा मला सही करा असं लोक सांगायचे तेव्हा मला समर्थ स्वप्नात येऊन सांगायचे सही करू नका. आणि म्हणाल्या असा काळ मी माझ्या मुलांना सांगितलं की बाबांनो मला यातलं काही कळत नाही, आता तुम्ही हळूहळू मोठे होताय, तुम्ही मोठे होत आहेत असे मला पण लिहायला शिकवा. म्हणाले मी मुलांच्याकडनं मुळाक्षर शिकले आणि मला पहिल्यांदा दासबोध शब्द वाचता आला त्याचा इतका आनंद झाला. आणि म्हणाले माझ्या मुलांच्याकडून मी दासबोध वाचायला शिकले. आणि म्हणाले त्यानंतर मी अखंड दासबोध वाचत असे पण म्हणाले मला समर्थांनी 10 सही करू नको म्हणून सांगितलं. 10 माझी मुलं मोठी झाली आणि त्यानंतर म्हणाले मला सही करायला सांगितलं, मला माझी इस्टेट मिळाली, माझं काही नुकसान झालं नाही. आणि म्हणाले आजपर्यंत मला समर्थ प्रत्येक क्षणी मार्गदर्शन करतात. म्हणजे माऊलींचा एकच ओवीचा अर्धा भाग आहे की तळलिया वरलिया एकची पकवान्ने. त्या ज्ञानेश्वरीचं उलटं पालटं त्याच्यावर चिंतन करून, त्याच्यावर टीका बघून, अनेकांची वचनं, अनेकांची मतं हे करून आमच्यासारखे प्रवचनकार जन्मभर खटपट करतात आणि आम्हाला असं वाटतं की आम्ही ज्ञानेश्वरीच्या गाभाऱ्यात पोचलो. ही माय माऊली बिचारी त्या ग्रंथाच्या दारात आहे पण ज्ञानेश्वरांनी सांगितलं ज्याचा भाव आहे तळलिया वरलिया एकची पकवान्ने आज शिरलान पुष्कळ ग्रंथ पाहिले म्हणजे त्याला फार ज्ञानेश्वरी कळली मिळालं, आणि ज्यांनी काही पाहिलं नाही त्याला मिळालं नाही असं नाही. जो भाव आहे त्या भावानी मिळतं ही जी धारणा आहे, म्हणून आपल्याला सांगते त्या ग्रंथाचं जे सामर्थ्य आहे ना. आपला विषय उद्याला पुढे त्याच्या पुढे जाईल, आज त्या विषयाचा फक्त एक सुरुवात उपोद्घात करून आपण पुढे जाऊ की हे जे ग्रंथ आहेत या ग्रंथांचं जे सामर्थ्य आहे, ह्या मंत्रांचं जे सामर्थ्य आहे, हे सामर्थ्य हे सब्जेक्टिव्ह नाही आहे, हे ऑब्जेक्टिव्ह आहे, हे वस्तुनिष्ठ आहे. तो मंत्र त्याचा त्याच्या ठिकाणी समर्थ आहे. आम्ही किती शहाणे आहोत का नालायक आहोत त्याच्याशी काही अवलंबून नाही. आमची लायकी आहे की नाही हा भाग वेगळा आहे, पण त्या मंत्राचंच सामर्थ्य आहे. ते सामर्थ्य काही आम्हाला लाभल्याशिवाय राहणार नाही, आणि त्यामुळे त्याच्यात सब्जेक्टिव्हिटी ऍड झाली तर काय दुधात साखर आहे, साखरेत केशर आहे. आता केशरात आणखीन कस्तुरी घातली तर आपल्याला माहित नाही, जे एक एक वाढवलं अटीव केलं ते चांदीच्या पात्रात घेतलं, त्याच्याही पेक्षा सामर्थ्य असेल सोन्याच्या पात्रात घेतलं तर आनंद अधिकाधिक वर्धिष्णू होणार आहे. परंतु मंत्राच्या ठिकाणी सब्जेक्टिव्ह आणि ऑब्जेक्टिव्ह ह्या दोन पातळीवर सामर्थ्य आहे. त्या सगळ्यासहित आपण विचार उद्या करू आणि उद्याला हा विषय पुढे पाहू. श्रीकृष्ण.
0: आत्ताच आपण ऐकलात सनातन धर्मातल्या श्लोक, स्तोत्र आणि मंत्र यामागचं विज्ञान उलगडून दाखवणारा कार्यक्रम मंत्रशास्त्र आणि विज्ञान. वक्त्या होत्या सुप्रसिद्ध निरूपणकार श्रीमती कल्याणीताई नामजोशी. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आता ऐकूया दादा जोशी यांची पदरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे अनुराधा मराठे यांचा.

श्रोते हो, ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे अनुराधा पौडवाल यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया प्रवीण दवणे यांची गीतरचना. संगीत आहे नंदू होनप यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: VSS प्रस्तुत अमृत वर्षा कार्यक्रमात श्री सिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपात दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा, अनुभवांचा, आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात. दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 जरूर ऐका अमृत वर्षा.
2: सनातन धर्मात मंत्र, श्लोक आणि स्तोत्र यांचं अनन्य साधारण महत्व आहे. या स्तोत्राच्या, श्लोकांच्या आणि मंत्रांच्या निर्मितीमागे काय वैज्ञानिक विचार आहे? या मंत्रांच्या उच्चाराने कोणते स्पंद तयार होतात? मंत्र सिद्ध करणे म्हणजे काय? अशा विलक्षण विषयावर मंत्रशास्त्र आणि विज्ञान या कार्यक्रमात सुप्रसिद्ध वक्त्या निरूपणकार श्रीमती कल्याणीताई नामजोशी यांचं मार्गदर्शन ऐका भक्तीसुधावरून. मंत्रशास्त्र आणि विज्ञान ही मालिका भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9:00. याचं पुनःप्रसारण रात्री 9:00. दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6:00.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूयात समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

रघुवीर समर्थ। दासबोध दशक चौथा समास आठवा आपण पाहतो आहोत। सख्य भक्ती त्याचं काही वया झालेल्या आहेत, त्याच्या पुढे आपण पाहणार आहोत। देवप्रीती राखो जाणे, देवासी करावे साजणे, जीव लगे आवघी पिसुणे कामान येती। आपलं प्रिय पात्र कोण असं जर विचाराल तर भगवंतालाच आपलं प्रिय पात्र करावं। जसं मीराबाईने म्हटलं, मेरा तो गिरीधर गोपाल दुसरा नाही कोई, मला एकच गोपाळ कृष्ण माझा, बाकी कोणी माझं नाही। कारण त्यांनी म्हटलं स्पष्टपणाने की जीवलगे अवघी पिसू नये, ज्यांना आपण जीवलग समजत असतो, माझी अगदी रक्ताची नात्यातली आहेत, जवळची आहेत असं समजत असतो, ती देखील स्वार्थापोटी काय करतील ते सांगता येत नाही, त्यांचा देखील काही उपयोग नाही, कामा न येती असं म्हटलेलं आहे। मोठं संकट जेव्हा येतं तेव्हा ते काही करू शकत नाहीत आपल्यासाठी, पण भगवंत मात्र उदारही आहे आणि समर्थही आहे आणि भक्तांचा कैवारी आहे, करुणेचा सागर आहे। त्यामुळे ज्याला धरायचं आहे तोही असा समर्थ पाहिजे, तरच त्याचा उपयोग आहे। कुणाला तरी धरलं आणि त्याच्याच अंगात बोल नाही कुठल्याच प्रकारचं, काय उपयोग आहे? त्यामुळे खरी शक्ती ज्या भगवंताच्या ठिकाणी आहे त्यालाच जर आपण धरला तर तो आपल्याने निश्चित सांभाळतो। सख्य देवाचे तुटे ना, प्रीती देवाची विटे ना। देवावरचं प्रेम कधी विटलं असं झालं का? माणसा माणसातलं प्रेम विटतं, फार जवळ एका ठिकाणी माणसं आली तर काही काळाने वीट येण्याची शक्यता असते, पण देवावरचं प्रेम विटत नाही। देव कदा पालटे ना शरणागतासी, आणि काल शरणागतावर देवाची कृपा होती आणि आज गेली असं कधी होत नाही। तो जर शरणागत असेल तर देवाची कृपा अखंड असते। म्हणू मी काय काय फायदे होतात, त्या भक्ताचा काय लाभ होतो हे सगळंच्या सगळं सांगितलं आणि शेवटी ते म्हणतात म्हणवनी सख्य देवासी करावे, देवाशीच मैत्री करावी, हितगुज तयासी सांगावे। आणि कुणाला तरी आपण एक मनातली गोष्ट सांगायला गेलो आणि कुणाला सांगू नको असं त्याला म्हटलेलं असलं तरी तीही व्यक्ती दुसऱ्याला सांगते की कुणाला सांगू नको पण मी हे तुला सांगितलेलं आहे। त्यामुळे मनातलं हितगुज खरंच सांगायचं असेल फक्त देवालाच सांगावं, बाकी कुणाला सांगू नये, हे असं आठवे भक्तीचे लक्षणं सांगितले। आणि जायसा देव तैसा गुरु, हे सगळं देवाशी सख्य करावं असं सांगितलंय। अशाच तुडीचा तत्सम जर सद्गुरु आपल्याला भेटलेले असतील तर जसं देवाच्या विषयी सांगितलं तसंच गुरुच्या विषयी देखील सख्य ठेवावं। शास्त्री बोलिला हा विचारू, म्हणून सख्यत्वाचा प्रकारू सद्गुरुशी असावा। तसं सद्गुरूंच्या ठिकाणी देखील दास्य भक्ती, सख्य भक्ती आणि मग एकरूपता इथपर्यंत आपल्याला जायला पाहिजे। असा हा सख्य भक्तीचा जो प्रकार आहे हा आपण विस्तृत घेतलेला आहे, त्याचं कारण खूपच काही आपल्याला त्याच्यामध्ये करायचं आहे। आणि त्याच्यानंतर ही जी नववी भक्ती आहे आत्मनिवेदन भक्ती नवव्या समासामध्ये, त्याच्यामध्ये मात्र एकरूपच होणं आहे। आता इथं दोन नाहीच आहेत, मुळे द्वैत नाही, अद्वैतावर नेणारी ही भक्ती आहे। म्हणून हा जो समास आहे हा म्हणजे सगळ्या परमार्थाचा मूळ गाभा ज्याच्यामध्ये आलेला आहे, हे जर कळलं तर सगळंच कळलं। आणि हे कळणं याचा अर्थ आहे अनुभवणं आहे, आणि हे अनुभवणं पूर्णत्वास जाणं आहे। म्हणून आत्मनिवेदन भक्ती अतिशय महत्वाची आहे। ही कळवणं समजावणं हेही अवघड आहे, आपण थोडंफार समजून घेण्याचा प्रयत्न करू, शब्दाच्या अंगाने थोडंफार आपल्याला कळेल, पण जर कुणी ते अनुभवलेलं असेल तर त्याला पुन्हा प्रत्ययाचा आनंद येईल की खरंच ही स्थिती आहे। म्हणून आपण ती पाहूया। आठवे भक्तीचे लक्षण आता आहे का सावधान भक्ती नवमी। नवमी निवेदन जाणावे, आत्मनिवेदन करावे, ऐक निवेदनाचे लक्षण देवासी व्हावे आपण। आता सख्य भक्तीमध्ये मी कुणीतरी आहे, भगवंत कुणीतरी आहे, दोघांच्या मध्ये सख्य आहे। इथं आपल्याला सर्वस्वी देहाला वाहून टाकायचं, देवाच्या चरणाशी आपल्याला फेकूनच द्यायचं आहे, आपण माग उरायचंच नाहीये मी म्हणायला। अशा तऱ्हेनं संपूर्ण देवाच्या चरणी वाहून जाणं, त्याच्यामध्ये लीन होणं ही आत्मनिवेदन भक्ती आहे। करावे तत्व विवरण म्हणजे कळेल। आपण जे विचार करायला आलो की ज्याला मी असं आपण म्हणतो तो देह तर आहे पंचभूतांचा, तो आहे जड, आणि मी जो आहे हा चैतन्य रूप आत्मा आहे, मीच आत्मा असं संतांनी आपल्याला सांगितलेलं आहे। त्यामुळे मी जर आत्मा असेल तर मी देह असणार नाही, मी जर शाश्वत असेल तर मी अशाश्वत असणार नाही,
असं जर आपण तत्वविवरण करायला लागलो आणि पंचमहाभूत पंचमहाभूतामध्ये लीन झाल्यानंतर माग काय उरतं असं जर बघायला लागलो तर लक्षात येतो माग काहीच उरत नाही. पण काहीच उरत नाही असं असताना जे उरतं तेच मी आहे आणि तोच तो परमात्मा आहे. असं त्या मीला त्या परमात्म्याच्या ठिकाणी एकरूप करून टाकायचं. मी भक्त ऐसे म्हणावे आणि विभक्तपणेची भजावे हे आघवेची जाणावे विलक्षण. मी भक्त आहे असं म्हणतो आणि विभक्तपणाने भगवंताला भसतो असं म्हणतो हे कसं काय आहे. पहिल्यांदा एकरूप होऊन जायचं आहे आणि मग जे भजणं आहे संत जे भजतात ती ज्ञानोत्तर भक्ती आहे. पण त्याच्या आधी पहिल्यांदा एकरूप होणं आवश्यक आहे. ते एकरूप होण्याची प्रक्रिया काय आहे ती ह्या समासात सांगितलेली आहे. भक्त म्हणजे विभक्त नव्हे, भगवंतापेक्षा वेगळेपणाने मला असं वाटतं माझं म्हणणं असं वगैरे वगैरे काही राहिलेलंच नाहीये. मग भक्त म्हणजे विभक्त नव्हे आणि विभक्त म्हणजे भक्त नव्हे, विचारे वेण काहीच नव्हे समाधान. हे जर नीट कळलं नाही तर समाधान होणार नाही. आणि एकरूपतेच्या ठिकाणी समाधान आहे. त्यामुळे ती एकरूपता तोच मी आहे या बोधावर आपल्याला कसं येता येतात तस्मात विचार करावा. हळूहळू हळू विवरण करता करता तत्वविवरण करता करता विचार करायचा आहे. देव कोण तो ओळखावा. देव कसा आहे आपला आपण शोध घ्यावा अंतर्यामी. देव आहे निर्गुण निराकार. आपला आपण शोध घेता घेता देहापासून आत जाता जाता जाता आपण जर मूळ स्वरूपाच्या ठिकाणी गेलो तर लक्षात येतं की तेही निर्गुण निराकार आहे, परमात्माही निर्गुण निराकार आहे आणि तोच मी आहे अशा स्वयंबोधावर यायचं. म्हणून मी कोण आहेसा निवाडा पाहो जाता तत्व झाडा विचार करिता उघडा आपण नाही. तत्व तत्वामध्ये जर मिळून गेली तर मी राहायला कुठं. कारण तत्वे तत्व जेव्हा सरे तेव्हा आपण कैसा उरे. तत्वामध्ये तत्व मिसळून टाकली देह पडल्यानंतर आपण जेव्हा म्हणतो ना सर्व जी पंचमहाभूत पंचमहाभूतात निघून गेली मग माग राहतं कुठं काय काही राहतच नाही. तर तत्वे तत्व जेव्हा सरे तेव्हा आपण कैसा उरे. आत्मनिवेदन येणे प्रकारे सहजची झाले त्यामुळे हे बाजूला केल्यानंतर आपण असा वेगळेपणाने न उरणं यालाच आत्मनिवेदन असं म्हटलंय. मी कोणीही नाही. तत्वरूप सकळ भासे विवेक पाहता निरसे. सगळं जे भासत आहे ते पंचमहाभूतांची जी तत्व आहे ती पंचतत्व त्याच विश्व निर्माण झालंय त्याचाच देह निर्माण झालेला आहे. त्यामुळे हा सगळा भासतय आपल्याला. परंतु विवेक जर करायला लागला तर या सगळ्याचा निराश करता येतो की हे पंचमहाभूताचं हे पंचमहाभूताचं आहे दोन्हीही जाणार आहे. प्रकृती निराश आहे अशा तऱ्हेनं प्रकृतीचा निराश केला असता आत्मा असे मग माग राहतो आत्मा. मग मी कुठे आहे. म्हणजे ना तू मी म्हणत होतोस तू मी आहे कुठं. त्याचं कारण एक मुख्य परमेश्वर आणि दुसरी प्रकृती जगदा करू. जे काही पंचमहाभूतांचं दिसत आहे ती प्रकृती आहे आणि एक मुख्य परमात्मा आहे. मग तिसरा कैसा आपण चोरू आणला मध्ये. मग आता मी आलाच कुठं. प्रकृतीला मी म्हणतोस का परमेश्वराला मी म्हणतोस. प्रकृतीला मी म्हणत असला तर जड आहे ती जाणारी आहे आणि परमेश्वराच्या ठिकाणी मी म्हटला तर स्वतंत्रपणे तुझं अस्तित्वच नाही तो फक्त परमात्मा आहे. आईसे हे सिद्धची असता नाथिली लागे देह अंता. असं वस्तुता असताना देखील आपल्याला देह अंता लागते. मी देह आहे असं अज्ञान जडतं. जे आत्मा हा जीवभावाला येतो आणि तो देहाच्या नादी लागतो आणि देहाला मी म्हणायला लागतो. म्हणून एक देहभाव एक जीवभाव आणि एक आत्मभाव. जीवभावाने देहभावाला टाकून जीवभावामध्ये जीवामध्ये जी काही मिसळ आलेली आहे नाना प्रकारचे विकार आहेत ते काही काढून टाकायला पाहिजेत. ते टाकले असता जीव हा आत्मरूप होतो. जीव मुळात ब्रह्म आहे हे खरं आहे पण जीवाने काही टाकले खेरीस तो आत्मरूप होत नाही. साहजिकच ब्रह्मरूपालाही जात नाही. त्यामुळे इथं काय करायला पाहिजे बघून लक्षात घेतलं पाहिजे. पाहता तत्वविवंचा विवेचना पिंड ब्रह्मांड तत्वरचना विश्वाकारे व्यक्ती नाना तत्वे विस्तारली. ही नाना तत्वे विश्वाच्या अंगाने अनेक गोष्टी आपण पाहत असतो. प्रत्येक वस्तू मात्रामध्ये प्राणी मात्रामध्ये पंचतत्वच आहेत कमी जास्त प्रमाणात आहेत. पंचमहाभूतात देखील प्रत्येकामध्ये इतर चारी महाभूत आहेत आणि त्याचं हे सगळं विश्व बनलेलं आहे. तत्वे साक्षत्वे उसरती. पण या सगळ्या तत्वांकडे या सगळ्या विश्वाकडे आपण जर साक्षीत्वानी त्याच्यापेक्षा वेगळे होऊन जर पाहायला लागलो तर ही सगळी ओसरती. आणि साक्षत्व नुरे आत्मप्रचिती आत्मा असे आदी अंती आपण कायचा. साक्षीत्वानी या सगळ्या दृश्य विश्वाकडे आपण पाहायला लागलो. देहाकडे सुद्धा जर पाहता आपल्याला आलं
साधनेच्या अंगाने सद्गुरूंच्या कृपेने समजून घेता आलं तर लक्षात येतं, असं अनुभवाला असं येतं की आत्माच तर आहे आधी अंती, आपण आहोतच कुठे मुळी. आत्मा एक स्वानंद घन, हा आत्मा कसा आहे तो स्वानंद घन आहे, आणि अहम आत्मा हे वचन, आणि मीच तर आत्मा आहे हे सद्गुरूंनी वचन सांगितलंय. तरी मग आपण काहीचा भिन्न उरला तिथे, एक आत्मा आहे आणि एक प्रकृती आहे, आणि मी जर आत्माच आहे तर मी वेगळेपणाने राहायला कुठे. सोहम हंसा हे उत्तर, म्हणजे याला उत्तर असं आहे की जो परमात्मा आत्मा म्हणतोस तोच तू आहे, त्याच्यापेक्षा वेगळा नाही. तर हे सगळं आपण नीट समजून घेतलं पाहिजे, आणि आत्मा निर्गुण निरंजन कसा आहे, आणि तत्वम पद तप पद असी पद या सगळं आत्मनिवेदनाचा जो भाग आहे हा बराच खोलात जाऊन समजून घ्यायला पाहिजे. आपण पुढच्या प्रवचनात थोडासा त्याचा विचार करू. हरिओम तत्सत.

श्रोते हो, आताच आपण ऐकलीत समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर आधारित निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

आता ऐकूया संत भानुदास महाराज यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर सुहास शामगावकर यांचा.

0: भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6:00.
0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: सनातन धर्मात मंत्र, श्लोक आणि स्तोत्र यांचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. या स्तोत्राच्या, श्लोकांच्या आणि मंत्रांच्या निर्मितीमागे काय वैज्ञानिक विचार आहे? या मंत्रांच्या उच्चाराने कोणते स्पंद तयार होतात? मंत्र सिद्ध करणे म्हणजे काय? अशा विलक्षण विषयावर मंत्रशास्त्र आणि विज्ञान या कार्यक्रमात सुप्रसिद्ध वक्त्या निरूपणकार श्रीमती कल्याणीताई नामजोशी यांचं मार्गदर्शन ऐका भक्तीसुधावरून. मंत्रशास्त्र आणि विज्ञान ही मालिका भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9:00. याचं पुनःप्रसारण रात्री 9:00.
0: अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7:00. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, भक्तीसुधावरून सादर करत आहोत VSS प्रस्तुत विशेष संयोजित कार्यक्रम अमृत वर्षा.
1: VSS च्या आरंभ प्रकाशनाचे सर्व ग्रंथ म्हणजे श्रीसिद्ध शिव गोरक्षनाथांचे दिव्य विचारधन आहे.
2: अत्यंत सखोल सत्यार्थ असलेले हे दिव्य ग्रंथ वाचणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य उजळून टाकतात. नाथगीता, नाथ भागवत,
1: नाथ पतंजली योग, अष्टावक्र नाथ गीता इत्यादी अनेक दिव्य ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहेत.
2: आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com
1: आणि मोबाईल क्रमांक आहे 9881463305.
3: श्रोते हो अमृत वर्षा या कार्यक्रमात मी विनीता पिंपळखरे आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्री सिद्ध शिव गोरक्षनाथ यांच्या आपण कथा ऐकत आहोत आणि एकाहून एक अतिशय सुंदर कथा आपल्याला मिलिंद दादा सांगत आहेत. दादा, श्री शिव गोरक्षनाथ हे थोर योगी, श्रेष्ठ गुरुभक्त आणि उदार मतवादी महामानव होते असं म्हटलं जातं त्यांच्याबद्दल. तर आज तुम्ही कोणती कथा सांगणार आहात?
4: मागच्या एका कथेच्या संदर्भामध्ये आधी बोलतो आणि मग तेच वर्तुळ कसं पूर्ण झालं ते सांगतो.
3: चालेल.
4: जेव्हा मच्छेंद्रनाथांनी एका स्त्रीला भस्म दिलं आणि सांगितलं की हे तू पाण्याबरोबर पी आणि तुला मूल होईल आणि मी 12 वर्षांनी ते मूल घ्यायला तुझ्यापाशी येईन, ती कथा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तर झालं असं की 12 वर्षानंतर ते आले आणि त्यांनी मुलाला मागितलं. तेव्हा त्या स्त्रीने सांगितलं की मी ती रक्षा खाल्लेलीच नव्हती, त्यामुळे मला काही मूल झालं नाही. तर ती रक्षा कुठे टाकली, ते भस्म कुठे टाकलं, त्या दिशेला बघून मच्छिंद्रनाथांनी म्हटलं की चलो गोरख मच्छिंद्राया, आणि त्या ढिगाऱ्यातनं गोरक्षनाथ प्रकट झाले, मच्छिंद्रनाथांच्याकडे आले आणि त्यांच्या बरोबर चालू लागले. या कथेनंतर बऱ्याच काळापर्यंत नाथ म्हणजे गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथ एकत्र होते. मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना दीक्षा दिली, 12 वर्षाचं तप करण्यासाठी त्यांना पाठवून दिलं पर्वतावरती. 12 वर्षाचं तप झाल्यानंतर ते परत आले गुरुला शोधत. मधल्या काळात असं झालं होतं की मच्छिंद्रनाथ कुठे गेलेत कोणाला काही माहीत नव्हतं. आपण त्याच्याही आधीची कथा ऐकली की शिवा आणि पार्वती नदीच्या किनारी बसले होते आणि विश्वाचं रहस्य शिव पार्वतीला सांगत असताना पार्वतीला झोप लागली आणि उरलेलं जे सगळं रहस्य होतं ते त्या पाण्यातल्या माशाच्या पोटामध्ये मच्छिंद्रनाथ बसले होते, ते ऐकत होते बालक रूपाने. जेव्हा शिवाला कळलं, पार्वतीनी पुढचं ऐकलेलंच नाही गुह्य, पण या बाळाने ऐकलेलं आहे, तर शिवानी त्या बालकाचं कौतुक केलं, त्याला आशीर्वाद दिला आणि त्याचबरोबर त्याला शापही दिला की माझ्या परवानगीशिवाय तू हे सगळं गुह्य ऐकलंयस, तर एक वेळ अशी येईल की जेव्हा तुला या ज्ञानाची गरज पडेल तेव्हा तू ते ज्ञान विसरशील काही काळापुरतं, तेव्हा मीच येईन आणि तुला पुन्हा त्याच्यातून जागृत करून घेऊन जाईन. त्यानंतर असं झालं की गोरक्षनाथ मधल्या काळामध्ये तपासाठी पर्वतावरती जाऊन बसले. मच्छिंद्रनाथ त्यांच्या पूर्व काही कर्मांच्या कारणामुळे आणि शिवाच्या शापामुळे स्त्री राज्यातल्या राणी मैनावतीच्या संपर्कामध्ये आले आणि चक्क त्यांनी तिच्याशी विवाह केला आणि तिच्या बरोबर संसार करायला लागले. त्यांना मीनानाथ नावाचं अपत्य झालं आणि ते अतिशय सुखासमाधानाने भोगविलासात रमलेले असं जीवन जगू लागले. इकडे गुरुच्या शोधामध्ये गोरक्षनाथ निघाले तेव्हा त्यांना ही सगळी हकीकत कळली आणि त्यांनी स्त्री राज्यामध्ये जायचं ठरवलं. त्याच्यामध्ये पण बऱ्याच कथा आहेत की कलिंगा नावाची एक स्त्री होती, ती गोरक्षनाथांच्या प्रेमात पडली पण गोरक्षनाथांनी तिला स्पष्ट सांगितलं की मला यामध्ये अजिबात रस नाहीये. तेव्हा कलिंगानी प्रभावित होऊन स्त्री राज्यामध्ये कसं जायचं, काय करायचं, तिथे काय समस्या येऊ शकतात हे सगळं सांगितलं आणि स्त्री राज्याचं रक्षण साक्षात हनुमान करतायत आणि त्यांना हरवणं सर्वस्वी अशक्य आहे हेही सांगितलं. कलिंगानी सांगितलं होतं की स्त्री राज्यामध्ये हनुमंताच्या बुभुक्कारानी स्त्रियांच्या उदरामधला गर्भ जर पुरुषाचा असेल तर तो पडून जातो, फक्त स्त्रीचाच गर्भ राहतो. आणि जर एखाद्या पुरुषाने त्या स्त्री राज्यामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा हमखास मृत्यू होणार अशा पद्धतीची रचना तिथे केली होती आणि त्याचं रक्षण हनुमान करत असल्यामुळे नाथांनी हनुमंताशी युद्ध केलं, त्याला हरवलं आणि अंकित करून घेतलं अशी कथा आहे. आणि मग ते स्त्री राज्यामध्ये स्त्रीच रूप घेऊन गेले. ते उत्तम नर्तक, उत्तम वादक आणि उत्तम गायक स्त्री म्हणून एका कलाकारांच्या संघाबरोबर कला सादर करण्यासाठी म्हणून गेले. आणि राजदरबारामध्ये जेव्हा गुरूंना बघितलं राजाच्या वेशामध्ये अतिशय आनंदी आणि तल्लीन रममाण झालेले, तेव्हा त्यांना धक्का बसला आणि त्यांनी पखवाज वाजवायला सुरुवात केली. आणि अत्यंत सुंदर सगळं संगीत चालू असताना त्यांनी असे काही बोल त्या पखवाजामधनं वाजवले की जे फक्त आणि फक्त त्यांच्या गुरूंपर्यंत ते पोहोचतील. आणि ते असे वाजवले की चलो मच्छिंदर गोरख आया, चलो मच्छिंदर गोरख आया. डोळे मिटून ते संगीत ऐकत त्याच्या रसामध्ये डुंबलेले मच्छिंद्रनाथ या बोलांच्या माध्यमातून दिलेला जो संदेश आहे गोरक्षनाथांनी तो ऐकून खाडकन जागे झाले. आणि त्यांना लक्षात आलं की आपला शिष्य समोर आहे. त्याच्याशी ते बोलू शकत नव्हते कारण त्यावेळेला ते स्त्रीच्या वेशामध्ये. कार्यक्रम संपल्यानंतर त्यांनी गोरक्षनाथांना बोलून घेतलं आणि त्यांच्याबरोबर जो संवाद झालेला आहे, मानवी आयुष्य, त्यातले मोह, त्यातला भ्रम, आध्यात्मिक उत्थान आणि जागृती, ते पण अशक्य सुंदर आहे. गोरक्षनाथांना मच्छिंद्रनाथांनी सांगितलं की हे सगळं कुठल्या कारणामुळे घडत होतं. त्यांना पूर्वजन्माच्या मुळे इथे यावं लागलं आणि राणी मैनावतीशी लग्न करावं लागलं. आणि ते होण्यासाठी म्हणून शिवानी मला जो शाप दिलेला होता तो इथे उपयोगी पडला. आणि ते सगळं पूर्वजन्माच्या संदर्भातलं त्यांचं जे काही देणं होतं ते संपवलं त्यांनी. हे सगळं झाल्यानंतर खूप काळ तिथे थांबून राणी मैनावतीला समजावून सांगून मच्छिंद्रनाथ ते स्त्री राज्य सोडून आपल्या पुत्रासह साधनेच्या दिशेने पुन्हा चालायला त्यांनी सुरुवात केली अशी कथा त्याच्यामध्ये दिसते. आणि मग ते पुढे जातात, त्याच्यामध्ये पण अनेक घटना घडतात, त्या आपण नंतरच्या भागामध्ये नक्की घेणार आहोत. या सगळ्या कथेतून आपल्याला असं दिसतं की गुरु जे असतात त्यांना घडणाऱ्या प्रत्येक घटनेमागची कारणं माहिती असतात, त्याच्या मागचा कार्यकारण भाव माहिती असतो. आणि त्यांच्या या लीलाच आहेत की आपल्याला असं दिसतं की मच्छिंद्रनाथ आहेत ते स्त्री राज्यात गेले आणि तिथेच ते अडकून पडले आणि मोहित झाले, पण ती पण त्यांची एक लीलाच होती. जसं आपण रामायण आणि महाभारतामध्ये बघतो की रामाच्या बाबतीमध्ये 14 वर्षाचा वनवास असो किंवा कृष्णाचा जन्म जेलमध्ये झाला आणि दुसऱ्याच्या घरी तो वाढला, या सगळ्या लीला अवतारांच्या बाबतीमध्ये घडतात. कारण समाजाला तो आदर्श घालून द्यायचा असतो की अत्यंत वाईट कठीण प्रसंगामध्ये सुद्धा जे अवतारी पुरुष असतात किंवा देव असतात, आपण ज्यांना देव समजतो, ते किती विवेकाने वागतात, शांतपणाने त्या सगळ्या गोष्टींना सामोरं जातात आणि त्यांच्या आयुष्याचं जे ध्येय आहे त्याची पूर्ती करण्याच्या मागे ते सातत्याने लागलेले असतात. तर तसंच आपल्याला या कथेमध्ये दिसतं की गोरक्षनाथांनी सुद्धा स्त्री राज्यामध्ये जाणं, तिथे मच्छिंद्रनाथांना जागृत करणं, त्यांना त्या सगळ्यातनं बाहेर काढून घेऊन येणं आणि पुन्हा त्यांच्या मूळ उद्दिष्टाकडे घेऊन जाणं, हा प्रवास अतिशय बिकट होता. पण गुरुवरची निष्ठा आणि प्रेम आणि समर्पण या कारणामुळे त्यांनी हा संपूर्ण कठीण प्रवास केलेला दिसतो. मी वेळेच्या अभावाच्या कारणामुळे ही कथा खूप कमी शब्दांमध्ये सांगायचा प्रयत्न केला, पण आपण हे सगळ्यांनी समजून घ्या की तो सगळा प्रसंग जो आहे तो अत्यंत भयंकर, अतिशय भयकारी असा होता. पण नेटानी गोरक्षनाथांनी त्याच्यात यश मिळवलं. नाथपंथाचं ते वैशिष्ट्य आहेच की एकदा ठरवलं की ते तडीला न्यायचंच.
3: प्रत्यक्षात ते घडलंच असेल, पण एक कथा म्हणून सुद्धा ती किती धरून ठेवणारी आहे, नाही? आणि विशेषतः त्या पखवाजाच्या बोलातनं त्यांनी सांगणं वगैरे, त्याच्यात खूप नाट्य पण आहे.
4: नाट्य. आणि जे मी म्हटलं की ते वर्तुळ पूर्ण झालं, तर जेव्हा नाथ प्रकट झाले गोरक्षनाथ, तेव्हा मच्छिंद्रनाथांनी त्यांना आदेश दिला की चलो गोरख मच्छिंद्र आया, आणि ते या भूमीवरती प्रकट झाले. आणि जेव्हा मच्छिंद्रनाथ या माया मोहामध्ये अडकलेले होते, तेव्हा गोरक्षनाथांनी चलो मच्छिंदर गोरख आया असं म्हणून त्यांना त्याच्यातून बाहेर काढलं आणि हे वर्तुळ पूर्ण झालेलं आपल्याला दिसतं.
3: खूपच वेगळी आगळी आणि अगदी सुंदर कथा आहे, छान कथा आहे.
4: हो, आणि मी मागे सांगितलं तसं की रामायण आणि महाभारत या कथा मुळात घडल्या असतीलच किंवा घडल्याच आहेत, पण मुळात त्या कथांच्या मागे जी संकल्पना आहे, कॉन्सेप्ट आहे, ती माणसाला जगण्यासाठी आणि त्याच्या उत्थानासाठी महत्वाची आहे. पण संकल्पना किंवा कॉन्सेप्ट ही लक्षात राहणं अवघड असतं, म्हणून ती कथेमधनं आणली तर सोपी होते. म्हणून रामायणामध्ये राम हा एक आदर्श पुरुष कसा आहे, सीता ही आदर्श पत्नी कशी आहे किंवा स्त्री कशी आहे, याचं सगळं जे वर्णन आहे की ज्याच्यात वैराग्य आहे, त्याग आहे, क्षमा करणं आहे, प्रेम करणं आहे आणि न्याय करणं आहे, अशा ज्या सगळ्या आयडियल गोष्टी आहेत त्या संकल्पना कथेमधनं पात्रांच्या मधनं आल्यात. आणि म्हणून रामायण आणि महाभारत हजारो वर्षांपासून आपल्याला पाठ आहे आणि तो आपल्या कल्चरचा, संकल्पनेचा, आपल्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग आहे. तसंच ही नवनाथांची कथा मालिका जी आहे त्याच्यातल्या प्रत्येक कथेतनं अशी अनेक छोटी छोटी आदर्श संकल्पना आपल्या समोर नाथ ठेवताना आपल्याला दिसतात.
3: खरंच ही कथा अशी होती की त्याला संदर्भ खूप होते, त्यामुळे आधीच्या 3-4 कथांचे संदर्भ असल्याशिवाय ही कथा कळलीच नसती. तर ती खूपच छान तुम्ही सांगितली. श्रोते हो, आजची ही कथा तुम्हाला कदाचित माहिती असेल किंवा नसेल, पण ती ऐकून तुम्हाला नक्की आनंदच झाला असेल. श्रोते हो, आज आपण इथेच थांबूया. तुम्हाला हा एपिसोड नक्कीच आवडला असेल याची आम्हाला खात्री आहे. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. आमच्या वैश्विक सिद्ध साधनेशी जोडलं जायचं असेल तर फेसबुकवरचं आमचं अकाउंट आहे BSS मिशन, इंस्टाग्राम अकाउंट नित्योपनिषद, वेबसाईट www.vssmission.in, यूट्यूब चॅनल VSS मिशन. त्यावर तुम्हाला अनेक आध्यात्मिक कार्यक्रम बघायला मिळतील. तुम्हाला काही आध्यात्मिक प्रश्न असतील तर आम्हाला ईमेल करा. आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com आणि फोन नंबर आहे 9183087885000. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोड मध्ये. अलक्ष निरंजन.
1: VSS च्या आरंभ प्रकाशनाचे सर्व ग्रंथ म्हणजे श्री सिद्ध शिव गोरक्षनाथांचे दिव्य विचारधन आहे.
2: अत्यंत सखोल सत्यार्थ असलेले हे दिव्य ग्रंथ वाचणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य उजळून टाकतात. नाथ गीता, नाथ भागवत,
1: नाथ पतंजली योग, अष्टावक्र नाथ गीता इत्यादी अनेक दिव्य ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहेत.
2: आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com
1: आणि मोबाईल क्रमांक आहे 9881463305.
0: आत्ताच आपण ऐकलात VSS प्रस्तुत विशेष संयोजित कार्यक्रम अमृत वर्षा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
5: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा. श्रोते हो, आता ऐकूयात संत कबीरांची पदरचना. संगीत आणि स्वर आहे पंडित कुमार गंधर्व यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा. श्रोते हो, भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. भक्तिसुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:15. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00.
1: श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा .co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, संत तुकाराम महाराजांची अभंग रचना ऐकूया. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

0: सनातन धर्मात मंत्र, श्लोक आणि स्तोत्र यांचं अनन्यसाधारण महत्व आहे. या स्तोत्राच्या, श्लोकांच्या आणि मंत्रांच्या निर्मितीमागे काय वैज्ञानिक विचार आहे? या मंत्रांच्या उच्चाराने कोणते स्पंद तयार होतात? मंत्र सिद्ध करणे म्हणजे काय? अशा विलक्षण विषयावर मंत्रशास्त्र आणि विज्ञान या कार्यक्रमात सुप्रसिद्ध वक्त्या निरूपणकार श्रीमती कल्याणीताई नामजोशी यांचं मार्गदर्शन एका भक्तिसुधावरून. मंत्रशास्त्र आणि विज्ञान ही मालिका भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.
1: श्रोतेहो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोतेहो, ऐकूया विद्याधर गोखले यांची गीतरचना. संगीत आहे गोविंदराव अग्नी यांचं आणि स्वर आहे विश्वनाथ बागुल यांचा.

श्रोते हो, ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे अनुराधा पौडवाल यांचा.

श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोतेहो, ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंगरचना. संगीत आहे विलासबुवा पाटील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531300.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30।
2: श्रोते हो, आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंग रचना। संगीत आणि स्वर स्नेहल भाटकर।

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तिसुधा. भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7:00.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00.
2: VSS प्रस्तुत अमृत वर्षा कार्यक्रमात श्री सिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपात दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा, अनुभवांचा, आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात. दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 जरूर ऐका अमृत वर्षा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित उल्हास कशाळकर यांनी गायलेला राग रामकली.

0: स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित उल्हास कशाळकर यांनी गायलेला राग रामकली. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्तीसुधा.
1: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधावर.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा। श्रोते हो, आता ऐकूया प्रभाकर पंडित यांचं संगीत असलेली रचना, गायली आहे सुरेश वाडकर यांनी।

श्रोतेहो आता ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे प्रतिभा ताई परांजपे यांचं आणि स्वर आहे आरती अंकलीकर टिकेकर यांचा.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.
1: श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना, संगीत आशिष केसकर आणि स्वर आरती अंकलीकर.

श्रोते हो आता ऐकूया दादा जोशी यांची पदरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर चित्रा आपटे यांचा.

श्रोते हो ऐकूया दादा आल्हाट यांची गीतरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्ती सुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्ती सुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग. श्रोते हो, ऐकूया दादा आल्हाट यांची गीतरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं, स्वर आहे अर्चना खासनीस यांचा.

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर सुहास शामगावकर यांचा.

आता ऐकूया दादा जोशी यांची भक्ती रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे राजेश दातार आणि सहकारी यांचा.

श्रोते हो, संत एकनाथ महाराजांची अभंग रचना ऐकूया. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे श्रीपाद भावे आणि सहकारी यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत. मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोतेहो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया गुरुवारचा नाममंत्र।

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत. आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्यसाधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा। नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे। आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा।

0: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत

मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6 वाजता. याचं पुनःप्रसारण 3 वाजता.

0: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज 5:30 वाजता भक्तीसुधावर. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज 11:00 वाजता आणि रात्री 11:00 वाजता. भक्तीसुधावरून ऐका रोज 8:00 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज 8:00 वाजता याचं पुनःप्रसारण 8:00 वाजता. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज 7:30 वाजता.
0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00 वाजता.

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया गुरुवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

आता ऐकूया श्री दत्तशरणाष्टकम, दत्तात्रेय भवशरणम. संगीत आशिष केसकर आणि स्वर अदिती केसकर आणि सहकारी यांचा.

श्रोते हो, ऐकूया पारंपरिक दत्ताची आरती. गायली आहे आर एन पराडकर यांनी.

श्रोतेहो आता ऐकूयात श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांनी लिहिलेली श्री गुरुदत्तांची पारंपरिक आरती. स्वर सुरेश वाडकर आणि सहकारी.

श्रोतेहो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना. संगीत आहे बाळ पळसुले यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.

विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948. आज गुरुवार, निजज्येष्ठ शुद्ध चतुर्थी अर्थात 18 जून 2026. आजचं नक्षत्र आहे पुष्य नक्षत्र. गुरुपुष्यामृत योग आज सकाळी 6:04 ते 11:32 आहे. आज विनायक चतुर्थी आहे. झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांचा आज पुण्यदिन आहे. छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे सरसेनापती संताजी घोरपडे यांचा आज पुण्यदिन आहे. आज गुरु श्री अर्जुनदेव शहीद दिन आहे. देगाव वाळूज तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर इथल्या श्री शिपलागिरी महाराजांची आज पुण्यतिथी आहे. ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन.

जीवनात अंगीकारलेल्या वाईट गोष्टींचा त्याग करून सद्मार्गाकडे वळण्यासाठी नामस्मरण हे एकमेव साधन आहे. परंतु हे नामस्मरण करताना त्या नामावरती विश्वास असणं आणि श्रद्धा असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. भगवन नाम कौमुदी यासारख्या प्रमाण ग्रंथात नामाचा महिमा अपार वर्णन केला गेला आहे. नाम घेताना जर अविश्वास असेल तर अविश्वासाच्या पडद्यामुळे नामस्मरणाच्या प्रभावाशी संपर्कच होऊ शकत नाही. नाम महात्म्यावर विश्वास न ठेवणं हे कौमुदीकारांच्या मते नामापराधच आहे आणि त्या अपराधामुळे त्याची फलप्राप्ती होत नाही. मग असं जर आहे तर विश्वासाशिवाय घेतलेल्या नावात समस्त पापनाशनाचं सामर्थ्य येऊ शकत नाही. हे अगदी खरंय की परमेश्वराच्या नावात जेवढी पापनाशक शक्ती आहे तितकी पाप करायला सुद्धा कोणी पापी समर्थ नाही. तरी पण या महात्म्याच्या आधारावर जाणून बुजून केलेल्या पापांचा नाश नाम महाराज करत नाहीत. असं जर झालं तर नाम हे पापनाशक म्हणून सिद्ध होण्याऐवजी पापकारक म्हणून सिद्ध होईल. म्हणून प्रेम आणि सातत्य ह्या अटी नसल्या तरी विश्वास ही अट नक्कीच आहे. दुराचाराचा संपूर्ण त्याग करूनच नामजपाचं सार्थक होतं हे अगदी बरोबर आहे. परंतु तो इसम दुराचार करू इच्छित नाही आणि त्या प्रवृत्तीचा त्याग करू इच्छितो हे तरी अगदी स्पष्ट आहे. तसंच हेही स्पष्ट आहे की त्याचा विश्वास दृढ आणि अटळ आहे. म्हणून त्याचं त्यानंतर शीघ्र धर्मात्मा होणं हे त्या परमसुहृद परमेशाच्या अकारण दयेवर अवलंबून आहे. म्हणून जीवनात वाईट गोष्टींचा त्याग करा आणि नामस्मरणाकडे वळा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत 18 पुराणातील एक ज्ञानानी परिपूर्ण पुराण, नारद पुराण. वक्त्या श्रीमती कल्याणी नामजोशी. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: हे जे नारद पुराण आहे, हे विष्णू पुराण आहे. विष्णूच्या विषयी वर्णन करताना भगवान श्रीकृष्णाची महती पण याच्यामध्ये गायलेली आहे. त्यामुळे विष्णूंचं स्मरण करून आपण पुराणाला सुरुवात करू.

जो विषय मांडायचा आहे पुढे तो असा आहे की मनुष्य हा शब्द जो वापरलाय मुळामध्ये नारद पुराणात अनुचान अनुचान झाला पाहिजे. अनुचान म्हणजे ब्रह्मविद्येने परिपूर्ण झाला पाहिजे, लौकिक विद्येने परिपूर्ण झाला पाहिजे, ज्ञानाने विज्ञानाने परिपूर्ण झाला पाहिजे, म्हणजे सर्व प्रकारचं ज्ञान त्याला प्राप्त झालं पाहिजे. तेव्हाच त्याला काही मिळणारा जो मोक्षाचा विचार आहे, त्याच्या अधिकाराचा विचार आहे, शुकदेवांच्या बाबतीत तुझ्या मनात जो आदर निर्माण झाला आहे त्याचं कारण काय आहे, तर हे अनुचान हे त्याचं कारण आहे असं सांगितलं. तर नारदांनी विचारलं की अनुचान कसं होतो ते तुम्ही मला सांगा. तर ते म्हणाले मी तुला अनुचानाचं लक्षण सांगतो. म्हणाले ज्याला जाणल्यानंतर मनुष्य अंगांसहित म्हणजे त्याच्या षडांगांसहित वेदज्ञानामध्ये परिपूर्ण होतो तोच अनुचान होऊ शकतो. म्हणजे आपल्या पुढे सांगायचं असं की या जगामध्ये असणारं जे आम्हाला आज विज्ञानाचं ज्ञान आहे, लौकिक ज्ञान आहे, एकापेक्षा एक मोठमोठे शास्त्रज्ञ आहेत, त्यांचा त्याच्यामध्ये असणारा जो लौकिक आहे ज्याला आजच्या भाषेमध्ये एक्सपर्टाईज म्हणतो की त्यांचा कशाकशामध्ये एक्सपर्टाईज आहे, कशाकशामध्ये त्यांचं वैशिष्ट्य आहे, काय काय त्यांचं संशोधन आहे, ह्या सगळ्याबद्दल जे आमचं आकर्षण आहे, हे सगळं त्यांना प्राप्त आहे, हे कुणाला प्राप्त असतं, कुणा एकाला प्राप्त असतं का, त्याचं उत्तर देताना त्यांनी सांगितलंय की जो यथार्थतेने वेदांच्या अंगासहित वेदांचं ज्ञान प्राप्त करून घेतो त्याला सर्वांचं ज्ञान असतं. म्हणजे त्याचं ज्ञान हे परिपूर्ण असतं. ज्याकरता एक असाच आपण अज्ञानातून म्हणू किंवा निष्पाप भावानी म्हणू असा एक प्रश्न उपस्थित झाला आणि त्यांनी सांगितलं की अहो हे एवढं सगळं तुम्ही सांगता, ज्ञानेश्वर महाराज एवढे ज्ञानी होते आणि ज्ञानेश्वर महाराजांनी स्वतः संजीवन समाधी घेतली, तर म्हणाले आता आजकालच्या काळामध्ये कॉम्प्युटर आला आहे, ज्ञानेश्वरांच्या वेळी काही कॉम्प्युटर नव्हता. म्हणाले ज्ञानेश्वरांना जर कॉम्प्युटर दिला असता तर ज्ञानेश्वरांनी कॉम्प्युटर दुरुस्त केला असता का? म्हटलं हो नक्कीच केला असता. म्हणाले कसा केला असता? म्हटलं त्यांना स्क्रूड्रायव्हर वगैरे काही लागला नसता किंवा कॉम्प्युटरचं सर्किट काय त्यांना बघावं लागलं नसतं. त्यांच्या समोर जर म्हटलं परम कॉम्प्युटर आणून ठेवला असता आणि त्याच्या कोणत्या टोकाच्या कोणत्या सर्किटमध्ये गडबड आहे ही आम्हाला शोधून द्या असं जर आम्ही त्यांना विचारलं असतं तर ते म्हणाले असते तुमचा परम कॉम्प्युटर तुमच्या घरी ठेवा, त्याची काही मला आवश्यकता नाही. मग आम्ही विचारलं असतं हो मग तो दुरुस्त कसा होईल? तर त्यांनी सांगितलं असतं की या जगामध्ये कोणतीही वस्तू तिच्या मूळ रूपामध्ये उपस्थित राहण्याकरता त्या वस्तूचं जे संतुलन आहे ते कायम राहावं लागतं. त्या वस्तूचं संतुलन येण्याकरता जे करण्याची आवश्यकता आहे त्याचं सामर्थ्य माझ्याकडे आहे. त्यामुळे तो तुमचा परम कॉम्प्युटर माझ्या घरी आला का तुमच्या घरी राहिला आम्हाला काही फरक पडत नाही. त्या कॉम्प्युटरचं संतुलन बिघडलं ना तो संतुलित करून ठेवायचं काम मी करतो. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांना लगेच तुमचा स्क्रूड्रायव्हर आणा, या इथली ट्यूब बिघडली ज्ञानेश्वर महाराज ट्यूब दुरुस्त करा, अहो घोडा घेऊन या म्हणजे मी त्याच्यावर चढतो आणि त्याचा चोक बदलतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मला चोक बदलावं लागत नाही, मला ती ट्यूब टेस्ट करावी लागत नाही, मला फक्त तिचं काय बिघडलं आहे तेवढं बघावं लागतं. जर तिचं जे काही बिघडलं असेल ते मी कशाने दुरुस्त करतो? म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी काय मला कानात येऊन सांगितलं नाही, मी आपल्याला आपल्या तत्वज्ञानाच्या आधाराने, नाही तर म्हणाल तुम्हाला ज्ञानेश्वरांचा एवढा ठाव ठिकाणा कुठून लागला आणि तुम्ही त्यांचं उत्तर कुठून देता. त्यामुळे गोष्ट अशी आहे की एक आत्मतत्व जाणलं, आमच्या ईशावास्य उपनिषदांनी सांगितलंय की ज्यांनी आत्मतत्वाची जाणकारी करून घेतली त्याला जगामध्ये अज्ञान असं काही राहत नाही. की समोरची गोष्ट आहे आणि त्या गोष्टीत काही कमतरता आहे ही राहत नाही. का राहत नाही? कारण आत्मज्ञान हे पूर्ण आहे, तिथे अपूर्णता राहूच शकत नाही आणि त्यामुळे जिथे अपूर्णता शिल्लक आहे ती आत्मज्ञानाने पूर्ण करता येते. आणि त्यामुळे म्हणून आपल्याला म्हटलं की ज्ञानेश्वर महाराजांना स्क्रूड्रायव्हर, ज्ञानेश्वर महाराजांना व्होल्टेज स्टॅबिलायझर, ज्ञानेश्वर महाराजांना त्या ठिकाणी करंट टेस्ट करायला, त्यांना असलं कुठलंही उपकरण प्राप्त करून घेण्याची आवश्यकता नाही. आपल्यापुढे मांडण्याचा विषय इथे असा आहे की इथे त्यांनी आपण म्हणू म्हणजे काय वेदाचं ज्ञान झालं म्हणजे सगळं झालं का? त्याचा अर्थ एकच आहे की ह्या वेदांच्या दोन्ही अंगांनी जर वेद समजून घेतला तर लौकिक ज्ञान काय
ते समजतं. जसं समर्थांचं वर्णन करताना म्हटलंय तसंच आहे की ते कसे आहेत. तर आधी लौकिक ज्ञानामध्ये तर ते श्रेष्ठ आहेतच आहेत, पण पारलौकिक ज्ञानामध्ये सुद्धा तसेच श्रेष्ठ आहेत. आणि त्यामुळे ही दोन्ही ज्ञान समर्थ म्हणजे मी आपलं माझ्यासमोर समर्थांचं नाव आलं म्हणून पुन्हा ज्ञानेश्वर म्हटलं तर आपल्याला वाटेल या ज्ञानेश्वरांबद्दलच बोलत आहेत, तसं नाही आहे. समर्थांच्या सारखे लोक म्हणतात म्हणून प्रवृत्तीपर संत. संत काही प्रवृत्तीपर आणि निवृत्तीपर असतच नाहीत, संत संतच असतात. त्यामुळे समर्थांच्या सारख्यांनी सुद्धा लौकिकामध्ये काय केलं, एकनाथ महाराजांनी लौकिकात काय केलं, हे लौकिक विद्या त्यांना पूर्ण आत्मसात आहेच आणि त्याच्याबरोबर त्यांना परब्रह्माचं ब्रह्माचं ज्ञान आहे. ही जी स्थिती आहे ती इथे त्यांनी वर्णन करून सांगितलेली आहे. ते म्हणाले की मनुष्याला सगळ्या अंगांच्या सहित वेदांचं परिपूर्ण ज्ञान झालं की म्हणाले त्याच्या ठिकाणी कोणतंही ज्ञान त्याला प्राप्त नाही असं होत नाही. हा संवाद नारद आणि सनातन यांच्या ठिकाणी, सनतकुमारांच्या ठिकाणी, सनंदनाच्या ठिकाणी झालेला आहे. या संवादाचा आता पुढे विस्तार आहे. तो विस्तार करताना त्यांनी सांगितलं की ही जी सहा शास्त्र आहेत, ती जी सहा शास्त्र आहेत आणि हे जे चार वेद आहेत, ऋग, यजू, साम आणि अथर्व, ह्या चार वेदांचं जे प्रमाण किंवा त्याचं प्रामाण्य जे सांगितलेलं आहे, ते प्रामाण्य तुम्हाला आपल्याकडे करता असं सांगतो की ज्यांनी ह्या सगळ्याचा बारकाव्याने अभ्यास केला तो अनुचान म्हटला जातो. त्यांनी अनेक ग्रंथांचं जरी अध्ययन केलं आणि त्यांनी जर वेदांचं अध्ययन नाही केलं तर त्याचं ज्ञान अपूर्ण राहतं. आणि नुसतं वेदांचं नाही, ह्या षडंगासहित. आणि म्हणून ते सांगतात की ह्या वेदाच्या ज्ञानामध्ये जो वेदवेत्ता आहे त्याच्या ठिकाणी ह्या वेदांची शिक्षा हा जो पहिला भाग आहे, वेदांचं पहिलं अंग आहे, त्याचं महत्त्व खूप आहे. त्याला त्याच्यामध्ये स्वरांची प्रधानता आहे, स्वर कसा लावावा. आणि म्हणून म्हणाले त्या स्वरांच्या प्रधानतेबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे की ऋग म्हणजे ऋग्वेदाकरता, गाथेकरता आणि सामगायनाकरता स्वराचा प्रयोग वेगवेगळा केला जातो. म्हणाले ऋचा म्हणताना एक अंतर दिलं जातं, त्याच्यानंतर गाथा म्हणताना दोन अंतर असतं, सामांच्याकरता व्यवधान स्वर तीन अंतराने असतो. म्हणाले आणि याज्ञ जी स्तोत्र आहेत, कर्ण आणि मंत्र आहेत, त्या ठिकाणी याज्ञिकांच्याकडून यज्ञामध्ये ज्याचा प्रयोग केला जातो तो जो प्रयोग आहे, त्या ठिकाणी जर ह्या शिक्षा विभागाचं ज्ञान नसेल तर भलताच अर्थ होऊ शकतो. आणि त्याकरता ह्या शिक्षा विभागामधलं एक प्रसिद्ध उदाहरण आहे, इंद्रशत्रू हा जो शब्द आहे त्यांनी सांगितला, तो हवन करायला लागला आहे किंवा यज्ञाकरता उद्युक्त झालेला आहे. तर या ठिकाणी त्याचा अर्थ काय आहे, इंद्रस्य शत्रुहू, जो इंद्राचा शत्रू आहे त्या इंद्राच्या शत्रूचा आपल्याला निपात करायचा आहे असं म्हटलं त्या ठिकाणी जर म्हणायचं असेल तर त्याच्याऐवजी जर तो शब्द उच्चारताना जर चुकला, त्याचा उच्चारच जर चुकला तर म्हणाले आघात. आता कशाचा चुकू शकतो, पहिल्या शब्दावरती आघात किंवा दीर्घ करायचा का पुढच्या शब्दावर, म्हणजे इंद्र आणि शत्रू हे शब्द उच्चारायचे कसे, आघात कुणावर जास्त ठेवायचा कुणावर कमी ठेवायचा. आघात बदलला की त्याचे समास बदलतात आणि समास बदलले की अर्थ बदलतात, असं म्हणून त्यांनी सांगितलं की हा इंद्र शत्रू हा जो शब्द आहे तो स्वरभेदनाने वेडावाकडा अर्थ होऊन त्याच्यामध्ये म्हणाले वृत्रासुराचाच वध ज्या प्रकाराने झाला त्याची ती कथा दिली, त्याचं आपल्याला आत्ता काही फारसं हे नाही आहे. आता उच्चार करण्याकरता तीन स्थानं सांगितली आहेत. आमच्याकडे उच्चार जो होतो तो हृदयामधून होतो, कंठामधून होतो आणि मस्तकामधून होतो. आता त्यांनी फार सुंदर वर्णन केलं आहे जे आपल्याला लक्षात येत नाही. सामान्यतः यज्ञामध्ये तीन सवन असतात, एक प्रातःसवन असतं, एक माध्यानदिन सवन असतं आणि एक सायंसवन असतं. आणि त्यांनी सांगितलं की प्रातःसवनामध्ये जो उच्चार केला जातो आणि जो केला जातो तो म्हणाले वक्षस्थलाच्या इथून केला जातो, कंठामधून मध्यम स्वराने जो उच्चार केला जातो तो माध्यानदिन सवनामध्ये केला जातो, आणि मस्तकामधून जो उच्चार केला जातो उच्च स्वराचा त्याला तृतीय सवन असं म्हणतात. अशा प्रकारे हे उच्चार आहेत. आता योग्य त्याची अभिव्यक्ती जर झाली नाही
तरीसुद्धा स्वराचा जर सूक्ष्म उच्चार मागे पुढे जर बिघडला तरीसुद्धा त्यांनी सांगितलं की त्या फलामध्ये फरक पडतो. म्हणून आपल्याकडे कोणत्याही मंत्राची उपासना करताना पहिल्यांदा वैखरी वाणीमध्ये जोरात उच्चारून करायची. जोरात म्हणजे आपल्याला ऐकू येईल, जोर जोरात नाही पण आपल्याला ऐकू येईल इतका. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम. यांनी काय होतं, वैखरी वाणीमध्ये तो जप सिद्ध होतो. आणि हा स्थूल पातळीवरती आमच्या प्राणांचा आयाम करून देतो, म्हणजे प्राणांचा विस्तार होतो एका बाजूनी आणि प्राणांचं नियमन होतं दुसऱ्या बाजूने. कारण प्राणायाम शब्दाचे अर्थ दोन आहेत, आयाम शब्दाचा अर्थ विस्तार पण आहे आणि आयाम शब्दाचा अर्थ नियमन पण आहे. प्राणांचं नियमन करून देतो म्हणजे मंत्राच्या उच्चारामध्ये नामस्मरणामध्ये अनायासे प्राणायाम होतो आणि प्राणाचा विस्तार होतो म्हणजे प्राणांचं सामर्थ्य वाढतं आणि प्राणांचं सामर्थ्य होतं म्हणजे आमची प्रकृती सुधारते, आमचं आरोग्य टिकतं. अनेक त्याचे लाभ आहेत, मग ब्लड प्रेशर कमी होतं, मग डायबिटीज कमी होतं, मग पुष्कळ जो जो अनुभव घेईल तो. आता त्याच्यामध्ये एक वेगळा विषय सांगितला आहे की ऋग्वेद म्हणताना म्हणाले कोणते स्वर उच्चारले जातात, तर रे आणि ग हे स्वर ऋग्वेदात उच्चारले जातात. म्हणाले लौकिक व्यवहारामध्ये उच्च आणि मध्यम असा संघात असतो ह्या स्वरांचा. आणि आता हे जे लोक आहेत ते व्यवहारात म्हणजे आपल्याकडे जेव्हा कोणी म्हणायला येतो ऋग्वेद त्यावेळी काय करतात, म्हणाले उच्च आणि मध्यम अशा संघातामध्ये तो वेद म्हटला जातो. आता पुष्कळ प्रकार आहेत, कसे कसे वेद म्हटले जातात, कोणत्या कोणत्या परंपरेत कसे म्हटले जातात, तो पण विषय आपण सोडू कारण तो आपल्याला विशेष माहिती नसलेला आहे. आणि म्हणाले सगळ्या वेदांच्यामध्ये चालणारा असा जो विचार आहे किंवा असा जो स्वर आहे तो सगळ्या स्वरांचा संचार वैदिक पद्धतीने, संचार म्हणजे त्याचा प्रसार, सर्व प्रकारच्या वैदिक स्वर ज्या पद्धतीने लावले जातात तसे वेगवेगळ्या ठिकाणी त्या स्वरांचा विचार करून तो मंत्र, श्लोक, स्तोत्र जे म्हणायचं आहे ते म्हटलं जातं. आता त्यांनी सांगितलं आहे की सामवेदाचा जो स्वरसंचार आहे, आता म्हणाले ऋग्वेदाबद्दल सांगत नाही आता सामवेदाबद्दल सांगतो. म्हणाले त्यांनी सांगितलं की इथे ह्या नारद पुराणामध्ये ह्याचं वर्णन करणारे श्लोक थोडे आहेत पण तुम्हाला अर्थाचं गांभीर्य इतरत्र कुठेही एवढं बघायला मिळणार नाही. इथे ज्या प्रकाराने त्याचं वर्णन केलं आहे त्याविषयी आपल्याला कुठे बघायला मिळणार नाही, म्हणून तुम्ही हा विषय सावधानतेने श्रवण करा असं आपल्याला सांगितलं आहे. आता सामगायन करणारे लोक काय काय करतात, आता बघा सगळा संगीताशी आपल्या दृष्टीने जोडलेला विषय आहे. तान, राग, स्वर, ग्राम, मूर्छना आणि लक्षणं ही सगळी इथे त्यांनी सांगितलेली आहेत. म्हणाले हे जे अत्यंत पवित्र, पावन आणि अत्यंत श्रेष्ठ बुद्धीनी जो याचा विचार करतो म्हणजे त्याच्यामागची त्याची भावना फार वेगळी आहे. आपल्याला जर माहीत असेल तर अकबराच्या दरबारामध्ये नवरत्नांच्यामध्ये सम्राट तानसेन आहेत आणि त्यांचे गुरु हरिदास बाबा आहेत. अकबर फार खुश होत असे सम्राट तानसेनचं गाणं ऐकून आणि त्यांच्या गाण्याचा प्रभावही विशेष होता. पण एकदा अकबर बाहेर कुठे गेले आणि ज्या भागामध्ये फिरून आले तिथे त्यांनी एका मंदिरामध्ये गाणं ऐकलं आणि तो म्हणाला हे स्वर्गीय गाणं आहे, की हे माझ्या तानसेनच्या सुद्धा गळ्यामध्ये ऐकायला मिळत नाही असं कसं. आणि आल्यानंतर त्यांनी तानसेनला सांगितलं, तानसेन मी अशा अशा गावी गेलो होतो आणि तिथे एकांचं गायन ऐकलं तर ते गाणं इतकं सुंदर होतं आणि मोठं मला विलक्षण वाटलं. तानसेन म्हणाला आपण कुणाचं आणि कुठे ऐकलात, तर म्हणाले ते हरिदास बाबा असे असे त्या गावात होते. तर तेव्हा त्यांनी सांगितलं बरोबर आहे, त्यांच्या गाण्याचा कणसुद्धा माझ्या गाण्यात येणं शक्य नाही. म्हणाले असं का, तर म्हणाले हुजूर मी आपल्याकरता गातो आणि ते भगवंताकरता गातात, त्यामुळे हाच मोठा फरक आहे म्हणाले त्याच्यामध्ये. आणि म्हणून इथे त्यांनी सांगितलं आहे की इथे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद यांच्या स्वरूपाचा परिचय करून देताना ह्या शिक्षा ह्या वेदाच्या अंगाच्या भागामध्ये त्यांनी सांगितलं की सात स्वर, तीन ग्राम, 21 मूर्छना आणि 49 ताना ह्या सामवेदाचं गाणारे लोक हे सगळे प्रकार करतात प्रत्येक वेळी. आणि ह्या सगळ्याला स्वरमंडल असं म्हटलं जातं.
आता षडझ ऋषभ गांधार मध्यम पंचम दैवत आणि सातवा निषाद हे सात स्वर आहेत. षडज मध्यम आणि गांधार या तिघांना ग्राम म्हणतात. आणि आता यांची उत्पत्ती कुठून होते ऐकण्यासारखं आहे सगळं. या भूलोकावरून षडज उत्पन्न होतो, भूवर लोकावरून हा मध्यम उत्पन्न होतो आणि स्वर्गलोकावरून गांधार प्रकट होतो. आणि म्हणजे षडज मध्यम आणि गांधार या तिघांना ग्राम म्हणतात. म्हणजे भूलोक, भूवरलोक आणि मेघलोक म्हणजे स्वर्गलोक. म्हणजे गांधार हा या तीन लोकांचा आहे. षडज मध्यम आणि गांधार यांना ग्राम म्हटलंय. हे तीन जेव्हा एकत्र येतात तेव्हा ह्या तिन्ही लोकांना आनंद देऊ शकण्याचं सामर्थ्य त्यांच्या ठिकाणी आहे. ही तीनही ग्रामस्थान आहेत म्हटलंय. आणि त्यांनी पुढे सांगितलंय की सामगायन करणारा जो विद्वान आहे तो वेगवेगळ्या प्रकारांनी कशा ताना गातो तर ते आपण फार तर पुढे सोडून देऊ आणि आपण पुढे जाऊया. त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय की गंधर्व लोक जे गंधर्वगण जे आहेत ते देवतांच्या करता सात मूर्छनांचा आश्रय घेतात, यक्ष लोक पितरांच्या करता गातात आणि सात मूर्छनांच्या करता आश्रय घेतात आणि ऋषी लोक जे आहेत ते सात मूर्छनांचा आश्रय घेतात आणि जे लौकिक गान आहे त्याचं मनुष्य अनुसरण करतो. म्हणजे पृथ्वी लोकावर आम्ही जे गायन करतो किंवा माणसाकडनं जे गायलं जातं ते गंधर्वगणाकडनं गायलं, यक्षगणाकडनं गायलं त्याच्यापेक्षा सामान्य गाणं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि षडज स्वर जो आहे तो देवतांच्या करता आहे, ऋषभ स्वर जो आहे तो ऋषीमुनींच्या करता आहे. म्हणजे देवता कशाने तृप्त होतात, षडज लावला की देवता तृप्त होतात, रे लावला की ऋषीमुनी तृप्त होतात, ग लावला की पितर तृप्त होतात. म्हणजे गांधारामध्ये पितर तृप्त होतात, त्याच्यानंतर मध्यम स्वर लावला तर गंधर्व तृप्त होतात, पंचम स्वर लावला तर देवता पितर आणि महर्षी हे सगळेच तृप्त होतात. आणि म्हणून लता मंगेशकरांच्या वडिलांनी लता मंगेशकरांना असं म्हटलं की तुझ्या गळ्यामध्ये पंचम आहे आणि त्यामुळे तू या जगामध्ये हे जे वैभव प्राप्त करून घेणार आहेस त्याचं कारण आहे. कारण काय आहे, त्यांनी जे म्हटलं आहे की पंचम स्वर हा देवता पितर आणि महर्षी या सगळ्यांनाच संतुष्ट करणार आहे. त्याच्यापुढे निषाद स्वर जो आहे तो यक्षांना आणि दैवत आहे तो सगळ्या भूत समुदायांना तृप्त करतो. आणि अशा प्रकारे ही जी गुणवृत्ती आहे ती 10 प्रकारची आहे असं त्यांनी सांगितलं आहे. आणि पुढे त्यांनी त्या गुणवृत्तींचं वर्णन केलेलं आहे. आता त्यांनी असं सांगितलं आहे की गीत सगळ्यांनाच आवडतं, परंतु त्या गीतांच्यामध्ये सुद्धा कुणाला कोणतं गीत आवडतं ते सांगताना त्यांनी असं सांगितलं आहे की स्त्रियांना मधुर गीत आवडतं. स्त्रियांची आवड ही मधुर गीताकडे आहे. मग पुष्कळ आहे ज्याच्या कंठामधून गदगद भाव येतो, अलंकार आहेत, त्याचं सगळं वर्णन आपण आता पुन्हा सोडून देऊ आणि आपण पुढे जाऊ. आणि पुढे जाताना त्यांनी जे थोडा थोडा त्याचा भाग आपल्यापुढे जो सांगण्यासारखा आहे तेवढा फक्त आपल्यापुढे मी मांडते. आता त्यांनी रंग सांगितलेत स्वरांचे. ह्या षडज स्वराचा रंग कमळाच्या पानासारखा हिरवा रंग आहे. नंतर ऋषभ स्वराचा म्हणजे रेचा रंग जसा पोपट असतो त्याचा जसा पिवळट हिरवा रंग असतो तसा त्या ऋषभाचा रंग आहे. गांधाराचा रंग हा सुवर्णासारखा रंग आहे, कांती आहे त्याला, तेज आहे. मध्यमाचा रंग कुंदकळ्यांसारखा स्वच्छ पांढरा आहे. म्हणाले पंचमाचा रंग श्यामल आहे, श्याम रंग आहे. आणि म्हणून भगवंताचा रंग सुद्धा श्यामल असावा की राम सुद्धा घनश्याम आहे आणि कृष्ण सुद्धा घनश्याम आहे. कारण काय, ह्या पंचमामध्ये बघा आपण जर बघितलं तर हे सगळं जे शास्त्र आहे ना, भगवंताचा रंग आहे त्याच्यामध्ये स्वर आहे त्याच्यामध्ये तृप्ती आहे आणि त्या सगळ्यांचं एकमेकांशी नातं आहे, हे सगळे एकमेकांशी जोडलेले आहेत. आता पुढे त्यांनी सांगितलं की इथे पंचमाचा श्याम दैवताचा रंग पिवळा मानला आहे, निषादाचा रंग सगळ्या रंगांचा मिळून एक रंग मानलेला आहे आणि अशा प्रकारे स्वरांचे वर्ण सांगितलेत. आता पंचम मध्यम आणि षडज हे स्वर ब्राह्मण मानलेत, ऋषभ आणि दैवत हे स्वर क्षत्रिय मानलेत आणि गांधार आणि निषाद हे दोन स्वर अर्धे वैश्य आणि अर्धे शूद्र मानलेले आहेत. कारण ह्याच्यामध्ये संमिश्रण आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की या स्वरांचे असे रंग आहेत
आता गंधर्व का म्हटलं त्याचं त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. म्हणाले विद्वान पुरुष गांधर्व म्हणजे गायन जे आहे ते गांधर्व गायन असं म्हणतात. गाचा अर्थ गेय असा त्यांनी केलेला आहे की विद्वान लोकांनी त्याला गेय म्हटलेलं आहे. धचा अर्थ कलापूर्वक वाद्य वाजवणं म्हणजे गांधर्व या शब्दामध्ये सगळं आलेलं आहे. पहिल्या गा शब्दामध्ये गेय गान म्हणजे त्याला व्होकल म्युझिक गायलेलं गाणं, आता धमध्ये वाजवलेलं आमच्या ताई जशा हार्मोनियम वाजवत आहेत तशा तोंडाने गाणार नाहीत पण हार्मोनियम वाजवतील, तर तसं कलापूर्वक त्या ठिकाणी स्वरांचं ज्या ठिकाणी संमेलन आहे अशा प्रकारचं जे वाद्य आहे ते वाद्य वाजवणं आणि रफारासहित व, कारण गांधर्व आहे ना दर्व, तर हा जो शब्द आहे तो सामगायन करणाऱ्या विद्वानांनी असं म्हटलेलं आहे की तो त्या ठिकाणी वाद्य सामग्री सांगितलेली आहे म्हणजे ऑर्केस्ट्रा सगळा वाद्यवृंद एकत्र वाजायला लागला म्हणजे गांधर्व शब्दामध्ये संपूर्ण भारतीय संगीत आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. की गा म्हणजे व्होकल आहे, नंतर ध म्हणजे इन्स्ट्रुमेंट्स आहेत वाद्य आहेत, आणि व म्हणजे व्हर ज्याला गांधर्व, तर तो जो व आहे रेफारासहित तो म्हणजे सगळे वाद्य आणि ज्या वाद्यांचा वृंद एकत्र वाजतो ऑर्केस्ट्रा तो, आणि असं म्हणून म्हणाले गांधर्व शब्द होतो.

श्रोते हो, आत्ताच आपण श्रीमती कल्याणी नामजोशी यांच्या ओघवत्या वाणीतून ऐकलत नारद पुराण. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.
1: सनातन धर्मात मंत्र श्लोक आणि स्तोत्र यांचं अनन्यसाधारण महत्व आहे. या स्तोत्राच्या श्लोकांच्या आणि मंत्रांच्या निर्मितीमागे काय वैज्ञानिक विचार आहे? या मंत्रांच्या उच्चाराने कोणते स्पंद तयार होतात? मंत्र सिद्ध करणे म्हणजे काय? अशा विलक्षण विषयावर मंत्रशास्त्र आणि विज्ञान या कार्यक्रमात सुप्रसिद्ध वक्त्या निरूपणकार श्रीमती कल्याणीताई नामजोशी यांचं मार्गदर्शन ऐका भक्तीसुधावरून. मंत्रशास्त्र आणि विज्ञान ही मालिका भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोतेहो आता ऐकूया सुरेश भट यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची भक्तिरचना. संगीत आहे शांक नील यांचं आणि स्वर आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा.

आता ऐकूया राम फाटक यांनी संगीतबद्ध केलेला संत तुकाराम महाराजांचा अभंग, स्वर पंडित भीमसेन जोशी

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण

0: दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूयात समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

रघुवीर समर्थ। दासबोध दशक चौथा समास आठवा आपण पाहतो आहोत। सख्य भक्ती त्याचं काही वया झालेल्या आहेत, त्याच्या पुढे आपण पाहणार आहोत। देवप्रीती राखो जाणे, देवासी करावे साजणे, जीवलगे आवघी पिसुणे कामान येती। आपलं प्रिय पात्र कोण असं जर विचाराल तर भगवंतालाच आपलं प्रिय पात्र करावं। जसं मीराबाईने म्हटलं, मेरा तो गिरीधर गोपाल दुसरा नाही कोई, मला एकच गोपाळ कृष्ण माझा, बाकी कोणी माझं नाही। कारण त्यांनी म्हटलं स्पष्टपणाने की जीवलगे अवघी पिसू नये, ज्यांना आपण जीवलग समजत असतो, माझी अगदी रक्ताची नात्यातली आहेत, जवळची आहेत असं समजत असतो, ती देखील स्वार्थापोटी काय करतील ते सांगता येत नाही, त्यांचा देखील काही उपयोग नाही, कामा न येती असं म्हटलेलं आहे। मोठं संकट जेव्हा येतं तेव्हा ते काही करू शकत नाहीत आपल्यासाठी, पण भगवंत मात्र उदारही आहे आणि समर्थही आहे आणि भक्तांचा कैवारही आहे, करुणेचा सागर आहे। त्यामुळे ज्याला धरायचं आहे तोही असा समर्थ पाहिजे, तरच त्याचा उपयोग आहे। कुणाला तरी धरलं आणि त्याच्याच अंगात बोल नाही कुठल्याच प्रकारचं, काय उपयोग आहे? त्यामुळे खरी शक्ती ज्या भगवंताच्या ठिकाणी आहे त्यालाच जर आपण धरला तर तो आपल्याने निश्चित सांभाळतो। सख्य देवाचे तुटे ना, प्रीती देवाची विटे ना। देवावरचं प्रेम कधी विटलं असं झालं का? माणसा माणसातलं प्रेम विटतं, फार जवळ एका ठिकाणी माणसं आली तर काही काळाने वीट येण्याची शक्यता असते, पण देवावरचं प्रेम विटत नाही। देव कदा पालटे ना शरणागतासी, आणि काल शरणागतावर देवाची कृपा होती आणि आज गेली असं कधी होत नाही। तो जर शरणागत असेल तर देवाची कृपा अखंड असते। म्हणव मी काय काय फायदे होतात, त्या भक्ताचा काय लाभ होतो हे सगळंच्या सगळं सांगितलं आणि शेवटी ते म्हणतात म्हणवनी सख्य देवासी करावे, देवाशीच मैत्री करावी, हितगुज तयासी सांगावे। आणि कुणाला तरी आपण एक मनातली गोष्ट सांगायला गेलो आणि कुणाला सांगू नको असं त्याला म्हटलेलं असलं तरी तीही व्यक्ती दुसऱ्याला सांगते की कुणाला सांगू नको पण मी हे तुला सांगितलेलं आहे। त्यामुळे मनातलं हितगुज खरंच सांगायचं असेल फक्त देवालाच सांगावं, बाकी कुणाला सांगू नये, हे असं आठवे भक्तीचे लक्षणं सांगितले। आणि जायसा देव तैसा गुरु, हे सगळं देवाशी सख्य करावं असं सांगितलंय। अशाच तुडीचा तत्सम जर सद्गुरु आपल्याला भेटलेले असतील तर जसं देवाच्या विषयी सांगितलं तसंच गुरुच्या विषयी देखील सख्य ठेवावं। शास्त्री बोलिला हा विचारू, म्हणून सख्यत्वाचा प्रकारू सद्गुरुशी असावा। तसं सद्गुरूंच्या ठिकाणी देखील दास्य भक्ती, सख्य भक्ती आणि मग एकरूपता इथपर्यंत आपल्याला जायला पाहिजे। असा हा सख्य भक्तीचा जो प्रकार आहे हा आपण विस्तृत घेतलेला आहे, त्याचं कारण खूपच काही आपल्याला त्याच्यामध्ये करायचं आहे। आणि त्याच्यानंतर ही जी नववी भक्ती आहे आत्मनिवेदन भक्ती नवव्या समासामध्ये, त्याच्यामध्ये मात्र एकरूपच होणं आहे। आता इथं दोन नाहीच आहेत, मुळे द्वैत नाही, अद्वैतावर नेणारी ही भक्ती आहे। म्हणून हा जो समास आहे हा म्हणजे सगळ्या परमार्थाचा मूळ गाभा ज्याच्यामध्ये आलेला आहे, हे जर कळलं तर सगळंच कळलं। आणि हे कळणं याचा अर्थ आहे अनुभवणं आहे, आणि हे अनुभवणं पूर्णत्वास जाणं आहे। म्हणून आत्मनिवेदन भक्ती अतिशय महत्वाची आहे। ही कळवणं समजावणं हेही अवघड आहे, आपण थोडंफार समजून घेण्याचा प्रयत्न करू, शब्दाच्या अंगाने थोडंफार आपल्याला कळेल, पण जर कुणी ते अनुभवलेलं असेल तर त्याला पुनः प्रत्ययाचा आनंद येईल की खरंच ही स्थिती आहे, म्हणून आपण ती पाहूया। आठवे भक्तीचे लक्षण आता आहे का सावधान भक्ती नवमी। नवमी निवेदन जाणावे, आत्मनिवेदन करावे, ऐक निवेदनाचे लक्षण देवासी व्हावे आपण। आता सख्य भक्तीमध्ये मी कुणीतरी आहे, भगवंत कुणीतरी आहे, दोघांच्या मध्ये सख्य आहे। इथं आपल्याला सर्वस्वी देहाला वाहून टाकायचं, देवाच्या चरणाशी आपल्याला फेकूनच द्यायचं आहे, आपण माग उरायचंच नाहीये मी म्हणायला। अशा तऱ्हेनं संपूर्ण देवाच्या चरणी वाहून जाणं, त्याच्यामध्ये लीन होणं ही आत्मनिवेदन भक्ती आहे। करावे तत्व विवरण म्हणजे कळेल। आपण जे विचार करायला आलो की ज्याला मी असं आपण म्हणतो तो देह तर आहे पंचभूतांचा, तो आहे जड, आणि मी जो आहे हा चैतन्य रूप आत्मा आहे, मीच आत्मा असं संतांनी आपल्याला सांगितलेलं आहे। त्यामुळे मी जर आत्मा असेल तर मी देह असणार नाही, मी जर शाश्वत असेल तर मी अशाश्वत असणार नाही,
असं जर आपण तत्वविवरण करायला लागलो आणि पंचमहाभूत पंचमहाभूतामध्ये लीन झाल्यानंतर माग काय उरतं असं जर बघायला लागलो तर लक्षात येतो माग काहीच उरत नाही. पण काहीच उरत नाही असं असताना जे उरतं तेच मी आहे आणि तोच तो परमात्मा आहे. असं त्या मीला त्या परमात्म्याच्या ठिकाणी एकरूप करून टाकायचं. मी भक्त ऐसे म्हणावे आणि विभक्तपणेची भजावे हे आघवेची जाणावे विलक्षण. मी भक्त आहे असं म्हणतो आणि विभक्तपणाने भगवंताला भसतो असं म्हणतो हे कसं काय आहे. पहिल्यांदा एकरूप होऊन जायचं आहे आणि मग जे भजणं आहे संत जे भजतात ती ज्ञानोत्तर भक्ती आहे. पण त्याच्या आधी पहिल्यांदा एकरूप होणं आवश्यक आहे. ते एकरूप होण्याची प्रक्रिया काय आहे ती ह्या समासात सांगितलेली आहे. भक्त म्हणजे विभक्त नव्हे, भगवंतापेक्षा वेगळेपणाने मला असं वाटतं माझं म्हणणं असं वगैरे वगैरे काही राहिलेलंच नाहीये. म्हणून भक्त म्हणजे विभक्त नव्हे आणि विभक्त म्हणजे भक्त नव्हे, विचारे वेण काहीच नव्हे समाधान. हे जर नीट कळलं नाही तर समाधान होणार नाही. आणि एकरूपतेच्या ठिकाणी समाधान आहे. त्यामुळे ती एकरूपता तोच मी आहे या बोधावर आपल्याला कसं येता येतात तस्मात विचार करावा. हळूहळू हळू विवरण करता करता तत्वविवरण करता करता विचार करायचा आहे. देव कोण तो ओळखावा. देव कसा आहे आपला आपण शोध घ्यावा अंतर्यामी. देव आहे निर्गुण निराकार. आपला आपण शोध घेता घेता देहापासून आत जाता जाता जाता आपण जर मूळ स्वरूपाच्या ठिकाणी गेलो तर लक्षात येतं की तेही निर्गुण निराकार आहे, परमात्माही निर्गुण निराकार आहे आणि तोच मी आहे अशा स्वयंबोधावर यायचं. म्हणून मी कोण आहेसा निवाडा पाहो जाता तत्व झाडा विचार करिता उघडा आपण नाही. तत्व तत्वामध्ये जर मिळून गेली तर मी राहायला कुठं. कारण तत्वे तत्व जेव्हा सरे तेव्हा आपण कैसा उरे. तत्वामध्ये तत्व मिसळून टाकली देह पडल्यानंतर आपण जेव्हा म्हणतो ना सर्व जी पंचमहाभूत पंचमहाभूतात निघून गेली मग माग राहतं कुठं काय, काही राहतच नाही. तर तत्वे तत्व जेव्हा सरे तेव्हा आपण कैसा उरे. आत्मनिवेदन येणे प्रकारे सहजची झाले. त्यामुळे हे बाजूला केल्यानंतर आपण असा वेगळेपणाने न उरणं यालाच आत्मनिवेदन असं म्हटलंय. मी कोणीही नाही. तत्वरूप सकळ भासे विवेक पाहता निरसे. सगळं जे भासत आहे ते पंचमहाभूतांची जी तत्व आहे ती पंचतत्व त्याच विश्व निर्माण झालंय, त्याचाच देह निर्माण झालेला आहे. त्यामुळे हा सगळा भासतय आपल्याला. परंतु विवेक जर करायला लागला तर या सगळ्याचा निराश करता येतो की हे पंचमहाभूताचं हे पंचमहाभूताचं आहे, दोन्हीही जाणार आहे. प्रकृती निराश आहे अशा तऱ्हेनं प्रकृतीचा निराश केला असता आत्मा असे मग माग राहतो आत्मा. मग मी कुठे आहे. म्हणजे ना तू मी म्हणत होतोस तू मी आहे कुठं. त्याचं कारण एक मुख्य परमेश्वर आणि दुसरी प्रकृती जगदाकारू. जे काही पंचमहाभूतांचं दिसत आहे ती प्रकृती आहे आणि एक मुख्य परमात्मा आहे. मग तिसरा कैसा आपण चोरू आणला मध्ये. मग आता मी आलाच कुठं. प्रकृतीला मी म्हणतोस का परमेश्वराला मी म्हणतोस. प्रकृतीला मी म्हणत असला तर जड आहे ती जाणारी आहे आणि परमेश्वराच्या ठिकाणी मी म्हटला तर स्वतंत्रपणे तुझं अस्तित्वच नाही, तो फक्त परमात्मा आहे. आईसे हे सिद्धची असता नाथिली लागे देह अंता. असं वस्तुता असताना देखील आपल्याला देह अंता लागते. मी देह आहे असं अज्ञान जडतं. जे आत्मा हा जीवभावाला येतो आणि तो देहाच्या नादी लागतो आणि देहाला मी म्हणायला लागतो. म्हणून एक देहभाव एक जीवभाव आणि एक आत्मभाव. जीवभावाने देहभावाला टाकून जीवभावामध्ये जीवामध्ये जी काही मिसळ आलेली आहे नाना प्रकारचे विकार आहेत ते काही काढून टाकायला पाहिजेत. ते टाकले असता जीव हा आत्मरूप होतो. जीव मुळात ब्रह्म आहे हे खरं आहे पण जीवाने काही टाकले खेरीस तो आत्मरूप होत नाही, साहजिकच ब्रह्मरूपालाही जात नाही. त्यामुळे इथं काय करायला पाहिजे बघून लक्षात घेतलं पाहिजे. पाहता तत्वविवंचा विवेचना पिंड ब्रह्मांड तत्वरचना विश्वाकारे व्यक्ती नाना तत्वे विस्तारली. ही नाना तत्वे विश्वाच्या अंगाने अनेक गोष्टी आपण पाहत असतो. प्रत्येक वस्तू मात्रामध्ये प्राणी मात्रामध्ये पंचतत्वच आहेत, कमी जास्त प्रमाणात आहेत. पंचमहाभूतात देखील प्रत्येकामध्ये इतर चारी महाभूत आहेत आणि त्याचं हे सगळं विश्व बनलेलं आहे. तत्वे साक्षत्वे उसळती. पण या सगळ्या तत्वांकडे या सगळ्या विश्वाकडे आपण जर साक्षीत्वानी त्याच्यापेक्षा वेगळे होऊन जर पाहायला लागलो तर ही सगळी ओसरती. आणि साक्षत्व नुरे आत्मप्रचिती आत्मा असे आदी अंती आपण कायचा. साक्षीत्वानी या सगळ्या दृश्य विश्वाकडे आपण पाहायला लागलो. देहाकडे सुद्धा जर पाहता आपल्याला आलं
साधनेच्या अंगाने सद्गुरूंच्या कृपेने समजून घेता आलं तर लक्षात येतं, असं अनुभवाला असं येतं की आत्माच तर आहे आधी अंती, आपण आहोतच कुठे मुळी. आत्मा एक स्वानंद घन, हा आत्मा कसा आहे तो स्वानंद घन आहे, आणि अहम आत्मा हे वचन, आणि मीच तर आत्मा आहे हे सद्गुरूंनी वचन सांगितलंय. तरी मग आपण कायचा भिन्न उरला तेथे. एक आत्मा आहे आणि एक प्रकृती आहे, आणि मी जर आत्माच आहे तर मी वेगळेपणाने राहायला कुठे. सोहम हंस आहे उत्तर. याला उत्तर असं आहे की जो परमात्मा आत्मा म्हणतोस तोच तू आहे, त्याच्यापेक्षा वेगळा नाही. तर हे सगळं आपण नीट समजून घेतलं पाहिजे. आणि आत्मा निर्गुण निरंजन कसा आहे, आणि तत्वम पद तप पद असी पद, या सगळं आत्मनिवेदनाचा जो भाग आहे हा बराच खोलात जाऊन समजून घ्यायला पाहिजे. आपण पुढच्या प्रवचनात थोडासा त्याचा विचार करू. हरिओम तत्सत.

श्रोते हो, आताच आपण ऐकलेत समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर आधारित निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

आता ऐकूया संत भानुदास महाराज यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर सुहास शामगावकर यांचा.

0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6:00.
0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: सनातन धर्मात मंत्र, श्लोक आणि स्तोत्र यांचं अनन्यसाधारण महत्व आहे. या स्तोत्राच्या, श्लोकांच्या आणि मंत्रांच्या निर्मितीमागे काय वैज्ञानिक विचार आहे? या मंत्रांच्या उच्चाराने कोणते स्पंद तयार होतात? मंत्र सिद्ध करणे म्हणजे काय? अशा विलक्षण विषयावर मंत्रशास्त्र आणि विज्ञान या कार्यक्रमात सुप्रसिद्ध वक्त्या निरूपणकार श्रीमती कल्याणीताई नामजोशी यांचं मार्गदर्शन ऐका भक्तीसुधावरून. मंत्रशास्त्र आणि विज्ञान ही मालिका भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9:00. याचं पुनःप्रसारण रात्री 9:00.
0: अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7:00. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, भक्तीसुधावरून सादर करत आहोत VSS प्रस्तुत विशेष संयोजित कार्यक्रम अमृत वर्षा.
1: VSS च्या आरंभ प्रकाशनाचे सर्व ग्रंथ म्हणजे श्री सिद्ध शिव गोरक्षनाथांचे दिव्य विचारधन आहे.
2: अत्यंत सखोल सत्यार्थ असलेले हे दिव्य ग्रंथ वाचणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य उजळून टाकतात. नाथगीता, नाथभागवत,
1: नाथ पतंजली योग, अष्टावक्र नाथ गीता इत्यादी अनेक दिव्य ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहेत.
2: आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com
1: आणि मोबाईल क्रमांक आहे 9881463305.
3: श्रोते हो, अमृत वर्षा या कार्यक्रमात मी विनीता पिंपळखरे आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्री सिद्ध शिव गोरक्षनाथ यांच्या आपण कथा ऐकत आहोत आणि एकाहून एक अतिशय सुंदर कथा आपल्याला मिलिंद दादा सांगत आहेत. दादा, श्री शिव गोरक्षनाथ हे थोर योगी, श्रेष्ठ गुरुभक्त आणि उदार मतवादी महामानव होते असं म्हटलं जातं त्यांच्याबद्दल. तर आज तुम्ही कोणती कथा सांगणार आहात?
4: मागच्या एका कथेच्या संदर्भामध्ये आधी बोलतो आणि मग तेच वर्तुळ कसं पूर्ण झालं ते सांगतो.
3: चालेल.
4: जेव्हा मच्छेंद्रनाथांनी एका स्त्रीला भस्म दिलं आणि सांगितलं की हे तू पाण्याबरोबर पी आणि तुला मूल होईल आणि मी 12 वर्षांनी ते मूल घ्यायला तुझ्यापाशी येईन, ती कथा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तर झालं असं की 12 वर्षानंतर ते आले आणि त्यांनी मुलाला मागितलं. तेव्हा त्या स्त्रीने सांगितलं की मी ती रक्षा खाल्लेलीच नव्हती, त्यामुळे मला काही मूल झालं नाही. तर ती रक्षा कुठे टाकली, ते भस्म कुठे टाकलं, त्या दिशेला बघून मच्छिंद्रनाथांनी म्हटलं की चलो गोरख मच्छिंद्राया, आणि त्या ढिगाऱ्यातनं गोरक्षनाथ प्रकट झाले, मच्छिंद्रनाथांच्याकडे आले आणि त्यांच्या बरोबर चालू लागले. या कथेनंतर बऱ्याच काळापर्यंत नाथ म्हणजे गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथ एकत्र होते. मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना दीक्षा दिली, 12 वर्षाचं तप करण्यासाठी त्यांना पाठवून दिलं पर्वतावरती. 12 वर्षाचं तप झाल्यानंतर ते परत आले गुरुला शोधत. मधल्या काळात असं झालं होतं की मच्छिंद्रनाथ कुठे गेलेत कोणाला काही माहीत नव्हतं. आपण त्याच्याही आधीची कथा ऐकली की शिव आणि पार्वती नदीच्या किनारी बसले होते आणि विश्वाचं रहस्य शिव पार्वतीला सांगत असताना पार्वतीला झोप लागली आणि उरलेलं जे सगळं रहस्य होतं ते त्या पाण्यातल्या माशाच्या पोटामध्ये मच्छिंद्रनाथ बसले होते, ते ऐकत होते बालक रूपाने. जेव्हा शिवाला कळलं, पार्वतीनी पुढचं ऐकलेलंच नाही गुह्य, पण या बाळाने ऐकलेलं आहे, तर शिवानी त्या बालकाचं कौतुक केलं, त्याला आशीर्वाद दिला आणि त्याचबरोबर त्याला शापही दिला की माझ्या परवानगीशिवाय तू हे सगळं गुह्य ऐकलंयस, तर एक वेळ अशी येईल की जेव्हा तुला या ज्ञानाची गरज पडेल तेव्हा तू ते ज्ञान विसरशील काही काळापुरतं, तेव्हा मीच येईन आणि तुला पुन्हा त्याच्यातून जागृत करून घेऊन जाईन. त्यानंतर असं झालं की गोरक्षनाथ मधल्या काळामध्ये तपासाठी पर्वतावरती जाऊन बसले. मच्छिंद्रनाथ त्यांच्या पूर्व काही कर्मांच्या कारणामुळे आणि शिवाच्या शापामुळे स्त्री राज्यातल्या राणी मैनावतीच्या संपर्कामध्ये आले आणि चक्क त्यांनी तिच्याशी विवाह केला आणि तिच्या बरोबर संसार करायला लागले. त्यांना मीनानाथ नावाचं अपत्य झालं आणि ते अतिशय सुखासमाधानाने भोगविलासात रमलेले असं जीवन जगू लागले. इकडे गुरुच्या शोधामध्ये गोरक्षनाथ निघाले तेव्हा त्यांना ही सगळी हकीकत कळली आणि त्यांनी स्त्री राज्यामध्ये जायचं ठरवलं. त्याच्यामध्ये पण बऱ्याच कथा आहेत की कलिंगा नावाची एक स्त्री होती, ती गोरक्षनाथांच्या प्रेमात पडली पण गोरक्षनाथांनी तिला स्पष्ट सांगितलं की मला यामध्ये अजिबात रस नाहीये. तेव्हा कलिंगानी प्रभावित होऊन स्त्री राज्यामध्ये कसं जायचं, काय करायचं, तिथे काय समस्या येऊ शकतात हे सगळं सांगितलं आणि स्त्री राज्याचं रक्षण साक्षात हनुमान करत आहेत आणि त्यांना हरवणं सर्वस्वी अशक्य आहे हेही सांगितलं. कलिंगानी सांगितलं होतं की स्त्री राज्यामध्ये हनुमंताच्या बुभुक्कारानी स्त्रियांच्या उदरामधला गर्भ जर पुरुषाचा असेल तर तो पडून जातो, फक्त स्त्रीचाच गर्भ राहतो. आणि जर एखाद्या पुरुषाने त्या स्त्री राज्यामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा हमखास मृत्यू होणार अशा पद्धतीची रचना तिथे केली होती आणि त्याचं रक्षण हनुमान करत असल्यामुळे नाथांनी हनुमंताशी युद्ध केलं, त्याला हरवलं आणि अंकित करून घेतलं अशी कथा आहे. आणि मग ते स्त्री राज्यामध्ये स्त्रीच रूप घेऊन गेले. ते उत्तम नर्तक, उत्तम वादक आणि उत्तम गायक स्त्री म्हणून एका कलाकारांच्या संघाबरोबर कला सादर करण्यासाठी म्हणून गेले. आणि राजदरबारामध्ये जेव्हा गुरूंना बघितलं राजाच्या वेशामध्ये अतिशय आनंदी आणि तल्लीन रममाण झालेले, तेव्हा त्यांना धक्का बसला आणि त्यांनी पखवाज वाजवायला सुरुवात केली. आणि अत्यंत सुंदर सगळं संगीत चालू असताना त्यांनी असे काही बोल त्या पखवाजामधनं वाजवले की जे फक्त आणि फक्त त्यांच्या गुरूंपर्यंत ते पोहोचतील. आणि ते असे वाजवले की चलो मच्छिंदर गोरख आया, चलो मच्छिंदर गोरख आया. डोळे मिटून ते संगीत ऐकत त्याच्या रसामध्ये डुंबलेले मच्छिंद्रनाथ या बोलांच्या माध्यमातून दिलेला जो संदेश आहे गोरक्षनाथांनी तो ऐकून खाडकन जागे झाले आणि त्यांना लक्षात आलं की आपला शिष्य समोर आहे. त्याच्याशी ते बोलू शकत नव्हते कारण त्यावेळेला ते स्त्रीच्या वेशामध्ये. कार्यक्रम संपल्यानंतर त्यांनी गोरक्षनाथांना बोलून घेतलं आणि त्यांच्याबरोबर जो संवाद झालेला आहे, मानवी आयुष्य, त्यातले मोह, त्यातला भ्रम, आध्यात्मिक उत्थान आणि जागृती, ते पण अशक्य सुंदर आहे. गोरक्षनाथांना मच्छिंद्रनाथांनी सांगितलं की हे सगळं कुठल्या कारणामुळे घडत होतं. त्यांना पूर्वजन्माच्या मुळे इथे यावं लागलं आणि राणी मैनावतीशी लग्न करावं लागलं आणि ते होण्यासाठी म्हणून शिवानी मला जो शाप दिलेला होता तो इथे उपयोगी पडला आणि ते सगळं पूर्वजन्माच्या संदर्भातलं त्यांचं जे काही देणं होतं ते संपवलं त्यांनी. हे सगळं झाल्यानंतर खूप काळ तिथे थांबून राणी मैनावतीला समजावून सांगून मच्छिंद्रनाथ ते स्त्री राज्य सोडून आपल्या पुत्रासह साधनेच्या दिशेने पुन्हा चालायला त्यांनी सुरुवात केली अशी कथा त्याच्यामध्ये दिसते. आणि मग ते पुढे जातात, त्याच्यामध्ये पण अनेक घटना घडतात, त्या आपण नंतरच्या भागामध्ये नक्की घेणार आहोत. या सगळ्या कथेतून आपल्याला असं दिसतं की गुरु जे असतात त्यांना घडणाऱ्या प्रत्येक घटनेमागची कारणं माहिती असतात, त्याच्या मागचा कार्यकारण भाव माहिती असतो आणि त्यांच्या या लीलाच आहेत की आपल्याला असं दिसतं की मच्छिंद्रनाथ आहेत ते स्त्री राज्यात गेले आणि तिथेच ते अडकून पडले आणि मोहित झाले, पण ती पण त्यांची एक लीलाच होती. जसं आपण रामायण आणि महाभारतामध्ये बघतो की रामाच्या बाबतीमध्ये 14 वर्षाचा वनवास असो किंवा कृष्णाचा जन्म जेलमध्ये झाला आणि दुसऱ्याच्या घरी तो वाढला, या सगळ्या लीला अवतारांच्या बाबतीमध्ये घडतात. कारण समाजाला तो आदर्श घालून द्यायचा असतो की अत्यंत वाईट कठीण प्रसंगामध्ये सुद्धा जे अवतारी पुरुष असतात किंवा देव असतात, आपण ज्यांना देव समजतो, ते किती विवेकाने वागतात, शांतपणाने त्या सगळ्या गोष्टींना सामोरं जातात आणि त्यांच्या आयुष्याचं जे ध्येय आहे त्याची पूर्ती करण्याच्या मागे ते सातत्याने लागलेले असतात. तर तसंच आपल्याला या कथेमध्ये दिसतं की गोरक्षनाथांनी सुद्धा स्त्री राज्यामध्ये जाणं, तिथे मच्छिंद्रनाथांना जागृत करणं, त्यांना त्या सगळ्यातनं बाहेर काढून घेऊन येणं आणि पुन्हा त्यांच्या मूळ उद्दिष्टाकडे घेऊन जाणं, हा प्रवास अतिशय बिकट होता, पण गुरुवरची निष्ठा आणि प्रेम आणि समर्पण या कारणामुळे त्यांनी हा संपूर्ण कठीण प्रवास केलेला दिसतो. मी वेळेच्या अभावाच्या कारणामुळे ही कथा खूप कमी शब्दांमध्ये सांगायचा प्रयत्न केला, पण आपण हे सगळ्यांनी समजून घ्या की तो सगळा प्रसंग जो आहे तो अत्यंत भयंकर, अतिशय भयकारी असा होता, पण नेटानी गोरक्षनाथांनी त्याच्यात यश मिळवलं. नाथपंथाचं ते वैशिष्ट्य आहेच की एकदा ठरवलं की ते तळीला न्यायचंच.
3: प्रत्यक्षात ते घडलंच असेल, पण एक कथा म्हणून सुद्धा ती किती धरून ठेवणारी आहे, नाही? आणि विशेषतः त्या पखवाजाच्या बोलातन त्यांनी सांगणं वगैरे, त्याच्यात खूप नाट्य पण आहे.
4: आणि जे मी म्हटलं की ते वर्तुळ पूर्ण झालं, तर जेव्हा नाथ प्रकट झाले गोरक्षनाथ, तेव्हा मच्छिंद्रनाथांनी त्यांना आदेश दिला की चलो गोरख मच्छिंद्र आया, आणि ते या भूमीवरती प्रकट झाले. आणि जेव्हा मच्छिंद्रनाथ या माया मोहामध्ये अडकलेले होते तेव्हा गोरक्षनाथांनी चलो मच्छिंद्र गोरख आया असं म्हणून त्यांना त्याच्यातून बाहेर काढलं आणि हे वर्तुळ पूर्ण झालेलं आपल्याला दिसतं.
3: खूपच वेगळी आगळी आणि अगदी सुंदर कथा आहे, छान कथा आहे.
4: हो, आणि मी मागे सांगितलं तसं की रामायण आणि महाभारत या कथा मुळात घडल्या असतीलच किंवा घडल्याच आहेत, पण मुळात त्या कथांच्या मागे जी संकल्पना आहे, कॉन्सेप्ट आहे, ती माणसाला जगण्यासाठी आणि त्याच्या उत्थानासाठी महत्वाची आहे. पण संकल्पना किंवा कॉन्सेप्ट ही लक्षात राहणं अवघड असतं, म्हणून ती कथेमधनं आणली तर सोपी होते. म्हणून रामायणामध्ये राम हा एक आदर्श पुरुष कसा आहे, सीता ही आदर्श पत्नी कशी आहे किंवा स्त्री कशी आहे, याचं सगळं जे वर्णन आहे की ज्याच्यात वैराग्य आहे, त्याग आहे, क्षमा करणं आहे, प्रेम करणं आहे आणि न्याय करणं आहे, अशा ज्या सगळ्या आयडियल गोष्टी आहेत त्या संकल्पना कथेमधनं पात्रांच्या मधनं आल्यात आणि म्हणून रामायण आणि महाभारत हजारो वर्षांपासून आपल्याला पाठ आहे आणि तो आपल्या कल्चरचा, संकल्पनेचा, आपल्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग आहे. तसंच ही नवनाथांची कथा मालिका जी आहे त्याच्यातल्या प्रत्येक कथेतनं अशी अनेक छोटी छोटी आदर्श संकल्पना आपल्या समोर नाथ ठेवताना आपल्याला दिसतात.
3: खरंच ही कथा अशी होती की त्याला संदर्भ खूप होते, त्यामुळे आधीच्या 3-4 कथांचे संदर्भ असल्याशिवाय ही कथा कळलीच नसती. तर ती खूपच छान तुम्ही सांगितली. श्रोते हो, आजची ही कथा तुम्हाला कदाचित माहिती असेल किंवा नसेल, पण ती ऐकून तुम्हाला नक्की आनंदच झाला असेल. श्रोते हो, आज आपण इथेच थांबूया. तुम्हाला हा एपिसोड नक्कीच आवडला असेल याची आम्हाला खात्री आहे. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. आमच्या वैश्विक सिद्ध साधनेशी जोडलं जायचं असेल तर फेसबुकवरचं आमचं अकाउंट आहे BSS मिशन, इंस्टाग्राम अकाउंट नित्योपनिषद, वेबसाईट www.vssmission.in, यूट्यूब चॅनल VSS मिशन. त्यावर तुम्हाला अनेक आध्यात्मिक कार्यक्रम बघायला मिळतील. तुम्हाला काही आध्यात्मिक प्रश्न असतील तर आम्हाला ईमेल करा. आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com आणि फोन नंबर आहे 9183087885000. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोड मध्ये. अलक्ष निरंजन.
1: VSS च्या आरंभ प्रकाशनाचे सर्व ग्रंथ म्हणजे श्री सिद्ध शिव गोरक्षनाथांचे दिव्य विचारधन आहे.
2: अत्यंत सखोल सत्यार्थ असलेले हे दिव्य ग्रंथ वाचणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य उजळून टाकतात. नाथ गीता, नाथ भागवत,
1: नाथ पतंजली योग, अष्टावक्र नाथ गीता इत्यादी अनेक दिव्य ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहेत.
2: आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com
1: आणि मोबाईल क्रमांक आहे 9881463305.
0: आत्ताच आपण ऐकलात VSS प्रस्तुत विशेष संयोजित कार्यक्रम अमृत वर्षा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
5: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा. श्रोते हो, आता ऐकूयात संत कबीरांची पदरचना. संगीत आणि स्वर आहे पंडित कुमार गंधर्व यांचा.

0: श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन। भक्तिसुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्ती गीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:15। नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात। भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00।
1: श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, सादर करत आहोत दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो आता ऐकूया दत्त भक्तिगीत. संगीत आहे पंडित अतुल केसकर यांचं आणि स्वर आहे सुहास शामगावकर आणि सहकारी यांचा.

0: श्रोते हो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार।
1: श्रोते हो, आता ऐकूयात श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांची पदरचना। संगीत आणि स्वर कानडे गुरुजी आणि सहकारी।

आता ऐकूया श्री दत्तप्रभूंची पारंपरिक आरती. स्वर आहे पनवेली येथील उज्ज्वला पटवर्धन, वैजयंती बुवा, वैशाली कुलकर्णी, शरयू खरे आणि लीना खरे यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
0: श्रोते हो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्री स्वामी समर्थ। सोलापुरात आपल्या छोट्याशा वास्तव्यात स्वामींनी आपल्या भक्तांच्या हृदयात ईश्वर भक्तीची ज्योत प्रज्वलित केली। लोक निराश झाले होते, स्वामींनी त्यांच्या आयुष्यात चैतन्याच्या बागा फुलवल्या, लोकांचं दैन्य संपवलं, लोकांच्या असह्य आयुष्याला सुसह्यतेची झालर लावली, आधी व्याधीतून लोकांची सुटका केली, सर्वांवर सहज कृपा केली। मौनी बाबांना तर ब्रह्मचैतन्य आनंद दिला। स्वामी नेहमी लोकांना सांगत, अहो मज जे भजती त्यासी ब्रह्मपदे तुच्छ होती। स्वामींनी एकच संदेश सर्वांना दिला की काहीही आणि कितीही संकट तुमच्यावर कोसळोत, तुम्ही घाबरू नका, डगमगून जाऊ नका, माझ्या भजनात तल्लीन व्हा, मी तुमचं सौख्य पाहिन, इतकं की त्या सुखापुढे तुम्हाला ब्रह्मपद तुच्छ वाटेल। स्वामींच्या कृपेचा पाऊस मेघ सतत वर्षत होता। स्वामींच्या असीम कृपेने मुकुंदबुवांचं ज्ञानी स्वरूपात रूपांतर झालं। जणू ज्ञानाने मुकुंदबुवांच्या रूपाने मूर्त रूप धारण केलं। स्वामींच्या सोलापुरातल्या वास्तव्यात सर्व लोक आनंद प्रत्यक्ष उपभोगू लागले, त्यामुळे सोलापुराला लोक आता आनंदपूर म्हणून पुकारू लागले। स्वामींचं सोलापुरातलं अवतार कार्य आता संपत आलं होतं। स्वामींनी निर्णय घेतला की आता सोलापूर सोडायचं। ही बातमी लोकांना कळली आणि स्वामी आता आपल्याला सोडून जाणार ह्या कल्पनेने लोक व्याकुळ झाले। सोलापुराला जणू शोकसागराने वेढून टाकलं, वियोग दुःखाचे कढ वाढू लागले। लोक समर्थांना विनवू लागले की स्वामी आम्हाला सोडून जाऊ नका। तेव्हा स्वामी म्हणाले, तुम्ही स्वधर्माचरण करा, भगवंताचे नित्य स्मरण करा, तुमचे कल्याण व्हावे म्हणून पांडुरंग कमरेवर हात ठेवून उभा आहे, त्याच्या स्मरणात माझं स्मरण मिसळून टाका, काळजी करू नका, मी कुठेही गेलो तरी मी नित्य माझ्या भक्तांपाशीच असतो। स्वामींनी सर्वांना हात जोडून नमस्कार केला आणि समर्थ एकदम अदृश्य झाले। त्या क्षणी लोकांचा दुःख सागर उफाळून आला, लोकांच्या दुःखाला पारावार राहिला नाही। इतक्यात आकाशातून समर्थवाणी प्रकट झाली, मी तुमच्या जवळच आहे, मी आता अक्कलकोटला जातो आहे, तिथे दर्शनाला या, मी तुमच्या हृदयात वास्तव्य करून आहे, ही गोष्ट मात्र कदापिही विसरू नका। श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, प्रपंचात आणि अध्यात्म साधनेत एक पथ्य पाळावं लागतं, ते म्हणजे परमेश्वर आपल्या निकट आहे ही भावना कधी विस्मरणात जाऊ द्यायची नाही। परमेश्वर करता आहे, तो आपला योगक्षेम पाहतो, त्याची कृपा एकदा का झाली की काळजी करण्याचं कारणच उरत नाही। त्यासाठी अखंड नामस्मरणात रममाण व्हावं लागतं। स्वामी समर्थ आपले आनंद निधान आहेत या दृढ विचाराने त्यांच्या जपात तल्लीन व्हा।

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30।

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क

करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्र करिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून आता ऐकूयात सायंकाळची नित्य प्रार्थना।

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 18 जून. परमार्थात गुप्ततेची जरुरी असते. वासनेच्या तावडीतून सुटणं फार कठीण आहे, कारण वासनेच्या पोटीच प्राणी जन्माला येत असतो. त्या वासनेला जिंकणं म्हणजे आपण मरून जाण्याइतकं कठीण आहे. वासनेच्या पोटी जन्म आणि जन्मानंतर अहंकार, या जोडप्यापोटी कामक्रोधादी विकार जन्माला येतात. या जोडप्याचं वैशिष्ट्य असं की त्यामध्ये बायको नवऱ्यापेक्षा वडील असते, कारण आधी वासना आणि त्यातून पुढे अहंकार. भगवंताजवळ वास ठेवला तरच वासना नष्ट होते. प्रपंच मुळात चांगलाही नाही आणि वाईटही नाही. प्रपंचातली वासना बाहेर काढणं याचंच नाव परमार्थ. प्रपंचात प्रसिद्धीची जरुरी वाटते, त्याच्या उलट परमार्थात गुप्ततेची जरुरी लागते. समजा एखाद्या बाईने दागिने हवेत म्हणून नवऱ्याजवळ हट्ट धरला आणि नवऱ्याने तिला हवे असलेले सर्व दागिने देण्याचं कबूल केलं, पण अट अशी घातली की जेव्हा दागिने अंगावर घालायचे असतील त्यावेळी ते घालून खोलीची दारं खिडक्या बंद करून आत बसलं पाहिजे. अशी अट पाळून कोणती बाई दागिने घालायला कबूल होईल? कारण दागिने लोकांनी पाहण्यातच तिला समाधान आहे. ही झाली प्रपंचातली रीत. परमार्थात याच्या उलट गुप्ततेची गरज आहे. आपली साधना कोणाच्याही नजरेत न येईल अशी खबरदारी घ्यावी, कारण परमार्थाला दृष्ट फार लवकर लागते. ती केवळ इतर लोकांचीच लागते असं नसून आपली स्वतःची सुद्धा लागण्याचा फार संभव असतो. म्हणून परमार्थात गुप्तता असावी आणि आपल्या हातून जे साधन होत आहे ते सद्गुरू किंवा परमात्मा यांच्या कृपेनेच माझ्याकडून करून घेतलं जात आहे ही जाणीव ठेवावी. आजारी माणसाने नुसतं पडून राहावं, पण औषध मात्र नियमाने घ्यावं. बाकीच्या गोष्टी इतर लोक करतात, औषध मात्र आपण स्वतःच घेतलं पाहिजे. एखादा मोठा राजा जरी झाला तरी कडू औषध दासीला देऊन काही त्याचा रोग बरा होत नाही. त्याचप्रमाणे परमार्थात भगवंताचं स्मरण ठेवण्याचं काम आपल्याला स्वतःलाच करायला पाहिजे. उगीच कोणाच्या नादी लागू नये. परमार्थ म्हणजे काय करायला पाहिजे हे नीट समजावून घ्या आणि मग त्या मार्गाने जा. कोणाला फसू नका, कारण स्वतः फसणं हे जगाला फसवण्या इतकंच पाप आहे. ज्याच्या प्रपंचात पाठीराखा परमात्मा आहे त्याचा तो प्रपंचच परमार्थ होतो. उलट ज्याचा पाठीराखा अभिमान आहे त्याचा परमार्थ देखील प्रपंचच म्हटला पाहिजे. बाहेरून प्रपंची दिसावं पण आत मात्र परमार्थी असावं, ही खरी कला होय. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
0: श्रोते हो, ऐकूया पंत महाराज बाळेकुंद्री यांची अभंगरचना. संगीत आहे यशवंत देव यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

संगीतकार आशिष केसकर यांनी संगीतबद्ध केलेला, समर्थ रामदास स्वामी यांचा अभंग ऐकूया. स्वर अद्वैत केसकर.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुर आरोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंग रचना. संगीत आहे विलासबुवा पाटील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूयात श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांनी लिहिलेली श्री गुरुदत्तांची पारंपरिक आरती. स्वर अनुराधा मराठे आणि सहकारी.

श्रोते हो, आपण ऐकणार आहोत मोग रांगणेकर यांची गीतरचना. संगीत आहे मास्टर कृष्णराव यांचं आणि स्वर आहे ज्योत्स्ना भोळे यांचा.

0: श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11:00 आणि रात्री 11:00.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता ऐकूया नामसाधना. आज ऐकूया गुरुवारचा नाममंत्र.

श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना. प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, सादर करीत आहोत सनातन धर्मातल्या श्लोक, स्तोत्र आणि मंत्र यामागचं विज्ञान उलगडून दाखवणारा कार्यक्रम मंत्रशास्त्र आणि विज्ञान. वक्ते आहेत सुप्रसिद्ध निरूपणकार श्रीमती कल्याणीताई नामजोशी. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: त्याच्याबरोबर त्यांनी ओंकार घेतला आणि त्यांच्या असं लक्षात आलं की गायत्री असो, ओंकार असो किंवा हे स्तोत्र मंत्र असो, हे जिथे उच्चारले जातात तिथे वातावरणामध्ये काय होतं. तर त्यांच्या असं लक्षात आलं की वातावरणामध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयन्स असतात. धनभार आणि ऋणभार हे दोन्हीही त्या ठिकाणी, त्या कणांच्या ठिकाणी असतात. वातावरणातला जर धनभार वाढला म्हणजे पॉझिटिव्ह आयन्स जर वाढले तर वातावरण प्रदूषित होतं, आणि वातावरणातले निगेटिव्ह आयन्स वाढले की वातावरण शुद्ध होतं. तर त्यांच्या असं, त्यांनी एक प्रयोग म्हणजे बाय ऍक्सिडेंट म्हणू, ऍक्सिडेंटली घडलेला प्रयोग आहे की एका कारखान्यामध्ये काही रसायनं तयार होत होती आणि काही कालानंतर त्या कारखान्यात काम करणाऱ्या लोकांच्या ठिकाणी काम करण्याचं ताकद राहिली नाही. ते दुबळे झाले, मानसिकदृष्ट्या डिप्रेस्ड राहिले आणि त्यांना जी मनाला दौर्बल्य आलं, जे शरीराला दौर्बल्य आलं, याचं कारण काय, तर त्यांच्या लक्षात आलं की आपल्या ठिकाणी जे सगळं निर्माण होतं आहे त्या प्रदूषणामुळे या लोकांची प्रकृती खालावते. तर हे जे अनेक प्रयोग आहेत त्याच्यामध्ये त्यांनी सकाळी कारखाना सुरू झाला की आपल्या कारखान्यामध्ये ओंकाराच्या आणि गायत्रीच्या कॅसेट्स लावून ठेवायला सुरुवात केली. आणि त्यांनी त्या प्रयोगाने असं पाहिलं की जर सातत्याने हे चालू राहिलं तर काही महिन्यांच्या नंतर त्यांच्याकडे निर्माण होणारे जे दूषित वायू आहेत ते दूषित वायू नष्ट होऊन या लोकांची तब्येत सुधारू लागली आणि त्या कारखान्यातलं वातावरण सुधारलं. आणि यालाच पुष्टी देणारा एक, ज्याला आपण प्रयोग म्हणू, तो शांताराम आठवले यांनी आपल्या पुस्तकामध्ये दिलाय. त्यांनी सांगितलं मुंबईला हॉस्पिटल्समध्ये हे प्रयोग करण्यात आले आणि रुग्णांना त्याचा लाभ होतो की नाही हे पाहण्याकरता प्रयोग केले आणि तिथे असं लक्षात आलं रुग्णांच्या करता हॉस्पिटलमधलं वातावरण अधिकाधिक शुद्ध होतं, म्हणजे त्यातले पॉझिटिव्ह आयन्स नष्ट होतात आणि निगेटिव्ह आयन्स वाढतात. त्यामुळे आम्ही नास्तिक असलो तरी चालेल, आम्हाला ईश्वरावर आमचा विश्वास नसला तरी चालेल, आम्हाला देवदेवता हे सगळं खूळ आहे असं वाटत असलं तरी चालेल, पण आपल्या घरामध्ये एका भिंतीवरती छोटंसं का होईना एक देवघर असावं आणि त्या देवघराच्या समोर उभं राहून आपल्या मुलांना आपल्याला पटत नसलं तरी एखादं स्तोत्र म्हणायला सांगावं. आमच्या दाराच्या आत आल्यानंतर आमच्या घराला प्रदूषण रहित ठेवायचं असेल तर तुम्ही जसे अनेक फवारे मारता आणि आपण जसा अनेक अशा छान सुगंधी अशा द्रव्याचा उपयोग करतो किंवा घरामध्ये धूप जाळतो, तर आम्हाला हे लोक असं म्हणतात की तुम्ही हे सगळे प्रयोग करता त्याच्यामध्ये आमचा हा फुकटचा प्रयोग करा, याला काही लागत नाही द्यायला. नाम फुकाचे फुकाचे, हे फुकट आहे आणि ते फुकट आहे म्हणून आम्हाला विशेष वाटत नाही. म्हणजे सांगण्याचा हेतू एक आहे, घराला कुठेतरी एका स्थानावर का असेना पवित्र करण्याची पुढची गोष्ट आहे, त्याच्या आधी शुद्ध करण्याची घरामध्ये एक सोय करावी. म्हणजे जो मनुष्य, जसं सावरकरांनी सांगितलं की गाय हा उपयुक्त पशु आहे असं म्हणा, त्याच चालीवर आपण असं म्हणूया की देवघर हे एक प्युरिफाईंग प्लांट आहे असं म्हणा आणि घरात ठेवा. आता दुसरं काय म्हणायचं की त्याचं स्थान घरामध्ये स्वीकारा. कारण काय आहे, तुम्ही त्याला वर काय म्हटलं यारी आम्हाला भय नाही आहे, कारण तो त्याच्या ठिकाणी सामर्थ्यशाली आहे. तुमच्या घरात ते येऊन बसलं की ते विठोबाचं भूत तुमच्या डोक्यावर कधी स्वार होईल तुम्हाला कळणार नाही. मी आपल्याला सांगते, आमचा जो एक कार्यक्रम आम्ही तुळशीबागेमध्ये घेतो तिथे माझ्याबरोबर हार्मोनियम वाजवायला एका बाईंना बोलावलं, त्या म्हणाल्या मी पूर्ण नास्तिक आहे, तो तुमचा राम वगैरे मी काही बघणार नाही आणि त्याच्याकडे बघून तर मी वाजवणार नाही, मी खाली मान घालणार, तुम्ही सांगाल तेवढं वाजवणार, ती पेटी तिथंच ठेवणार, मी निघून जाणार. आणि खूप त्यांनी मला आटी घातल्या. मी म्हटलं काही हरकत नाही, म्हणाल्या तुम्हाला वाईट वाटेल मी तुमच्या रामाला नमस्कार केला नाही. म्हटलं आम्हाला काय वाईट वाटतं, आम्हाला सुद्धा वाईट वाटणार नाही, म्हटलं तुम्ही काही काळजी करू नका, कोणालाही वाईट वाटणार नाही. तर मग आल्या त्या पहिल्या दिवशी वाजवायला बसले असंच त्यांच्या सगळ्या अटी तटींप्रमाणे ते सगळं आणून ठेवलं. त्यांनी खालीमान घातली, ते सगळं त्या बायकांना सांगितलं, तुम्ही सांगा. त्या रामाकडे बघितलं नाही त्यांनी, त्या आल्या नाहीत, कुणाशी बोलल्या नाहीत. खाली बसल्यामुळे झालं की माझी मी निघून जाणार, म्हटलं हो चालेल. त्यांनी जेव्हा आमचा कार्यक्रम संपला आणि त्या कार्यक्रमाच्या शेवटी आम्ही ती रामनाम नौका म्हणतो, ती रामनाम नौका म्हणायला जेव्हा सुरुवात झाली आणि एवढ्या मोठ्या हजार श्रोत्यांनी जेव्हा एकत्र ती रामनाम नौका प्रार्थना म्हटली आणि त्या बाई बदलल्या, त्या बाईंनी सांगितलं की अहो म्हणाल्या, ही प्रार्थना ऐकल्यानंतर मला असं वाटलं की हे काहीतरी वेगळं आहे, तुमच्या रामाकडे पाहणार आहे म्हणाल्या मी आता, तो कसा आहे ते. आणि घरी जाऊन त्यांनी, त्यांचे पती परदेशात असतात अमेरिकेत, त्यांनी आपल्या पतीला फोन केला आणि सांगितलं की हे बघ, मी आज नास्तिकाची आस्तिक झाले. तो म्हणाला एकदम एवढा ट्रान्सफर सीन, अगदी पोल सपाट, इकडे पूर्ण नास्तिक असलेली बाई अगदी दुसऱ्या ध्रुवावर जाऊन बसली. आणि त्या बाईंनी सांगितलं की आम्हाला काही समजत नाही, म्हणाली काय आहे, म्हटलं समजत नाही ठीक आहे, पण तू निष्पाप आहेस म्हणून तुझ्यावरती चांगल्या गोष्टींची इम्प्रेशन्स फार लवकर उमटली. आणि म्हणून असं आहे की तुम्हाला आवडलं का नाही आवडलं आपल्याला काय करायचंय, परमेश्वर त्याचं काम करील ना. त्याच्या कामापर्यंत जसं आपण म्हणतो की त्या गाईला पाण्यापर्यंत घेऊन जावं, त्या घोड्याला पाण्यापर्यंत घेऊन, पाणी प्यायचं काम तो करील पण पाणी दाखवलं पाहिजे की नाही, तेवढंच काम देवघर करील. मग देवघराला तुम्ही काही म्हणा, आमचं काही म्हणून म्हटलं तो प्युरिफिकेशन प्लांट आहे असं म्हटलं तरी चालेल, तुम्ही लोकांना त्याची तशी ओळख करून दिलीत तरी चालेल. कारण मी आपल्याला आवडेल ना आवडेल मला माहित नाही, पण मी आपल्याला सांगते, कारण मोठ्या माणसांचं सांगितलं की जरा बरं असतं. पु ल देशपांडे आपल्या घरी आले होते आणि आल्यानंतर त्यांनी माझ्या खोलीमध्ये काय जे माझ्या गुरु वगैरे काय असेल ते, त्यांची ती मूर्ती वगैरे पाहिली, तेव्हा ते मला म्हणाले की कल्याणी हे काय, हे असलं तुझा विश्वास आहे वाटतं, हे असलं काय काय तू करतेस वाटतं, अगं तू फिजिक्सची विद्यार्थिनी ना आणि तू हे असं कसं करतेस. तर मी म्हटलं नाही मला आवडतं, म्हटलं माझी देवावर श्रद्धा आहे, काय उपयोग आहे म्हणाले त्याचा. म्हटलं बाकी काही उपयोग असेल की नसेल मला माहित नाही, पण माझं मन स्वच्छ ठेवायला ते उपयोगाला येतं. म्हटलं तुम्ही असं समजा, बाथरूम मध्ये साबण आहे आणि खोलीमध्ये मूर्ती आहे, ती मूर्ती मला साबण लावून स्वच्छ करते, बस झालं, गप्प बसले. त्याच्यावर उत्तर नाही दिलं त्यांनी, कारण काय, ज्याला जसं उत्तर पाहिजे तसं उत्तर द्यावं, काय बिघडलं आपल्याला तरी. कारण आपल्याला का सांगते की मला काही गोष्टींचा राग आहे, तो राग माझ्या मनात राहत नाही, कारण अपूर्वाई आणि पूर्वरंग इतके सुंदर प्रवास वर्णनाचे ग्रंथ असून सुद्धा त्याच्यामध्ये पुलंनी एक वाक्य जाता जाता टाकलेलं आहे की पश्चिम म्हणजे जर द्राक्ष असेल तर आमचा पूर्व म्हणजे शुष्क रुद्राक्ष आहे. का? आमच्या इथे जेवढी रसिकता आहे, किंबहुना जेवढ्या परदेशी लोकांनी येऊन आमच्या संस्कृतीला जाणलं आणि पाहिलं, त्या लोकांनी असं म्हटलेलं आहे, या देशामधले स्त्री आणि पुरुष जितक्या रसिकतेने जीवन जगतात, जगाच्या पाठीवर क्वचित कुठे इतकी रसिकता बघायला मिळेल. अरे वेडेत का त्या अमेरिकन्स आमच्याकडची लग्न बघून तशी लग्न करायला, त्यांना सुद्धा भाग्य पाहिजे असं लग्न व्हायचं. बरं असो, तो विषय आपण सोडून देऊ. आपल्याला सांगण्याचा हेतू एकच आहे की निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह आयन्स ह्याच्यामधले, निगेटिव्ह आयन्स वातावरणामध्ये निर्माण होणं, ते निर्माण करणं हे कार्य ह्या प्रार्थना करतात. आणि त्याचा आणखी एक दाखला देऊन आपण पुढे जाऊ. तो दाखला म्हणजे असा की पुण्यातल्या ब्रिटिश काउन्सिल लायब्ररीमध्ये जी कॅसेट मला बघायला मिळाली, इंग्लंडमध्ये त्यांनी हे प्रयोग केले आणि त्यांनी प्रार्थना ह्याच मी आपल्याला सांगते, परदेशामध्ये लोक इतके नास्तिक नाहीयेत, लोक इतके प्रेज्युडाईज्ड पण नाहीयेत. आम्ही पूर्वग्रह दूषित आहोत, ती मंडळी इतकी पूर्वग्रह दूषित नाहीयेत. त्यांनी त्यांच्या प्रार्थना आहेत, त्यांनी त्या प्रार्थनांचे प्रयोग केले. 1200 आसन्न मरण लोक घेतले, की ज्यांचा मृत्यू 5 महिने 6 महिने वर्ष दीड वर्षापर्यंत जवळ आलेला आहे, अशा आसन्न मरण लोकांना त्यांनी प्रार्थना दिल्या. आणि त्यांनी सांगितलं हा शेवटचा प्रयोग आहे, आपलं आयुष्य वाढणार असेल तर वाढेल, कदाचित आपण रोगमुक्त होऊ, यातनं काहीही होईल, आपण प्रयोग म्हणून करतो आहोत. त्या प्रयोगाचं वैशिष्ट्य असं आहे की त्या कॅसेटवर त्यांनी ते सगळा स्टॅटिस्टिकल डेटा दिलेला होता, त्या 1200 लोकांच्या पैकी 1150 लोकांचं आयुष्य वाढलं. किती वाढलं? त्यांनी असं म्हटलंय 2-2, 3-3 वर्षांनी वाढलं. त्यातले काही पर्सेंट, 10-20% लोक पूर्ण बरे होऊन घरी परत गेले, त्यानंतर त्यांनी असं म्हटलं की त्यातले 50 लोक फक्त जे मृत झाले आणि बाकीचे सगळे लोक आपल्या दुखण्यानी ग्रस्त असून सुद्धा जीवन जगण्या इतके कार्यक्षम झाले. आणि त्यांनी त्याच्यामध्ये म्हटलं की प्रार्थना हा असा लाभ करून देतात. त्याच वेळी पिट्सबर्गच्या एका संस्थेचं जे काही ऑब्झर्वेशन्स आहेत ती वाचायला मिळाली. त्यांची एक संस्था आहे, त्या संस्थेचं नाव R4R असं आहे की रेकॉर्डिंग्स फॉर रिलॅक्सेशन रिफ्लेक्शन रिस्पॉन्स अँड रिकव्हरी. की याच्याकरताच जशी आपण एखाद्या लायब्ररीत जाऊन पुस्तकं घेतो त्याचं जे वर्णन वाचलं ते आपल्याला सांगते की तसं त्यांनी तिथे त्या कॅसेट्स करून ठेवलेल्या होत्या की खूप पोट दुखतं ह्या कॅसेट्स ऐका, खूप डोकं दुखतं ह्या कॅसेट्स ऐका, खूप त्रास होतो ह्या कॅसेट्स ऐका. आणि लोक तिथे जाऊन रेग्युलर अगदी नियमितपणे ट्रीटमेंट घेत असत आणि त्या प्रत्येकाने आपल्याला त्याचे काय लाभ झाले हे त्या ठिकाणी लिहून ठेवलेलं आहे. आणि त्याचे जी ऑब्झर्वेशन्स आहेत त्यातली मला काहीशे दोनशे वाचायला मिळाली, त्यातलं मी तुम्हाला दोन सांगते की एकाची जीभ जड होऊन त्याला बोलता येत नव्हतं, तर ते मूल तिथल्या त्या उपचारांनी त्या ट्रीटमेंटनी ते मूल बोलायला लागलं. आणि एक 22-23 वर्षाचा मुलगा ज्याला लहान वयामध्ये पॅरालिटिक स्ट्रोक आला 17-18 वर्षी आणि त्या अर्धांगवायूच्या झटक्यानी तो जवळजवळ अंथरुणाला खिळलेला होता आणि असा अंथरुणाला खिळलेला मुलगा 1.5-2 वर्षाच्या ट्रीटमेंट नंतर अगदी सामान्य पद्धतीने त्याचे सगळे दैनंदिन व्यवहार करायला लागला आणि 2-1 वर्षामध्ये त्याच्या शरीरामध्ये कुठेही व्यंग शिल्लक राहिलं नाही आणि तो या सगळ्याचं श्रेय क्रेडिट हे तो त्याला देतो की त्या ध्वनी चिकित्सेला देतो की ह्या ध्वनी चिकित्सेतून मी बरा झालो, कारण कोणत्याही औषधी चिकित्सेने मी बरा झालो नाही तर त्याच्याकरता मला याचा लाभ झाला असं त्या माणसाने तिथे म्हटलेलं आहे. आपल्याकडे सुद्धा याचा विचार म्हणजे ताल म्हणजे खूप वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्याचा उपयोग केलेला आहे. तबलजी तबला वाजवायला बसला आपल्याकडे त्याचे उल्लेख आहे की एखादा ताल घटवायचा आहे की केरवा घटवायचा आहे, रूपक घटवायचा आहे, त्रिताल घटवायचा आहे, एकताल घटवायचा आहे, जपताल घटवायचा आहे, तर तो घटवायला बसला की समोर वाळू पसरून ठेवून द्यायची आणि त्या त्या तालाचं एक चित्र उमटतं. तर वाजवायला सुरुवात केल्यानंतर जितक्या कमीत कमी काळामध्ये चित्र उमटेल त्याचा अर्थ असा की तो ताल शुद्ध वाजला. म्हणजे तबला बरोबर लागला आहे, अगदी एवढा सुद्धा इकडचा इकडे नाही आणि त्यात तो ताल आपल्या हाताने अगदी 100% करेक्ट. म्हणजे जसं आपण कॉम्प्युटर प्रिसिशन म्हणतो ना, त्या प्रिसिशननी त्या ठिकाणी ते त्याची टेस्ट करत असत, ती परीक्षा घेत असत. अशा अनेक गोष्टी आहेत की कोणत्या कोणत्या रागांनी निद्रानाश आहे वगैरे वगैरे, ते सगळं काही मी आपल्या पुढे आता मांडत नाही. परंतु त्यामध्ये आणखीन एक गोष्ट अशी आहे की या सगळ्याचे जे लाभ आहेत, या सगळ्या म्हणण्याचे उच्चारण्याचे, हे आता आपण अगदी लौकिक पातळीवरचा विचार मांडतोय. आता मंत्राच्या पातळीवरती पुन्हा येऊया की आता मंत्राचे सामर्थ्य काय, आम्ही काय म्हटलं मंत्राचं सामर्थ्य, वेदमंत्रांचं सामर्थ्य काय, इतर मंत्रांचं सामर्थ्य काय, त्याच्याकरता आपल्याकडे वर्गीकरण केलेलं आहे. त्या वर्गीकरणामध्ये आधी सामर्थ्य पाहू आणि मग वर्गीकरण बघू. ते सामर्थ्य काय, तर पहिलं त्यांनी असं म्हटलंय की मंत्राच्या ठिकाणी प्रामाण्य शक्ती असते. प्रामाण्य शक्ती याचा अर्थ असा की माझं जर अधिष्ठात्री देवता किंवा माझी इष्टदेवता किंवा मला आवडणारी देवता, अभिमत मला आवडणारी देवता, जर समजा गणपती आहे तर गणपतीचा मला कोणता मंत्र आवडतो किंवा स्तोत्र आवडतं, मला प्रणम्य शीर्षा देवाम आवडतं, कुणाला अथर्व शीर्ष आवडतं, कुणाला नाममंत्राचा जप करायला आवडतो, कुणाला बीजमंत्राचा जप आवडतो, गंग गणपतय नमा नुसता गंग गंग गंग म्हणायला सुद्धा आवडतं कारण त्यांचा बीजमंत्र येतो गणपतीचा, किंवा श्री गणेशाय नमा श्री गणेशाय नमा असं म्हणायला आवडतं, गजानन गजानन असं म्हणायला आवडतं. जे आवडेल ते, ज्या मंत्राला आम्ही प्रामाण्य मानलेलं आहे त्या मंत्राच्या ठिकाणी प्रामाण्य शक्ती आहे. याचा अर्थ असा की त्या एका मंत्राचं स्मरण किंवा उपासना आम्ही जर सातत्याने करत राहिलो तर तो मंत्र आम्हाला मार्गदर्शक असतो, तो आम्हाला सगळं मार्गदर्शन करतो. आणि त्याच्याकरता गोंदवलेकर महाराजांनी जे उत्तर दिलंय त्याच्या इतकं सुंदर उत्तर नाही. त्यांनी असं म्हटलंय की रामनाम आहे, रामाचं नाव घेतो आहे, रामाचं नाव विजेरीसारखं आहे असं म्हटलंय, म्हणजे हातातल्या टॉर्च सारखं आहे. आम्ही टॉर्च लावला, अंधारात आहोत, अंधारात आम्हाला किती जागा किंवा अंधारात आम्हाला किती क्षेत्र दिसतं, त्या टॉर्चची ताकद काय, एक 4 फुटापर्यंत दिसेल. ते म्हणतात ती विजेरी तुम्हाला 4 फूट दाखवते ना, तेवढे 4 फूट अंतर चाला, ते चाललं की पुढचे 4 फूट दिसतातच आहे, पुढे चाललात की पुढचे 4 फूट दिसतातच आहेत. हीच मंत्राची प्रामाण्य शक्ती आहे. मंत्राला प्रमाणभूत मानलं की मंत्र काय मार्गदर्शन करतो, तो मार्गदर्शन करतच जातो, सातत्याने मार्गदर्शन मिळतच जातं, आणि त्या मार्गदर्शनातून आम्ही पुढे पुढे जातच राहतो. ही त्या मंत्राची प्रामाण्य शक्ती आहे. त्या मंत्राची दुसरी शक्ती जी आहे ती फलिनी नावाची शक्ती आहे. म्हणजे अहो इतका जप केला काही त्याचा उपयोग झाला नाही, म्हणाले असं कधीच होऊ शकत नाही. नाही कल्याणकृत कश्चित दुर्गतीन तात गच्छती, भगवद्गीताकारांनी सांगून ठेवलेलं आहे की केलेलं कोणतंही चांगलं कृत्य कधीच वाया जाऊ शकत नाही, त्याच्या दुसऱ्या बाजूला केलेलं वाईट कृत्यही कधी वाया जाऊ शकत नाही. त्यामुळे ते आपण 3 दिवस पाहतच आलो आतापर्यंत. त्यामुळे आम्ही जर जप करतो, आम्ही जर अंतःकरणापासून उपासना करतो, तर ती वाया जाते असं कधी होत नाही, ती वाया जाऊच शकत नाही. ती तिचा लाभ जो द्यायचा आहे तो देतेच देते, आणि दिल्याशिवाय ती राहतच नाही. ही त्याची दुसरी शक्ती आहे. तिसरी म्हणजे फलिनी, की जी फळाला येतेच येते. मंत्राचा उपासना केल्यानंतर मंत्राची उपासना कधी फुकट जात नाही, त्याचं फळ मिळाल्याशिवाय अजिबात राहत नाही. हा त्याचा दुसरा भाग झाला. त्याचा तिसरा भाग असा आहे, बहुनी शक्ती आहे, की आम्ही एक करतो त्याचं फळ मात्र 100 मिळतं, त्याचं फळ मात्र 10 मिळतं. हा भगवंताच्या प्रांतामधला, त्याच्या राज्यामधला हा सिद्धांत आहे, हे आपण लक्षात ठेवावं की भगवंताच्या दिशेने आम्ही 1 पाऊल चाललो, भगवंत आमच्या दिशेने 100 पावलं चालत येत. अनंत हस्ते कमलावराने देता किती घेशील दो कराने, तो धोधो. आणि जोपर्यंत निसर्गामध्ये एक ज्वारी पेरून त्या कणसाला, त्या धाटाला जेव्हा 500-500 ज्वारीचे कण लागतात, तोपर्यंत या जगाचा हाच नियम आहे, हे लक्षात ठेवावं की फळताना ते बहुतच फळतं. आणि त्यामुळे वाईट कृत्य करताना पण हाच नियम लक्षात ठेवावा की एक वाईट केलं तर त्याचं फळ 100 भोगावं लागेल, कारण ते चांगल्या करता फळतं आणि वाईटाकरता मात्र आम्हाला डिस्काउंट देता असं होत नाही. देव सगळ्या बाबतीमध्ये सारखाच आहे. त्यामुळे पहिली शक्ती प्रामाण्य आहे, दुसरी शक्ती फलिनी आहे, तिसरी शक्ती बहुनी आहे की ती आम्हाला बहुत देते, आणि चौथी आहे ती अंतरग्राही शक्ती आहे. आणि ते असं म्हणतात की तो मंत्र, ती वेळ, ती व्यक्ती आणि ते स्थान. आम्ही जर उपासना करत असू तर आम्ही शक्यतो आमची वेळ सांभाळावी, आणि आपल्याकडे कटाक्ष तोच आहे की आपण जेव्हा आता साधा कार्यक्रम आहे, आपण जर ठरवलं की आम्ही 6:05 आज कार्यक्रम सुरू करणार, 6:10 आज कार्यक्रम सुरू करणार, 6:15 सुरू करणार, तो त्यावेळी सुरू केला पाहिजे. कारण आम्ही सुरू करताना जेव्हा देवतेला आवाहन करतो आणि सुरुवात करतो, तेव्हा ती आवाहन केलेली देवता त्या ठिकाणी उपस्थित होते. आणि आज आम्ही सांगितलं की उद्याला हा कार्यक्रम 6:10 आहे, आणि आम्ही 6:10 ऐवजी 6:30 सुरू केला, तर ती जी काल देवतेला आमंत्रण झालेलं होतं, तिला कळलं होतं उद्याला इतके वाजता यायचंय, ती तितके वाजता येते, इथे काही नाही पाहिल्यावरती निघून जाते. त्या देवतेचा आमच्याकडून अपमान होतो. का होतो? आवाहन केलंय आम्ही. आमच्या शब्दांचं हे महत्व आहे. हे जे मंत्रशास्त्र आहे ना, हे मंत्रशास्त्र हेच सांगतं की सुरुवातीला आम्ही देवाची प्रार्थना म्हणतो म्हणजे तो इथे आहे, त्याला आवाहन करून त्याचा आदर केलेला आहे, की आलेल्याचं स्वागत आहे ना ते ईश्वराचं. ते जे स्वागत आहे, ते स्वागत करून तिचं वेळ सांभाळली नाही. ही अंतर्ग्राही शक्ती सांगते की जर आम्ही ठरवलं की 6:30 नाव घ्यावं, ईश्वराचं स्मरण करावं, पण हे सगळं करत असताना एक छान शब्द आपल्याकडे, बैठकीवरची साधना झाली पाहिजे. काहीही झालं तरी दिवसाकाठी 3 मिनिटं असे ना, 2 मिनिटं, 1 मिनिट, 5 मिनिटं आसन घालून त्याच्यावर बसलंच पाहिजे. बैठकीवरची साधना जाता येता कितीही झालं तरी चालेल, न झालं तरी चालेल, पण एक वेळ आणि एक जागा पाहिजे. कारण ती काय करते आम्हाला, एका आसनावरती एका ठराविक वेळी आम्ही बसलो की ज्या देवतेचं आम्ही स्मरण करतो, ज्या देवतेला आम्ही आवाहन करतो, ती देवताच तिथे उपस्थित होती. आणि त्या देवतेचा कृपाशीर्वाद आम्हाला मिळत असतो आणि तो कृपाशीर्वाद का नाही घ्यायचा, तो घ्यायचाच. आणि त्यामुळे तो अधिकस्य अधिकम फलम या न्यायाने आम्ही जितकं सांभाळत जाऊ तितके त्याचे आम्हाला बहुत लाभ, त्याचे अधिकाधिक लाभ मिळत जातात. आणि म्हणून त्यांनी सांगितलंय की जी व्यक्ती या बाबतीत कटाक्ष ठेवते की एक स्थान, एक मंत्र, एक व्यक्ती आणि एक वेळ जर सांभाळली आणि उपासना केली तर ते स्थान, ती व्यक्ती, तो मंत्र हे सगळंच त्या ठिकाणी सिद्ध होतं. त्या व्यक्तीला त्या मंत्राचे अनुभव येतात, त्या स्थानाला ते पावित्र्य येतं, त्या स्थानाचं महत्व वाढतं आणि तो मंत्रही सिद्ध बनतो. त्या मंत्राचे लाभ होतात, त्या व्यक्तीच्या ठिकाणी सामर्थ्य येत, त्या व्यक्तीला जाणवतं की कोणताही संकल्प केला आणि तो संकल्प पूर्ण करण्याकरता परमेश्वर मागे उभा राहिला नाही असं होत नाही, कारण त्या व्यक्तीच्याकडे त्या उपासनेचं बळ उभं राहतं. आणि म्हणून तो सत्यसंकल्पाचा दाता त्याचा संकल्प पुरा करण्याकरता येतो. आणि त्यामुळे मंत्राचा उच्चार, मंत्राचा लाभ करून घेताना त्यांनी असं म्हटलंय की शक्यतो वेळ सांभाळावी. म्हणून आपण म्हटलं तसं जाता येता स्मरणात राहणं ही त्या मंत्राची धारणा आहे, पण एका जागेवर बैठकीवर बसून उपासना करणं ही त्या मंत्राची उपासना आहे. चांगल्या धारणेत राहावं याकरता जाता येता उठता बसता मंत्राचं स्मरण हे लाभदायी आहे, पण प्रत्यक्ष उपासना एका जागेवर बसून होते आणि म्हणून एका जागेवर बसून उपासना करावी. मंत्रांचे प्रकार आहेत, ते मंत्रांचे जे प्रकार आहेत त्यातला पहिला प्रकार बीज मंत्र आहे, त्याचा दुसरा प्रकार कर्तरी मंत्र आहे, त्याचा तिसरा प्रकार माला मंत्र आहे. बीज मंत्र हे एक अक्षर ते दहा अक्षराच्या आतले बीज मंत्र असतात, म्हणजे ओम श्रीराम, ओम नमः शिवाय, नुसता नमः शिवाय, जय जय रामकृष्ण हरी, हे जे सगळे मंत्र आहेत हे सगळे मंत्र हे बीजाक्षर मंत्र आहेत. तसंच याच्याबरोबर ओम ह्रीम क्लीम श्रीम कम खम गम घम हे सगळे सानुनासिक मंत्र आहेत, हे पण सगळे बीजाक्षर मंत्र आहेत. या बीजाक्षर मंत्रांची उपासना कुणाच्या तरी मार्गदर्शनाशिवाय करू नये असं श्रेष्ठ पुरुषांनी लिहून ठेवलेलं आहे. त्यामुळे कुणी जर म्हटलं ओम ह्रीमचा मी 2 लाखाचा जप करीन, कुणीतरी सिद्ध पुरुषांनी ज्यांनी त्याचा अनुभव घेतला आहे त्यांनी जर आपल्याला मार्गदर्शन करून सांगितलं, आपण बाजारात गेलो आणि पुस्तकं आणली आणि पुस्तकामधून सिद्ध मंत्र वाचून जर आपण उपासना केली तर ती उपासना क्वचित आपल्याला त्रासदायक ठरू शकते. त्यामुळे कुणातरी अधिकारी पुरुषाकडून घेतलेली उपासना ही लाभदायी आहे, कुणीतरी त्याच्यावरती केलेला अभ्यास आहे तर लाभदायी आहे. ओंकार आहे, ओंकाराचा सुद्धा शुद्ध ओंकाराचा उच्चार कुणाच्या तरी मार्गदर्शनाशिवाय जर आम्ही करायला लागलो तर तो ओंकार सुद्धा आम्हाला पिडा दिल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळे निद्रानाशासारखे विकार होतील, ब्लड प्रेशर सारखे विकार होतील, शरीराला आतून एक कंप निर्माण होणं आणि शरीराचा तोल बिघडणं, शरीरावरच्या ज्या आपल्या स्नायू आहेत विशेषतः चेहऱ्यावरचे लक्षात येतात, इतर स्नायूंची फडफड इतकी लक्षात येत नाही, पण असे असे असे स्नायू हलायला लागतात, म्हणजे त्याचं ज्याला इनव्हॉलंटरी आपण जे म्हणतो ना की त्याची जी होणारी मोशन आहे, त्याच्यामध्ये होणारी जी ऍक्टिव्हिटी आहे ती वाढते, आपलं नियंत्रण राहत नाही आणि मग त्याचे विपरीत परिणाम आपल्याला भोगावे लागतात. म्हणून आपल्याला जर अत्यंत प्रभावी मंत्राची उपासना करायची असं वाटत असलं तरी सुद्धा हे सगळे नमः शिवाय मंत्र आहे करावा, शंकराचं आवडत असेल. जर आपल्याला राम किंवा कृष्ण म्हणजे विष्णूची उपासना असेल, जय जय रामकृष्ण हरी म्हणावा, सिद्ध मंत्र आहे. वारकरी संप्रदायाने संचित मनशक्तीचा असणारा शब्द किंवा शब्द समुदाय निर्माण करून ठेवलेला सिद्ध मंत्र आहे. या सगळ्याच्या पलीकडे जाऊन एक सिद्ध मंत्र आपल्याकडे निर्माण करून ठेवलेला आहे, तो म्हणजे रामाचं नाव. ओंकाराला समांतर, ओंकाराला पॅरल, ओंकाराच्या इतकं सामर्थ्य ज्या नामात आहे ते नाम रामाचं आहे. त्यामुळे ओंकाराचं जे फळ मिळवायचं आहे ते रामाच्या नामातून मिळतं आणि म्हणून आपल्याकडे रामनाम हे इतकं सगळ्यांच्या पर्यंत समाजाच्या सर्व स्तरापर्यंत त्याचं अभिसरण झालेलं सहज आहे, अगदी फुकट आहे, त्याच्याकरता काही करा उच्चार अवघड नाही. कृष्णाचं नाव उच्चारताना अवघड आहे कारण तो मुळात उभाई तिरकाच आहे, त्रिभंग मूर्ती आहे आणि त्याचं कर्तुकही तिरक आहे. राम सरळ आहे, बिचारा साधा आहे, त्याचं नामही सरळ आहे आणि त्यामुळे रामनामा इतकं सोपं नाम नाही आणि रामनामा इतकं प्रभावी नाम नाही. ओंकाराला पर्यायी नाम रामनामासारखं दुसरं नाही, त्यामुळे या नामाची महती आहे, त्या नामाचा उच्चार करावा. त्याच्यानंतर 10 पुढे 11 ते 24 किंवा 20 दोन्ही प्रकाराने कर्तरी मंत्राची व्याख्या केली जाते. 10 ते 20 मध्ये किंवा 10 ते 24 मध्ये ज्याच्यात अक्षर आहेत त्याला कर्तरी मंत्र असं म्हणतात आणि या कर्तरी मंत्रामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय, श्रीराम जय राम जय जय राम हे सगळे मुक्त मंत्र आहेत. केव्हाही त्याचा उच्चार करावा आणि त्या मंत्राचा लाभ घ्यावा. सगळ्यात सोपा आणि लाभदायी मंत्र श्रीराम जयराम जय जय राम आहे, त्रयोदशाक्षरी मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय पेक्षा सुद्धा, कारण त्याला ओंकार लावलेला आहे आणि क्वचित त्याचे परिणाम लोक वेगवेगळे अनुभवतात. ओम राम आणि श्रीराम याच्यामध्ये जो ओम रामचा उच्चार करतो त्याला सुद्धा कधीतरी त्रास होऊ शकतो. काही काही लोकांना ओम राम म्हणून त्रास होतो पण श्रीराम म्हणून कधी त्रास होत नाही. याचं कारण असं की श्रीकार जो आहे आणि ओंकार जो आहे याच्यामध्ये मुळात भेद आहे. श्रीकार जो आहे तो न्यूट्रल आहे, उदासीन मंत्र आहे. ज्या मंत्रांच्या शेवटी नमः आहे ते मंत्र उदासीन मंत्र आहेत. उदासीन याचा अर्थ त्यांच्यावरचे स्ट्रॉंग इलेक्ट्रिकल चार्जेस काढून घेतलेले आहेत आणि ओम म्हणजे सगळ्या बाजूनी इलेक्ट्रिकल चार्जेस जोरदार असलेला, त्याचं सामर्थ्य खूप आहे. ओमचा एक उच्चार केला की आमच्या देहावरती सर्व ठिकाणचे अणुरेणू स्पंदित होतात. एवढं सामर्थ्य मंत्र पेलण्याकरता असेल तरच त्याचा उच्चार करावा, अन्यथा करू नये. याचं कारण असं मी आपल्याला एक उदाहरण सांगते, म्हणजे ज्याचं मला आश्चर्य वाटलं ते आपल्या पुढे मांडते. माझे जे सद्गुरू आहेत पूर्वाश्रमीचे प्राचार्य अनंत दामोदर आठवले, त्यांच्या सबंध आयुष्यामध्ये त्यांच्या वयाच्या 16 वर्षापासून ते विष्णू सहस्रनाम म्हणत होते. रोज 12 विष्णू सहस्रनाम कमीत कमी, मग त्याच्यापेक्षा जास्त 24 का 40 का 50 माहीत नाही, दिवस रात्र विष्णू सहस्रनाम त्यांच्या मुखातून अखंड जपलं गेलेलं आहे. त्यांच्या आयुष्यभरात त्यांनी इतकं विष्णू सहस्रनाम म्हटलं, इतका नामाचा अभ्यास, श्रेष्ठ नामधारक. जेव्हा त्यांनी संन्यास घेतला आणि संन्यास घेतल्यानंतर ज्याची उपासना संन्यासाश्रमात करावी असं म्हटलं जातं ती ओंकार उपासना, तर त्यांनी असं ठरवलं की उत्तरकाशीमध्ये राहून 1 ते 1.5 वर्ष ओंकाराचं अनुष्ठान करायचं आणि त्या अनुष्ठानाकरता ते उत्तरकाशीमध्ये जाऊन राहिले. आणि त्यांना त्यानंतर जेव्हा विचारलं, ते अनुष्ठान करून जेव्हा इकडे आले तेव्हा त्यांना म्हटलं की आप्पा तुमच्यासारख्यांना इतके मोठे नामधारक असताना तुम्हाला ओंकाराची वेगळी उपासना करण्याची काय आवश्यकता आहे, आणि भले तुम्ही संन्यासाश्रमात गेलात म्हणून त्या आश्रमाचा प्रवेश म्हणून जर तुम्ही ओंकाराची उपासना केली असेल तर तुम्हाला ओंकार उपासनेचा काय वेगळा अनुभव आला का, कारण इतकं नाम घेतल्यानंतर आता वेगळा काय अनुभव घ्यायचा आहे. त्याच्यावर त्यांनी सांगितलं की मी जरी विष्णू सहस्रनामाचा नामधारक असलो तरी शुद्ध ओंकाराची उपासना शरीराला सात्म व्हायला वेळ लागतो त्यांच्यासारख्याला. त्यांनी जे अनुष्ठान केलं 2 वर्ष 2 तास 3 तास 4 तास जे आता ते आम्हाला इतकं स्पष्ट सांगणार नाहीत की मी रोज 5 तास बसत होतो का 6 तास बसत होतो, पण जो काय त्यांनी ओंकाराचा जप केला ते म्हणाले मला काही काळ गेला की त्या काळानंतर मला ओंकार म्हणणं सोपं झालं, नाही तर मला सुद्धा ओंकार म्हणता येत नव्हता मला जितका वेळ म्हणायचा आहे तितका. म्हणजे इतक्या शुद्ध शरीराला सुद्धा ओंकार सात्म करणं अवघड आहे. तर आमचं म्हणजे तर चेंबूरच आहे हो शरीर, म्हणजे सगळं त्यामुळे सगळी दलदलच आहे इथे, तर आमच्या शरीरामध्ये ओंकार कसा बसायचा, कारण सगळं मुळी तिथे भानगडच आहे, सगळं शुद्ध होणं अवघड आहे. आणि म्हणून आपल्याला भगवंतानी सोय करून दिलेली आहे, कुठल्याही मंत्राचा उच्चार करताना ओम लावून म्हणण्याच्या ऐवजी श्रीकार लावून जर म्हटला तर श्रीकार आणि ओंकार याच्यामध्ये फल देण्यातलं जे अंतर आहे, श्रीकार लौकिक फल देतो, ओंकार पारलौकिक फल देतो. कोणताही मंत्र असला तरी सुद्धा त्या मंत्राच्या शेवटी नमः असं लावून जर मंत्र म्हटला तर श्री गणेशाय नमहा असा म्हटला तर तो मंत्र गजाननाय नमहा असा मंत्र म्हटला तर नमहा म्हणणारा मंत्र सुद्धा आम्हाला कधीही त्रासदायक ठरत नाही. आम्ही कितीही जप करावा त्या मंत्राचा. आणि त्यामुळे अशा प्रकारे हे जे मंत्र आहेत त्यातला जो माला मंत्र आहे तो गायत्री मंत्राला सुद्धा माला मंत्र म्हटला आहे म्हणून मी आपल्याला 24 पुढे म्हणते. कारण 24 आणि 24 पुढे गायत्री मंत्रामध्ये 24 अक्षर आहेत आणि त्याला माला मंत्र म्हटलं आहे. आणि माला मंत्राची व्याख्या करताना असं सांगितलं आहे की 24 अक्षरापासून ग्रंथापर्यंत कितीही मोठा, म्हणजे ज्ञानेश्वरी हा सुद्धा माला मंत्र आहे, दासबोध हा सुद्धा माला मंत्र आहे, एकनाथी भागवत हा सुद्धा माला मंत्र आहे. त्याचा जो अखंड पारायण करतो, त्याचं जो स्मरण करतो, त्याचं जो चिंतन करतो, आणि ज्ञानेश्वर माऊलींनी तर त्याच्याही पेक्षा आम्हाला मोकळं केलंय. म्हणजे असं की ज्ञानेश्वर माऊली तर म्हणतात की तळलिया वरलिया एकची पकवाने. म्हणजे मी आपल्याला एक जाता जाता आपला विषय आता वेळ संपत आली जाता जाता एकच गोष्ट आपल्याला सांगते की एक बाई अत्यंत सश्रद्ध निरक्षर आणि त्यांच्या पतीचं निधन वयाच्या 18-19 वर्षी झालं, दोन लहान मुलं पदरात आणि घरामध्ये पुष्कळ चांगली स्थावर जंगम मालमत्ता आणि सगळ्यांना असं वाटत होतं की हिला ती मालमत्ता मिळू नये कारण आता हिच्याकडे तसं बघणारं कोणी नाही, बाकीच्यांच्या मध्ये ती विभागली जावी, हिची मुलं आणि हिला बाहेर केलं तर बरं, हिला काही कळत नाही तोपर्यंत आपण हिच्याकडून सह्या घ्याव्यात आणि हिला त्या इस्टेटीच्या हक्कामधून बाजूला करावं. तर ती तिची परिस्थिती जाणून होती, घरातलं स्थान जाणून होती आणि तिची समर्थांच्या वरती विलक्षण श्रद्धा होती. तिला काही कळत नव्हतं, घरामध्ये दासबोध होता, ती रोज त्या दासबोधावरून हात फिरवायची आणि म्हणायची समर्थ मला तुम्ही माझं संरक्षण करा, ह्याच्यात काय लिहिलंय मला काही कळत नाही पण राखणारे तुम्ही आहात. आणि म्हणून दासबोधाला स्पर्श करून ती त्यांची उपासना करत असे. 85 इथे समोर शिवाजी मंदिरामध्ये माझे सद्गुरू अनंतराव आठवले यांचा महिन्याभराचा अधिक मासाचा कार्यक्रम होता. त्या बाई रोज माझ्या शेजारी येऊन बसत होत, मला त्या बाई काही माहीत नव्हत्या, रोज अगदी श्रद्धेने यायच्या, बसायच्या, मनापासून कीर्तन ऐकायच्या, प्रवचन ऐकायच्या, जायच्या. त्यांचा माझा परिचय झाला. एके दिवशी आल्या नाहीत तर मी त्यांना म्हटलं हो तुम्ही काल का नाही आला कार्यक्रमाला. अहो म्हणल्या माझंच चुकलं. म्हटलं काय झालं? अहो म्हणल्या मला समर्थांनी सांगितलं पण मी ऐकलं नाही. म्हटलं कोण समर्थ? रामदास स्वामी. तर हो म्हणाल्या. म्हटलं ते तुम्हाला काय सांगितलं त्यांनी? नाही नाही म्हणाल्या, मला त्यांनी सांगितलं तू जाऊ नको तरी मी ऐकलं नाही. म्हटलं त्यांनी कसं सांगितलं तुम्हाला? माझं कुतूहल जागृत झालं. त्या म्हणाल्या नाही अहो मी घरून जेव्हा प्रवचनाला कीर्तनाला निघते तेव्हा मी समर्थांना नमस्कार करून निघते. आणि म्हणाल्या मी निघाले तर मला समर्थांनी सांगितलं जाऊ नको म्हणून. आणि म्हणाल्या मी ऐकलं नाही. मी म्हटलं अनंतरावांचं कीर्तन कसं चुकवू, मला भास झाला असेल समर्थ नको म्हणाले. आणि म्हणाल्या मी आले आणि त्यावेळी आता ते मंदिर नाहीये, आता त्या भरतनाट्य मंदिराच्या जवळ ते मध्यावरती जे मंदिर होतं त्या मंदिराच्या इथे एका सायकलवाल्यानी त्यांना पाडलं, त्यांना लागलं, त्या घरी गेल्या. त्या म्हणाल्या महाराजांचं तर माझं कीर्तन गेलंच पण म्हणाल्या माझं हे 2 तर मला येता पण नाही आलं. अहो म्हटलं समर्थ तुमच्याशी बोलतात म्हणजे काय करतात? त्या म्हणाल्या मला बरोबर कळतं आतून. मी म्हटलं पण हे कसं कळतं? त्यांनी मला सांगितलं. माझ्या वयाच्या 18 वर्षी माझ्यावर जेव्हा प्रसंग आला आणि तेव्हापासून जेव्हा मला सही करा असं लोक सांगायचे तेव्हा मला समर्थ स्वप्नात येऊन सांगायचे सही करू नका. आणि म्हणाल्या असा काळ मी माझ्या मुलांना सांगितलं की बाबांनो मला यातलं काही कळत नाही, आता तुम्ही हळूहळू मोठे होताय, तुम्ही मोठे होताय तसे मला पण लिहायला शिकवा. म्हणाले मी मुलांच्याकडनं मुळाक्षर शिकले आणि मला पहिल्यांदा दासबोध शब्द वाचता आला त्याचा इतका आनंद झाला. आणि म्हणाले माझ्या मुलांच्याकडून मी दासबोध वाचायला शिकले. आणि म्हणाले त्यानंतर मी अखंड दासबोध वाचत असे पण म्हणाले मला समर्थांनी 10 सही करू नको म्हणून सांगितलं. 10 माझी मुलं मोठी झाली आणि त्यानंतर म्हणाले मला सही करायला सांगितलं, मला माझी इस्टेट मिळाली, माझं काही नुकसान झालं नाही. आणि म्हणाले आजपर्यंत मला समर्थ प्रत्येक क्षणी मार्गदर्शन करतात. म्हणजे माऊलींचा एकच ओवीचा अर्धा भाग आहे की तळलिया वरलिया एकची पकवाने. त्या ज्ञानेश्वरीचं उलटं पालटं त्याच्यावर चिंतन करून त्याच्यावर टीका बघून अनेकांची वचनं अनेकांची मतं हे करून आमच्यासारखे प्रवचनकार जन्मभर खटपट करतात आणि आम्हाला असं वाटतं की आम्ही ज्ञानेश्वरीच्या गाभाऱ्यात पोचलो. ही मायमाऊली बिचारी त्या ग्रंथाच्या दारात आहे पण ज्ञानेश्वरांनी सांगितलं ज्याचा भाव आहे तळलिया वरलिया एकची पकवान नाही. आज शिरलान पुष्कळ ग्रंथ पाहिले म्हणजे त्याला फार ज्ञानेश्वरी कळली मिळालं, आणि ज्यांनी काही पाहिलं नाही त्याला मिळालं नाही असं नाही. जो भाव आहे त्या भावानी मिळतं ही जी धारणा आहे, म्हणून आपल्याला सांगते त्या ग्रंथाचं जे सामर्थ्य आहे ना. आपला विषय उद्याला पुढे त्याच्या पुढे जाईल, आज त्या विषयाचा फक्त एक सुरुवात उपोद्घात करून आपण पुढे जाऊ की हे जे ग्रंथ आहे या ग्रंथांचं जे सामर्थ्य आहे, ह्या मंत्रांचं जे सामर्थ्य आहे, हे सामर्थ्य हे सब्जेक्टिव्ह नाहीये, हे ऑब्जेक्टिव्ह आहे, हे वस्तुनिष्ठ आहे. तो मंत्र त्याचा त्याच्या ठिकाणी समर्थ आहे. आम्ही किती शहाणे आहोत का नालायक आहोत त्याच्याशी काही अवलंबून नाही. आमची लायकी आहे की नाही हा भाग वेगळा आहे, पण त्या मंत्राचंच सामर्थ्य आहे. ते सामर्थ्य काही आम्हाला लाभल्याशिवाय राहणार नाही, आणि त्यामुळे त्याच्यात सब्जेक्टिव्हिटी ऍड झाली तर काय दुधात साखर आहे, साखरेत केशर आहे. आता केशरात आणखीन कस्तुरी घातली तर आपल्याला माहित नाही, जे एक एक एक एक वाढवलं अटीव केलं ते चांदीच्या पात्रात घेतलं, त्याच्याही पेक्षा सामर्थ्य असेल सोन्याच्या पात्रात घेतलं तर आनंद अधिकाधिक वर्धिष्णु होणार आहे. परंतु मंत्राच्या ठिकाणी सब्जेक्टिव्ह आणि ऑब्जेक्टिव्ह ह्या दोन पातळीवर सामर्थ्य आहे. त्या सगळ्यासहित आपण विचार उद्या करू आणि उद्याला हा विषय पुढे पाहू. श्रीकृष्ण.
0: आत्ताच आपण ऐकलात सनातन धर्मातल्या श्लोक स्तोत्र आणि मंत्र यामागचं विज्ञान उलगडून दाखवणारा कार्यक्रम मंत्रशास्त्र आणि विज्ञान. वक्त्या होत्या सुप्रसिद्ध निरूपणकार श्रीमती कल्याणीताई नामजोशी. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आता ऐकूया दादा जोशी यांची पदरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे अनुराधा मराठे यांचा.

श्रोतेहो, ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे अनुराधा पौडवाल यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया प्रवीण दवणे यांची गीतरचना. संगीत आहे नंदू होनप यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: VSS प्रस्तुत अमृत वर्षा कार्यक्रमात श्री सिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपात दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा, अनुभवांचा, आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात. दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 जरूर ऐका अमृत वर्षा.
2: सनातन धर्मात मंत्र, श्लोक आणि स्तोत्र यांचं अनन्य साधारण महत्व आहे. या स्तोत्राच्या, श्लोकांच्या आणि मंत्रांच्या निर्मितीमागे काय वैज्ञानिक विचार आहे? या मंत्रांच्या उच्चाराने कोणते स्पंद तयार होतात? मंत्र सिद्ध करणे म्हणजे काय? अशा विलक्षण विषयावर मंत्रशास्त्र आणि विज्ञान या कार्यक्रमात सुप्रसिद्ध वक्त्या निरूपणकार श्रीमती कल्याणीताई नामजोशी यांचं मार्गदर्शन ऐका भक्तीसुधावरून. मंत्रशास्त्र आणि विज्ञान ही मालिका भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9:00. याचं पुनःप्रसारण रात्री 9:00. दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6:00.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित व्यंकटेश कुमार यांनी गायलेला राग मारू बिहाग.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित व्यंकटेश कुमार यांनी गायलेला राग मारू बिहाग. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित व्यंकटेश कुमार यांनी गायलेला राग भैरवी.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित व्यंकटेश कुमार यांनी गायलेला राग भैरवी. श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत. आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता. भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आता ऐकूया शांता शेळके यांची गीतरचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, विद्याधर गोखले यांची पदरचना ऐकूयात. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे पंडित राम मराठे यांचा.

आता ऐकूया बा भ बोरकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30। परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन। दासवचन भक्तिसुधावरून ऐका रोज 10:00 याचं पुनःप्रसारण 5:00।
2: श्रोते हो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप।
3: श्रोते हो, यशवंत देव यांच्या संगीतरचनेतलं वसंत बापट यांचं गीत ऐकूयात। स्वर आहे उषा मंगेशकर यांचा।

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना, संगीत आणि स्वर स्नेहल भाटकर आणि सहकारी यांचा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. आता ऐकूया शांताराम गोसावी यांची गीतरचना. किसन यांचं संगीत असलेली ही रचना गायली आहे प्रशांत काळुंद्रेकर यांनी.

श्रोतेहो, आता ऐकूया संत अमृतराय महाराजांची भक्तिरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोते हो आता ऐकूया वि स खांडेकर यांची गीतरचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आता आपण ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

0: शनिवार रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:00 भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:00. याचं पुनःप्रसारण रात्री 8:00. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11:00 आणि रात्री 11:00. सनातन धर्मात मंत्र, श्लोक आणि स्तोत्र यांचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. या स्तोत्राच्या, श्लोकांच्या आणि मंत्रांच्या निर्मितीमागे काय वैज्ञानिक विचार आहे? या मंत्रांच्या उच्चाराने कोणते स्पंद तयार होतात? मंत्र सिद्ध करणे म्हणजे काय? अशा विलक्षण विषयावर मंत्रशास्त्र आणि विज्ञान या कार्यक्रमात सुप्रसिद्ध वक्त्या निरूपणकार श्रीमती कल्याणीताई नामजोशी यांचं मार्गदर्शन ऐका भक्तीसुधावरून. मंत्रशास्त्र आणि विज्ञान ही मालिका भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9:00. याचं पुनःप्रसारण रात्री 9:00.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा। श्रोते हो, आता ऐकूया प्रभाकर पंडित यांचं संगीत असलेली रचना, गायली आहे सुरेश वाडकर यांनी।

श्रोतेहो आता ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे प्रतिभा ताई परांजपे यांचं आणि स्वर आहे आरती अंकलीकर टिकेकर यांचा.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.
1: श्रोते हो, भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग. आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना, संगीत आशिष केसकर आणि स्वर आरती अंकलीकर.

श्रोते हो, आता ऐकूया दादा जोशी यांची पदरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर चित्रा आपटे यांचा.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोतेहो, ऐकूया दादा आल्हाट यांची गीतरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं, स्वर आहे अर्चना खासनीस यांचा.

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर सुहास शामगावकर यांचा.

आता ऐकूया दादा जोशी यांची भक्तिरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे राजेश दातार आणि सहकारी यांचा.

श्रोते हो, संत एकनाथ महाराजांची अभंगरचना ऐकूया. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे श्रीपाद भावे आणि सहकारी यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग. प्रस्तुती भक्ती सुधा.
1: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत. मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया गुरुवारचा नाममंत्र।

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे। आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा।

0: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6 वाजता. याचं पुनःप्रसारण दुपारी 3 वाजता.

शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 भक्तीसुधावर. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज 11:00 आणि 11:00. भक्तीसुधावरून ऐका रोज 8:00 भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि

0: ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका. भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00 वाजता.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूयात समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

वीर समर्थ। दासबोध दशक चौथा समास आठवा आपण पाहतो आहोत। सख्य भक्ती त्याच्या काही ओया झालेल्या आहेत, त्याच्या पुढे आपण पाहणार आहोत। देवप्रीती राखो जाणे, देवासी करावे साजणे, जीवलगे आवघी पिसुणे कामान येती। आपलं प्रिय पात्र कोण असं जर विचाराल तर भगवंतालाच आपलं प्रिय पात्र करावं। जसं मीराबाईने म्हटलं, मेरा तो गिरीधर गोपाल दुसरा नाही कोई, मला एकच गोपाळ कृष्ण माझा, बाकी कोणी माझं नाही। कारण त्यांनी म्हटलं स्पष्टपणाने की जीवलगे आवघी पिसू नये, ज्यांना आपण जीवलग समजत असतो, माझी अगदी रक्ताची नात्यातली आहेत, जवळची आहेत असं समजत असतो, ती देखील स्वार्थापोटी काय करतील ते सांगता येत नाही, त्यांचा देखील काही उपयोग नाही, कामा न येती असं म्हटलेलं आहे। मोठं संकट जेव्हा येतं तेव्हा ते काही करू शकत नाहीत आपल्यासाठी, पण भगवंत मात्र उदारही आहे आणि समर्थही आहे आणि भक्तांचा कैवारी आहे, करुणेचा सागर आहे। त्यामुळे ज्याला धरायचं आहे तोही असा समर्थ पाहिजे, तरच त्याचा उपयोग आहे। कुणाला तरी धरलं आणि त्याच्या अंगात बोल नाही कुठल्याच प्रकारचं, काय उपयोग आहे? त्यामुळे खरी शक्ती ज्या भगवंताच्या ठिकाणी आहे त्यालाच जर आपण धरला तर तो आपल्याने निश्चित सांभाळतो। सख्य देवाचे तुटे ना, प्रीती देवाची विटे ना। देवावरचं प्रेम कधी विटलं असं झालं का? माणसा माणसातलं प्रेम विटतं, फार जवळ एका ठिकाणी माणसं आली तर काही काळाने वीट येण्याची शक्यता असते, पण देवावरचं प्रेम विटत नाही। देव कदा पालटे ना शरणागतासी, आणि काल शरणागतावर देवाची कृपा होती आणि आज गेली असं कधी होत नाही। तो जर शरणागत असेल तर देवाची कृपा अखंड असते। म्हणी काय काय फायदे होतात, त्या भक्ताचा काय लाभ होतो हे सगळंच्या सगळं सांगितलं आणि शेवटी ते म्हणतात।

म्हणवणी सख्य देवासी करावे, देवाशीच मैत्री करावी, हितबुज तयासी सांगावे. आणि कुणाला तरी आपण एरी मनातली गोष्ट सांगायला गेलो आणि कुणाला सांगू नको असं त्याला म्हटलेलं असलं तरी तीही व्यक्ती दुसऱ्याला सांगते की कुणाला सांगू नको पण मी हे तुला सांगितलेलं आहे. त्यामुळे मनातलं हितकू जर खरंच सांगायचं असेल फक्त देवालाच सांगावं, बाकी कुणाला सांगू नये. हे असं आठवे भक्तीचे लक्षणं सांगितले. आणि जायसा देव तैसा गुरु, हे सगळं देवाशी सख्य करावं असं सांगितलंय. अशाच तुडीचा तत्सम जर सद्गुरु आपल्याला भेटलेले असतील तर जसं देवाच्या विषयी सांगितलं तसंच गुरुच्या विषयी देखील सख्य ठेवावं. शास्त्री बोलिला हा विचारू, म्हणून सख्यत्वाचा प्रकारू सद्गुरुशी असावा. तसं सद्गुरूंच्या ठिकाणी देखील दास्य भक्ती, सख्य भक्ती आणि मग एकरूपता इथपर्यंत आपल्याला जायला पाहिजे. असा हा सख्य भक्तीचा जो प्रकार आहे हा आपण विस्तृत घेतलेला आहे. त्याचं कारण खूपच काही आपल्याला त्याच्यामध्ये करायचं आहे. आणि त्याच्यानंतर ही जी नववी भक्ती आहे आत्मनिवेदन भक्ती नवव्या समासामध्ये, त्याच्यामध्ये मात्र एकरूपच होणं आहे. आता इथं दोन नाहीच आहेत, मुळे द्वैत नाही, अद्वैतावर नेणारी ही भक्ती आहे. म्हणून हा जो समास आहे हा म्हणजे सगळ्या परमार्थाचा मूळ गाभा ज्याच्यामध्ये आलेला आहे. हे जर कळलं तर सगळंच कळलं. आणि हे कळणं याचा अर्थ हे अनुभवणं आहे. आणि हे अनुभवणं पूर्णत्वास जाणं आहे. म्हणून आत्मनिवेदन भक्ती अतिशय महत्वाची आहे. ही कळवणं समजावणं हेही अवघड आहे. आपण थोडंफार समजून घेण्याचा प्रयत्न करू. शब्दाच्या अंगाने थोडंफार आपल्याला कळेल, पण जर कुणी ते अनुभवलेलं असेल तर त्याला पुन्हा प्रत्ययाचा आनंद येईल की खरंच ही स्थिती आहे. म्हणून आपण ती पाहूया. आठवे भक्तीचे लक्षण आता आहे का सावधान भक्ती नवमी. नवमी निवेदन जाणावे, आत्मनिवेदन करावे. ऐक निवेदनाचे लक्षण, देवासी व्हावे आपण. आता सख्य भक्तीमध्ये मी कुणीतरी आहे, भगवंत कुणीतरी आहे, दोघांच्या मध्ये सख्य आहे. इथं आपल्याला सर्वस्वी देहाला वाहून टाकायचं, देवाच्या चरणाशी आपल्याला फेकूनच द्यायचं आहे. आपण माग उरायचंच नाहीये मी म्हणायला. अशा तऱ्हेनं संपूर्ण देवाच्या चरणी वाहून जाणं, त्याच्यामध्ये लीन होणं ही आत्मनिवेदन भक्ती आहे. करावे तत्व विवरण म्हणजे कळेल. आपण जे विचार करायला आलो की ज्याला मी असं आपण म्हणतो तो देह तर आहे पंचभूतांचा, तो आहे जड. आणि मी जो आहे हा चैतन्य रूप आत्मा आहे, मीच आत्मा असं संतांनी आपल्याला सांगितलेलं आहे. त्यामुळे मी जर आत्मा असेल तर मी देह असणार नाही, मी जर शाश्वत असेल तर मी अशाश्वत असणार नाही. असं जर आपण तत्वविवरण करायला लागलो आणि पंचमहाभूत पंचमहाभूतामध्ये लीन झाल्यानंतर माग काय उरतं असं जर बघायला लागलो तर लक्षात येतो माग काहीच उरत नाही. पण काहीच उरत नाही असं असताना जे उरतं तेच मी आहे आणि तोच तो परमात्मा आहे. असं त्या मीला त्या परमात्म्याच्या ठिकाणी एकरूप करून टाकायचं. मी भक्त ऐसे म्हणावे आणि विभक्तपणेची भजावे, हे आघवेची जाणावे विलक्षण. मी भक्त आहे असं म्हणतो आणि विभक्तपणाने भगवंताला भसतो असं म्हणतो, हे कसं काय आहे? पहिल्यांदा एकरूप होऊन जायचं आहे आणि मग जे भजणं आहे, संत जे भजतात ती ज्ञानोत्तर भक्ती आहे. पण त्याच्या आधी पहिल्यांदा एकरूप होणं आवश्यक आहे. ते एकरूप होण्याची प्रक्रिया काय आहे ती ह्या समासात सांगितलेली आहे. भक्त म्हणजे विभक्त नव्हे, भगवंतापेक्षा वेगळेपणाने मला असं वाटतं, माझं म्हणणं असं वगैरे वगैरे काही राहिलेलंच नाहीये. म्हणून भक्त म्हणजे विभक्त नव्हे आणि विभक्त म्हणजे भक्त नव्हे, विचार येणं काहीच नव्हे समाधान. हे जर नीट कळलं नाही तर समाधान होणार नाही. आणि एकरूपतेच्या ठिकाणी समाधान आहे. त्यामुळे ती एकरूपता तोच मी आहे या बोधावर आपल्याला कसं येता येता, तस्मात विचार करावा. हळूहळू हळू विवरण करता करता, तत्व विवरण करता करता विचार करायचा आहे. देव कोण तो ओळखावा. देव कसा आहे आपला आपण शोध घ्यावा अंतर्यामी. देव आहे निर्गुण निराकार. आपला आपण शोध घेता घेता देहापासून आत जाता जाता जाता आपण जर मूळ स्वरूपाच्या ठिकाणी गेलो तर लक्षात येतं की तेही निर्गुण निराकार आहे, परमात्माही निर्गुण निराकार आहे आणि तोच मी आहे अशा सोहमबोधावर यायचं. म्हणून मी कोण आहेसा निवाडा पाहू जाता तत्व झाडा, विचार करिता उघडा आपण नाही. तत्व तत्वामध्ये जर मिळून गेली तर मी राहायला कुठं? कारण तत्वे तत्व जेव्हा सरे तेव्हा आपण कैसा उरे. तत्वामध्ये तत्व मिसळून टाकली, देह पडल्यानंतर आपण जेव्हा म्हणतो ना सर्व जी पंचमहाभूत पंचमहाभूतात निघून गेली, मग माग राहतो कुठं? काय काही राहतच नाही. तर तत्वे तत्व जेव्हा असरे तेव्हा आपण कैसा उरे.
आत्मनिवेदन येणे प्रकारे सहजची झाले. त्यामुळे हे बाजूला केल्यानंतर आपण असा वेगळेपणाने न उरणं यालाच आत्मनिवेदन असं म्हटलंय. मी कोणीही नाही. तत्वरूप सकळ भासे, विवेक पाहता निरसे. सगळं जे भासत आहे ते पंचमहाभूतांची जी तत्व आहे ती पंचतत्व, त्याचंच विश्व निर्माण झालंय, त्याचाच देह निर्माण झालेला आहे. त्यामुळे हा सगळा भासतय आपल्याला. परंतु विवेक जर करायला लागला तर या सगळ्याचा निराश करता येतो की हे पंचमहाभूताचं, हे पंचमहाभूताचं आहे, दोन्हीही जाणार आहे. प्रकृती निराश आहे, अशा तऱ्हेनं प्रकृतीचा निराश केला असता आत्मा असे, मग मागं राहतो आत्मा, मग मी कुठे आहे? म्हणजे तू मी म्हणत होतोस, तू मी आहे कुठं? त्याचं कारण एक मुख्य परमेश्वरू आणि दुसरी प्रकृती जगदाकारू. जे काही पंचमहाभूतांचं दिसत आहे ती प्रकृती आहे आणि एक मुख्य परमात्मा आहे. मग तिसरा कैसा आपण चोरू आणिला मध्ये? मग आता मी आलाच कुठं? प्रकृतीला मी म्हणतोस का परमेश्वराला मी म्हणतोस? प्रकृतीला मी म्हणत असला तर जड आहे, ती जाणारी आहे. आणि परमेश्वराच्या ठिकाणी मी म्हटला तर स्वतंत्रपणे तुझं अस्तित्वच नाही, तो फक्त परमात्मा आहे. आईसे हे सिद्धची असता नाथिली लागे देह अंता. असं वस्तुता असताना देखील आपल्याला देह अंता लागते. मी देह आहे असं अज्ञान जडतं. जे आत्मा हा जीवभावाला येतो आणि तो देहाच्या नादी लागतो आणि देहाला मी म्हणायला लागतो. म्हणून एक देहभाव, एक जीवभाव आणि एक आत्मभाव. जीवभावाने देहभावाला टाकून जीवभावामध्ये, जीवामध्ये जी काही मिसळलेली आहे, नाना प्रकारचे विकार आहेत, ते काही काढून टाकायला पाहिजेत. ते टाकले असता जीव हा आत्मरूप होतो. जीव मुळात ब्रह्म आहे, खरं आहे, पण जीवाने काही टाकले खेरीस तो आत्मरूप होत नाही, साहजिकच ब्रह्मरूपालाही जात नाही. त्यामुळे इथं काय करायला पाहिजे बघून लक्षात घेतलं पाहिजे. पाहता तत्व विवेचना, पिंड ब्रह्मांड तत्वरचना, विश्वाकारे व्यक्ती नाना तत्वे विस्तारली. ही नाना तत्वे विश्वाच्या अंगाने अनेक गोष्टी आपण पाहत असतो. प्रत्येक वस्तू मात्रामध्ये, प्राणी मात्रामध्ये पंचतत्वच आहेत, कमी जास्त प्रमाणात आहेत. पंचमहाभूतात देखील प्रत्येकामध्ये इतर चारी महाभूत आहेत आणि त्याचं हे सगळं विश्व बनलेलं आहे. तत्वे साक्षत्वे उसरती. पण या सगळ्या तत्वांकडे, या सगळ्या विश्वाकडे आपण जर साक्षित्वानी, त्याच्यापेक्षा वेगळे होऊन जर पाहायला लागलो तर ही सगळी उसरती. आणि साक्षत्व नुरे आत्मप्रचिती, आत्मा असे आदी अंती आपण कायचा. साक्षित्वानी या सगळ्या दृश्य विश्वाकडे आपण पाहायला लागलो. देहाकडे सुद्धा जर पाहता आपल्याला आलं, साधनेच्या अंगाने सद्गुरूंच्या कृपेने समजून घेता आलं, तर लक्षात येतं, असं अनुभवाला असं येतं की आत्माच तर आहे आदी अंती. आपण आहोतच कुठे मुळी? आत्मा एक स्वानंद घन. हा आत्मा कसा आहे? तो स्वानंद घन आहे. आणि अहम आत्मा हे वचन, आणि मीच तर आत्मा आहे हे सद्गुरूंनी वचन सांगितलंय. तरी मग आपण कायचा? भिन्न उरला तेथे. एक आत्मा आहे आणि एक प्रकृती आहे, आणि मी जर आत्माच आहे तर मी वेगळेपणाने राहायला कुठे? सोहम हंसा हे उत्तर. म्हणजे याला उत्तर असं आहे की जो परमात्मा आत्मा म्हणतोस तोच तू आहे, त्याच्यापेक्षा वेगळा नाही. तर हे सगळं आपण नीट समजून घेतलं पाहिजे. आणि आत्मा निर्गुण निरंजन कसा आहे, आणि तत्वम पद, तप पद, असी पद, या सगळं आत्मनिवेदनाचा जो भाग आहे हा बराच खोलात जाऊन समजून घ्यायला पाहिजे. आपण पुढच्या प्रवचनात थोडासा त्याचा विचार करू. हरिओम तत्सत.

श्रोते हो, आताच आपण ऐकलेत समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर आधारित निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

आता ऐकूया संत भानुदास महाराज यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर सुहास शामगावकर यांचा.

0: भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6:00.
0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: सनातन धर्मात मंत्र, श्लोक आणि स्तोत्र यांचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. या स्तोत्राच्या, श्लोकांच्या आणि मंत्रांच्या निर्मितीमागे काय वैज्ञानिक विचार आहे? या मंत्रांच्या उच्चाराने कोणते स्पंद तयार होतात? मंत्र सिद्ध करणे म्हणजे काय? अशा विलक्षण विषयावर मंत्रशास्त्र आणि विज्ञान या कार्यक्रमात सुप्रसिद्ध वक्त्या निरूपणकार श्रीमती कल्याणीताई नामजोशी यांचं मार्गदर्शन ऐका भक्तीसुधावरून. मंत्रशास्त्र आणि विज्ञान ही मालिका भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9:00. याचं पुनःप्रसारण रात्री 9:00.
0: अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7:00. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, भक्तीसुधावरून सादर करत आहोत VSS प्रस्तुत विशेष संयोजित कार्यक्रम अमृत वर्षा.
1: VSS च्या आरंभ प्रकाशनाचे सर्व ग्रंथ म्हणजे श्रीसिद्ध शिव गोरक्षनाथांचे दिव्य विचारधन आहे.
2: अत्यंत सखोल सत्यार्थ असलेले हे दिव्य ग्रंथ वाचणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य उजळून टाकतात. नाथगीता, नाथभागवत,
1: नाथ पतंजली योग, अष्टावक्र नाथ गीता इत्यादी अनेक दिव्य ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहेत.
2: आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com
1: आणि मोबाईल क्रमांक आहे 9881463305.
3: श्रोती हो, अमृत वर्षा या कार्यक्रमात मी विनीता पिंपळखरे आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्री सिद्ध शिव गोरक्षनाथ यांच्या आपण कथा ऐकत आहोत आणि एकाहून एक अतिशय सुंदर कथा आपल्याला मिलिंद दादा सांगत आहेत. दादा, श्री शिव गोरक्षनाथ हे थोर योगी, श्रेष्ठ गुरुभक्त आणि उदार मतवादी महामानव होते असं म्हटलं जातं त्यांच्याबद्दल. तर आज तुम्ही कोणती कथा सांगणार आहात?
4: मागच्या एका कथेच्या संदर्भामध्ये आधी बोलतो आणि मग तेच वर्तुळ कसं पूर्ण झालं ते सांगतो.
3: चालेल.
4: जेव्हा मच्छेंद्रनाथांनी एका स्त्रीला भस्म दिलं आणि सांगितलं की हे तू पाण्याबरोबर पी आणि तुला मूल होईल आणि मी 12 वर्षांनी ते मूल घ्यायला तुझ्यापाशी येईन, ती कथा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तर झालं असं की 12 वर्षानंतर ते आले आणि त्यांनी मुलाला मागितलं. तेव्हा त्या स्त्रीने सांगितलं की मी ती रक्षा खाल्लेलीच नव्हती, त्यामुळे मला काही मूल झालं नाही. तर ती रक्षा कुठे टाकली, ते भस्म कुठे टाकलं, त्या दिशेला बघून मच्छिंद्रनाथांनी म्हटलं की चलो गोरख मच्छिंद्राया, आणि त्या ढिगाऱ्यातनं गोरक्षनाथ प्रकट झाले, मच्छिंद्रनाथांच्याकडे आले आणि त्यांच्याबरोबर चालू लागले. या कथेनंतर बऱ्याच काळापर्यंत नाथ म्हणजे गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथ एकत्र होते. मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना दीक्षा दिली, 12 वर्षाचं तप करण्यासाठी त्यांना पाठवून दिलं पर्वतावरती. 12 वर्षाचं तप झाल्यानंतर ते परत आले गुरुला शोधत. मधल्या काळात असं झालं होतं की मच्छिंद्रनाथ कुठे गेलेत कोणाला काही माहीत नव्हतं. आपण त्याच्याही आधीची कथा ऐकली की शिवा आणि पार्वती नदीच्या किनारी बसले होते आणि विश्वाचं रहस्य शिव पार्वतीला सांगत असताना पार्वतीला झोप लागली आणि उरलेलं जे सगळं रहस्य होतं ते त्या पाण्यातल्या माशाच्या पोटामध्ये मच्छिंद्रनाथ बसले होते ते ऐकत होते बालकरूपाने. जेव्हा शिवाला कळलं, पार्वतीने पुढचं ऐकलेलंच नाही गुह्य, पण या बाळाने ऐकलेलं आहे, तर शिवानी त्या बालकाचं कौतुक केलं, त्याला आशीर्वाद दिला आणि त्याचबरोबर त्याला शापही दिला की माझ्या परवानगीशिवाय तू हे सगळं गुह्य ऐकलंयस, तर एक वेळ अशी येईल की जेव्हा तुला या ज्ञानाची गरज पडेल तेव्हा तू ते ज्ञान विसरशील काही काळापुरतं, तेव्हा मीच येईन आणि तुला पुन्हा त्याच्यातून जागृत करून घेऊन जाईन. त्यानंतर असं झालं की गोरक्षनाथ मधल्या काळामध्ये तपासाठी पर्वतावरती जाऊन बसले. मच्छिंद्रनाथ त्यांच्या पूर्व काही कर्मांच्या कारणामुळे आणि शिवाच्या शापामुळे स्त्री राज्यातल्या राणी मैनावतीच्या संपर्कामध्ये आले आणि चक्क त्यांनी तिच्याशी विवाह केला आणि तिच्याबरोबर संसार करायला लागले. त्यांना मीनानाथ नावाचं अपत्य झालं आणि ते अतिशय सुखासमाधानाने भोगविलासात रमलेले असं जीवन जगू लागले. इकडे गुरुच्या शोधामध्ये गोरक्षनाथ निघाले तेव्हा त्यांना ही सगळी हकीकत कळली आणि त्यांनी स्त्री राज्यामध्ये जायचं ठरवलं. त्याच्यामध्ये पण बऱ्याच कथा आहेत की कलिंगा नावाची एक स्त्री होती, ती गोरक्षनाथांच्या प्रेमात पडली पण गोरक्षनाथांनी तिला स्पष्ट सांगितलं की मला यामध्ये अजिबात रस नाहीये. तेव्हा कलिंगानी प्रभावित होऊन स्त्री राज्यामध्ये कसं जायचं, काय करायचं, तिथे काय समस्या येऊ शकतात हे सगळं सांगितलं आणि स्त्री राज्याचं रक्षण साक्षात हनुमान करत आहेत आणि त्यांना हरवणं सर्वस्वी अशक्य आहे हेही सांगितलं. कलिंगानी सांगितलं होतं की स्त्री राज्यामध्ये हनुमंताच्या बुभुक्काराने स्त्रियांच्या उदरामधला गर्भ जर पुरुषाचा असेल तर तो पडून जातो, फक्त स्त्रीचाच गर्भ राहतो. आणि जर एखाद्या पुरुषाने त्या स्त्री राज्यामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा हमखास मृत्यू होणार अशा पद्धतीची रचना तिथे केली होती आणि त्याचं रक्षण हनुमान करत असल्यामुळे नाथांनी हनुमंताशी युद्ध केलं, त्याला हरवलं आणि अंकित करून घेतलं अशी कथा आहे. आणि मग ते स्त्री राज्यामध्ये स्त्रीच रूप घेऊन गेले. ते उत्तम नर्तक, उत्तम वादक आणि उत्तम गायक स्त्री म्हणून एका कलाकारांच्या संघाबरोबर कला सादर करण्यासाठी म्हणून गेले. आणि राजदरबारामध्ये जेव्हा गुरूंना बघितलं राजाच्या वेषामध्ये अतिशय आनंदी आणि तल्लीन रममाण झालेले, तेव्हा त्यांना धक्का बसला आणि त्यांनी पखवाज वाजवायला सुरुवात केली. आणि अत्यंत सुंदर सगळं संगीत चालू असताना त्यांनी असे काही बोल त्या पखवाजामधनं वाजवले की जे फक्त आणि फक्त त्यांच्या गुरूंपर्यंत ते पोहोचतील. आणि ते असे वाजवले की चलो मच्छिंदर गोरख आया, चलो मच्छिंदर गोरख आया. डोळे मिटून ते संगीत ऐकत त्याच्या रसामध्ये डुंबलेले मच्छिंद्रनाथ या बोलांच्या माध्यमातून दिलेला जो संदेश आहे गोरक्षनाथांनी तो ऐकून खाडकन जागे झाले. आणि त्यांना लक्षात आलं की आपला शिष्य समोर आहे. त्याच्याशी ते बोलू शकत नव्हते कारण त्यावेळेला ते स्त्रीच्या वेशामध्ये. कार्यक्रम संपल्यानंतर त्यांनी गोरक्षनाथांना बोलून घेतलं आणि त्यांच्याबरोबर जो संवाद झालेला आहे, मानवी आयुष्य, त्यातले मोह, त्यातला भ्रम, आध्यात्मिक उत्थान आणि जागृती, ते पण अशक्य सुंदर आहे. गोरक्षनाथांना मच्छिंद्रनाथांनी सांगितलं की हे सगळं कुठल्या कारणामुळे घडत होतं. त्यांना पूर्वजन्माच्या मुळे इथे यावं लागलं आणि राणी मैनावतीशी लग्न करावं लागलं. आणि ते होण्यासाठी म्हणून शिवानी मला जो शाप दिलेला होता तो इथे उपयोगी पडला. आणि ते सगळं पूर्वजन्माच्या संदर्भातलं त्यांचं जे काही देणं होतं ते संपवलं त्यांनी. हे सगळं झाल्यानंतर खूप काळ तिथे थांबून राणी मैनावतीला समजावून सांगून मच्छिंद्रनाथ ते स्त्री राज्य सोडून आपल्या पुत्रासह साधनेच्या दिशेने पुन्हा चालायला त्यांनी सुरुवात केली. अशी कथा त्याच्यामध्ये दिसते. आणि मग ते पुढे जातात, त्याच्यामध्ये पण अनेक घटना घडतात, त्या आपण नंतरच्या भागामध्ये नक्की घेणार आहोत. या सगळ्या कथेतून आपल्याला असं दिसतं की गुरु जे असतात त्यांना घडणाऱ्या प्रत्येक घटनेमागची कारण माहिती असतात, त्याच्या मागचा कार्यकारण भाव माहिती असतो. आणि त्यांच्या या लीलाच आहेत की आपल्याला असं दिसतं की मच्छिंद्रनाथ आहेत ते स्त्री राज्यात गेले आणि तिथेच ते अडकून पडले आणि मोहित झाले, पण ती पण त्यांची एक लीलाच होती. जसं आपण रामायण आणि महाभारतामध्ये बघतो की रामाच्या बाबतीमध्ये 14 वर्षाचा वनवास असो किंवा कृष्णाचा जन्म जेलमध्ये झाला आणि दुसऱ्याच्या घरी तो वाढला, या सगळ्या लीला अवतारांच्या बाबतीमध्ये घडतात. कारण समाजाला तो आदर्श घालून द्यायचा असतो की अत्यंत वाईट कठीण प्रसंगामध्ये सुद्धा जे अवतारी पुरुष असतात किंवा देव असतात, आपण ज्यांना देव समजतो, ते किती विवेकाने वागतात, शांतपणाने त्या सगळ्या गोष्टींना सामोरं जातात आणि त्यांच्या आयुष्याचं जे ध्येय आहे त्याची पूर्ती करण्याच्या मागे ते सातत्याने लागलेले असतात. तर तसंच आपल्याला या कथेमध्ये दिसतं की गोरक्षनाथांनी सुद्धा स्त्री राज्यामध्ये जाणं, तिथे मच्छिंद्रनाथांना जागृत करणं, त्यांना त्या सगळ्यातनं बाहेर काढून घेऊन येणं आणि पुन्हा त्यांच्या मूळ उद्दिष्टाकडे घेऊन जाणं, हा प्रवास अतिशय बिकट होता, पण गुरुवरची निष्ठा आणि प्रेम आणि समर्पण या कारणामुळे त्यांनी हा संपूर्ण कठीण प्रवास केलेला दिसतो. मी वेळेच्या अभावाच्या कारणामुळे ही कथा खूप कमी शब्दांमध्ये सांगायचा प्रयत्न केला, पण आपण हे सगळ्यांनी समजून घ्या की तो सगळा प्रसंग जो आहे तो अत्यंत भयंकर, अतिशय भयकारी असा होता, पण नेटाने गोरक्षनाथांनी त्याच्यात यश मिळवलं. नाथपंथाचं ते वैशिष्ट्य आहेच की एकदा ठरवलं की ते तडीला न्यायचंच.
3: प्रत्यक्षात ते घडलंच असेल, पण एक कथा म्हणून सुद्धा ती किती धरून ठेवणारी आहे, नाही? आणि विशेषतः त्या पखवाजाच्या बोलातनं त्यांनी सांगणं वगैरे, त्याच्यात खूप नाट्य पण आहे.
4: नाट्य. आणि जे मी म्हटलं की ते वर्तुळ पूर्ण झालं, तर जेव्हा नाथ प्रकट झाले गोरक्षनाथ, तेव्हा मच्छिंद्रनाथांनी त्यांना आदेश दिला की चलो गोरख मच्छिंद्र आया, आणि ते या भूमीवरती प्रकट झाले. आणि जेव्हा मच्छिंद्रनाथ या माया मोहामध्ये अडकलेले होते, तेव्हा गोरक्षनाथांनी चलो मच्छिंदर गोरख आया असं म्हणून त्यांना त्याच्यातून बाहेर काढलं आणि हे वर्तुळ पूर्ण झालेलं आपल्याला दिसतं.
3: खूपच वेगळी आगळी आणि अगदी सुंदर कथा आहे, छान कथा आहे.
4: हो, आणि मी मागे सांगितलं तसं की रामायण आणि महाभारत या कथा मुळात घडल्या असतीलच किंवा घडल्याच आहेत, पण मुळात त्या कथांच्या मागे जी संकल्पना आहे, कॉन्सेप्ट आहे, ती माणसाला जगण्यासाठी आणि त्याच्या उत्थानासाठी महत्वाची आहे. पण संकल्पना किंवा कॉन्सेप्ट ही लक्षात राहणं अवघड असतं, म्हणून ती कथेमधनं आणली तर सोपी होते. म्हणून रामायणामध्ये राम हा एक आदर्श पुरुष कसा आहे, सीता ही आदर्श पत्नी कशी आहे किंवा स्त्री कशी आहे, याचं सगळं जे वर्णन आहे की ज्याच्यात वैराग्य आहे, त्याग आहे, क्षमा करणं आहे, प्रेम करणं आहे आणि न्याय करणं आहे, अशा ज्या सगळ्या आयडियल गोष्टी आहेत त्या संकल्पना कथेमधनं पात्रांच्या मधनं आल्यात. आणि म्हणून रामायण आणि महाभारत हजारो वर्षांपासून आपल्याला पाठ आहे आणि तो आपल्या कल्चरचा, संकल्पनेचा, आपल्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग आहे. तसंच ही नवनाथांची कथा मालिका जी आहे त्याच्यातल्या प्रत्येक कथेतनं अशी अनेक छोटी छोटी आदर्श संकल्पना आपल्या समोर नाथ ठेवताना आपल्याला दिसतात.
3: खरंच ही कथा अशी होती की त्याला संदर्भ खूप होते, त्यामुळे आधीच्या 3-4 कथांचे संदर्भ असल्याशिवाय ही कथा कळलीच नसती. तर ती खूपच छान तुम्ही सांगितली. श्रोते हो, आजची कथा तुम्हाला कदाचित माहिती असेल किंवा नसेल, पण ती ऐकून तुम्हाला नक्की आनंदच झाला असेल. श्रोते हो, आज आपण इथेच थांबूया. तुम्हाला हा एपिसोड नक्कीच आवडला असेल याची आम्हाला खात्री आहे. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. आमच्या वैश्विक सिद्ध साधनेशी जोडलं जायचं असेल तर फेसबुकवरचं आमचं अकाउंट आहे BSS मिशन, इंस्टाग्राम अकाउंट नित्योपनिषद, वेबसाइट www.vssmission.in, यूट्यूब चॅनल VSS मिशन. त्यावर तुम्हाला अनेक आध्यात्मिक कार्यक्रम बघायला मिळतील. तुम्हाला काही आध्यात्मिक प्रश्न असतील तर आम्हाला ईमेल करा. आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com आणि फोन नंबर आहे 9183087885000. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोड मध्ये. अलक्ष निरंजन.
1: VSS च्या आरंभ प्रकाशनाचे सर्व ग्रंथ म्हणजे श्री सिद्ध शिव गोरक्षनाथांचे दिव्य विचारधन आहे.
2: अत्यंत सखोल सत्यार्थ असलेले हे दिव्य ग्रंथ वाचणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य उजळून टाकतात. नाथ गीता, नाथ भागवत,
1: नाथ पतंजली योग, अष्टावक्र नाथ गीता इत्यादी अनेक दिव्य ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहेत.
2: आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com
1: आणि मोबाईल क्रमांक आहे 9881463305.
0: आत्ताच आपण ऐकलात VSS प्रस्तुत विशेष संयोजित कार्यक्रम अमृत वर्षा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
5: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा. श्रोते हो, आता ऐकूयात संत कबीरांची पदरचना. संगीत आणि स्वर आहे पंडित कुमार गंधर्व यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा. श्रोते हो, भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. भक्तिसुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:15. नवीन

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत 18 पुराणातील एक ज्ञानानी परिपूर्ण पुराण, नारद पुराण. वक्त्या श्रीमती कल्याणी नामजोशी. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: हे जे नारद पुराण आहे, हे विष्णू पुराण आहे. विष्णूच्या विषयी वर्णन करताना भगवान श्रीकृष्णाची महती पण याच्यामध्ये गायलेली आहे. त्यामुळे विष्णूंचं स्मरण करून आपण पुराणाला सुरुवात करू.

जो विषय मांडायचा आहे पुढे तो असा आहे की मनुष्य हा शब्द जो वापरलाय मुळामध्ये नारद पुराणात अनुचान अनुचान झाला पाहिजे. अनुचान म्हणजे ब्रह्मविद्येने परिपूर्ण झाला पाहिजे, लौकिक विद्येने परिपूर्ण झाला पाहिजे, ज्ञानाने विज्ञानाने परिपूर्ण झाला पाहिजे, म्हणजे सर्व प्रकारचं ज्ञान त्याला प्राप्त झालं पाहिजे. तेव्हाच त्याला काही मिळणारा जो मोक्षाचा विचार आहे, त्याच्या अधिकाराचा विचार आहे. शुकदेवांच्या बाबतीत तुझ्या मनात जो आदर निर्माण झाला आहे त्याचं कारण काय आहे, तर हे अनुचान हे त्याचं कारण आहे असं सांगितलं. तर नारदांनी विचारलं की अनुचान कसं होतो ते तुम्ही मला सांगा. तर ते म्हणाले मी तुला अनुचानाचं लक्षण सांगतो. म्हणाले ज्याला जाणल्यानंतर मनुष्य अंगांसहित म्हणजे त्याच्या षडांगांसहित वेदज्ञानामध्ये परिपूर्ण होतो तोच अनुचान होऊ शकतो. म्हणजे आपल्यापुढे सांगायचं असं की या जगामध्ये असणारं जे आम्हाला आज विज्ञानाचं ज्ञान आहे, लौकिक ज्ञान आहे, एकापेक्षा एक मोठमोठे शास्त्रज्ञ आहेत, त्यांचा त्याच्यामध्ये असणारा जो लौकिक आहे ज्याला आजच्या भाषेमध्ये एक्सपर्टाईज म्हणतो की त्यांचा कशाकशामध्ये एक्सपर्टाईज आहे, कशाकशामध्ये त्यांचं वैशिष्ट्य आहे, काय काय त्यांचं संशोधन आहे, ह्या सगळ्याबद्दल जे आमचं आकर्षण आहे, हे सगळं त्यांना प्राप्त आहे, हे कुणाला प्राप्त असतं, कुणा एकाला प्राप्त असतं का? त्याचं उत्तर देताना त्यांनी सांगितलंय की जो यथार्थतेने वेदांच्या अंगासहित वेदांचं ज्ञान प्राप्त करून घेतो त्याला सर्वांचं ज्ञान असतं. म्हणजे त्याचं ज्ञान हे परिपूर्ण असतं. याकरता एक असाच आपण अज्ञानातून म्हणू किंवा निष्पाप भावानी म्हणू असा एक प्रश्न उपस्थित झाला आणि त्यांनी सांगितलं की अहो हे एवढं सगळं तुम्ही सांगता, ज्ञानेश्वर महाराज एवढे ज्ञानी होते आणि ज्ञानेश्वर महाराजांनी स्वतः संजीवन समाधी घेतली, तर म्हणाले आता आजकालच्या काळामध्ये कॉम्प्युटर आला आहे, ज्ञानेश्वरांच्या वेळी काही कॉम्प्युटर नव्हता. म्हणाले ज्ञानेश्वरांना जर कॉम्प्युटर दिला असता

ज्ञानेश्वरांनी कॉम्प्युटर दुरुस्त केला असता का? म्हटलं हो, नक्कीच केला असता. म्हणाले कसा केला असता? म्हटलं त्यांना स्क्रूड्रायव्हर वगैरे काही लागला नसता, किंवा कॉम्प्युटरचं सर्किट काय त्यांना बघावं लागलं नसतं. त्यांच्या समोर जर म्हटलं परम कॉम्प्युटर आणून ठेवला असता आणि त्याच्या कोणत्या टोकाच्या कोणत्या सर्किटमध्ये गडबड आहे ही आम्हाला शोधून द्या असं जर आम्ही त्यांना विचारलं असतं, तर ते म्हणाले असते तुमचा परम कॉम्प्युटर तुमच्या घरी ठेवा, त्याची काही मला आवश्यकता नाही. मग आम्ही विचारलं असतं हो मग तो दुरुस्त कसा होईल, तर त्यांनी सांगितलं असतं की या जगामध्ये कोणतीही वस्तू तिच्या मूळ रूपामध्ये उपस्थित राहण्याकरता त्या वस्तूचं जे संतुलन आहे ते कायम राहावं लागतं. त्या वस्तूचं संतुलन येण्याकरता जे करण्याची आवश्यकता आहे त्याचं सामर्थ्य माझ्याकडे आहे. त्यामुळे तो तुमचा परम कॉम्प्युटर माझ्या घरी आला का तुमच्या घरी राहिला आम्हाला काही फरक पडत नाही. त्या कॉम्प्युटरचं संतुलन बिघडलं ना तो संतुलित करून ठेवायचं काम मी करतो. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांना लगेच तुमचा स्क्रूड्रायव्हर आणा, या इथली ट्यूब बिघडली ज्ञानेश्वर महाराज ट्यूब दुरुस्त करा, अहो घोडा घेऊन या म्हणजे मी त्याच्यावर चढतो आणि त्याचा चोक बदलतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मला चोक बदलावा लागत नाही, मला ती ट्यूब टेस्ट करावी लागत नाही, मला फक्त तिचं काय बिघडलं आहे तेवढं बघावं लागतं. जर तिचं जे काही बिघडलं असेल ते मी कशाने दुरुस्त करतो? म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी काय मला कानात येऊन सांगितलं नाही, मी आपल्याला आपल्या तत्वज्ञानाच्या आधाराने, नाही तर म्हणाल तुम्हाला ज्ञानेश्वरांचा एवढा ठाव ठिकाणा कुठून लागला आणि तुम्ही त्यांचं उत्तर कुठून देता. त्यामुळे गोष्ट अशी आहे की एक आत्मतत्व जाणलं, आमच्या ईशावास्य उपनिषदांनी सांगितलंय की ज्यांनी आत्मतत्वाची जाणकारी करून घेतली त्याला जगामध्ये अज्ञान असं काही राहत नाही, की समोरची गोष्ट आहे आणि त्या गोष्टीत काही कमतरता आहे ही राहत नाही. का राहत नाही? कारण आत्मज्ञान हे पूर्ण आहे, तिथे अपूर्णता राहूच शकत नाही. आणि त्यामुळे जिथे अपूर्णता शिल्लक आहे ती आत्मज्ञानाने पूर्ण करता येते. आणि त्यामुळे म्हणून आपल्याला म्हटलं की ज्ञानेश्वर महाराजांना स्क्रूड्रायव्हर, ज्ञानेश्वर महाराजांना व्होल्टेज स्टॅबिलायझर, ज्ञानेश्वर महाराजांना त्या ठिकाणी करंट टेस्ट करायला, त्यांना असलं कुठलंही उपकरण प्राप्त करून घेण्याची आवश्यकता नाही. आपल्यापुढे मांडण्याचा विषय इथे असा आहे की इथे त्यांनी आपण म्हणू म्हणजे काय वेदाचं ज्ञान झालं म्हणजे सगळं झालं का? त्याचा अर्थ एकच आहे की ह्या वेदांच्या दोन्ही अंगांनी जर वेद समजून घेतला तर लौकिक ज्ञान काय ते समजतं. जसं समर्थांचं वर्णन करताना म्हटलंय तसंच आहे की ते कसे आहेत, तर आधी लौकिक ज्ञानामध्ये तर ते श्रेष्ठ आहेतच आहेत पण पारलौकिक ज्ञानामध्ये सुद्धा तसेच श्रेष्ठ आहेत. आणि त्यामुळे ही दोन्ही ज्ञान समर्थ म्हणजे मी आपलं मायासमोर समर्थांचं नाव आलं म्हणून पुन्हा ज्ञानेश्वर म्हटलं तर आपल्याला वाटेल या ज्ञानेश्वरांबद्दलच बोलत आहेत, तसं नाही आहे. समर्थांच्या सारखे लोक म्हणतात म्हणून प्रवृत्तीपर संत, संत काही प्रवृत्तीपर आणि निवृत्तीपर असतच नाहीत, संत संतच असतात. त्यामुळे समर्थांच्या सारख्यांनी सुद्धा लौकिकामध्ये काय केलं, एकनाथ महाराजांनी लौकिकात काय केलं, हे लौकिक विद्या त्यांना पूर्ण आत्मसात आहेच आणि त्याच्याबरोबर त्यांना परब्रह्माचं ब्रह्माचं ज्ञान आहे. ही जी स्थिती आहे ती इथे त्यांनी वर्णन करून सांगितलेली आहे. ते म्हणाले की मनुष्याला सगळ्या अंगांच्या सहित वेदांचं परिपूर्ण ज्ञान झालं की म्हणाले त्याच्या ठिकाणी कोणतंही ज्ञान त्याला प्राप्त नाही असं होत नाही. हा संवाद नारद आणि सनातन यांच्या ठिकाणी, सनतकुमारांच्या ठिकाणी, सनंदनाच्या ठिकाणी झालेला आहे. या संवादाचा आता पुढे विस्तार आहे. तो विस्तार करताना त्यांनी सांगितलं की ही जी सहा शास्त्र आहेत ती जी सहा शास्त्र आहेत आणि हे जे चार वेद आहेत ऋग यजु साम आणि अथर्व, ह्या चार वेदांचं जे प्रमाण किंवा त्याचं प्रामाण्य जे सांगितलेलं आहे ते प्रामाण्य तुम्हाला आपल्याकडे करता असं सांगतो की ज्यांनी ह्या सगळ्याचा बारकाव्याने अभ्यास केला तो अनुचान म्हटला जातो. त्यांनी अनेक ग्रंथांचं जरी अध्ययन केलं आणि त्यांनी जर वेदांचं अध्ययन नाही केलं तर त्याचं ज्ञान अपूर्ण राहतं. आणि नुसतं वेदांचं नाही, ह्या षडंगासहित. आणि म्हणून ते सांगतात की ह्या वेदाच्या ज्ञानामध्ये जो वेदवेत्ता आहे त्याच्या ठिकाणी ह्या वेदांची शिक्षा हा जो पहिला भाग आहे, वेदांचं पहिलं अंग आहे, त्याचं महत्त्व खूप आहे. त्याला त्याच्यामध्ये स्वरांची प्रधानता आहे, स्वर कसा लावावा. आणि म्हणून म्हणाले त्या स्वरांच्या प्रधानतेबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे
की ऋग म्हणजे ऋग्वेदा करता गाथे करता आणि सामगायना करता स्वराचा प्रयोग वेगवेगळा केला जातो. म्हणाले ऋचा म्हणताना एक अंतर दिलं जातं, त्याच्यानंतर गाथा म्हणताना दोन अंतर असतं, सामांच्या करता व्यवधान स्वर तीन अंतरांनी असतो. म्हणाले आणि याज्ञ जी स्तोत्र आहेत कर्ण आणि मंत्र आहेत त्या ठिकाणी याज्ञिकांच्याकडून यज्ञामध्ये ज्याचा प्रयोग केला जातो तो जो प्रयोग आहे त्या ठिकाणी जर ह्या शिक्षा विभागाचं ज्ञान नसेल तर भलताच अर्थ होऊ शकतो. आणि त्याकरता ह्या शिक्षा विभागामधलं एक प्रसिद्ध उदाहरण आहे, इंद्रशत्रू हा जो शब्द आहे त्यांनी सांगितलं तो हवन करायला लागला आहे किंवा यज्ञाकरता उद्युक्त झालेला आहे, तर या ठिकाणी त्याचा अर्थ काय आहे, इंद्रस्य शत्रुहू, जो इंद्राचा शत्रू आहे त्या इंद्राच्या शत्रूचा आपल्याला निपात करायचा आहे असं म्हटलं त्या ठिकाणी जर म्हणायचं असेल तर त्याच्याऐवजी जर तो शब्द उच्चारताना जर चुकला, त्याचा उच्चारच जर चुकला तर म्हणाले आघात. आता कशाचा चुकू शकतो, पहिल्या शब्दावरती आघात किंवा दीर्घ करायचा का पुढच्या शब्दावर, म्हणजे इंद्र आणि शत्रू हे शब्द उच्चारायचे कसे, आघात कुणावर जास्त ठेवायचा कुणावर कमी ठेवायचा, आघात बदलला की त्याचे समास बदलतात आणि समास बदलले की अर्थ बदलतात असं म्हणून त्यांनी सांगितलं की हा इंद्रशत्रू हा जो शब्द आहे तो स्वरभेदनानी वेडावाकडा अर्थ होऊन त्याच्यामध्ये म्हणाले वृत्रासुराचाच वध ज्या प्रकाराने झाला त्याची ती कथा दिली, त्याचं आपल्याला आत्ता काही फारसं हे नाही आहे. आता उच्चार करण्याकरता तीन स्थानं सांगितली आहेत. आमच्याकडे उच्चार जो होतो तो हृदयामधून होतो, कंठामधून होतो आणि मस्तकामधून होतो. आता त्यांनी फार सुंदर वर्णन केलं आहे जे आपल्याला लक्षात येत नाही. सामान्यतः यज्ञामध्ये तीन सवन असतात, एक प्रातःसवन असतं, एक माध्यानदिन सवन असतं आणि एक सायंसवन असतं. आणि त्यांनी सांगितलं की प्रातःसवनामध्ये जो उच्चार केला जातो आणि जो केला जातो तो म्हणाले वक्षस्थलाच्या इथून केला जातो, कंठामधून मध्यम स्वराने जो उच्चार केला जातो तो माध्यानदिन सवनामध्ये केला जातो आणि मस्तकामधून जो उच्चार केला जातो उच्च स्वराचा त्याला तृतीय सवन असं म्हणतात. अशा प्रकारे हे उच्चार आहेत. आता योग्य त्याची अभिव्यक्ती जर झाली नाही तरीसुद्धा स्वराचा जर सूक्ष्म उच्चार मागे पुढे जर बिघडला तरीसुद्धा त्यांनी सांगितलं की त्या फलामध्ये फरक पडतो. म्हणून आपल्याकडे कोणत्याही मंत्राची उपासना करताना पहिल्यांदा वैखरी वाणीमध्ये जोरात उच्चारून करायची. जोरात म्हणजे आपल्याला ऐकू येईल, जोर जोरात नाही पण आपल्याला ऐकू येईल इतका, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम. यांनी काय होतं, वैखरी वाणीमध्ये तो जप सिद्ध होतो आणि हा स्थूल पातळीवरती आमच्या प्राणांचा आयाम करून देतो, म्हणजे प्राणांचा विस्तार होतो एका बाजूनी आणि प्राणांचं नियमन होतं दुसऱ्या बाजूनी. कारण प्राणायाम शब्दाचे अर्थ दोन आहेत, आयाम शब्दाचा अर्थ विस्तार पण आहे आणि आयाम शब्दाचा अर्थ नियमन पण आहे. प्राणांचं नियमन करून देतो म्हणजे मंत्राच्या उच्चारामध्ये नामस्मरणामध्ये अनायासे प्राणायाम होतो आणि प्राणाचा विस्तार होतो म्हणजे प्राणांचं सामर्थ्य वाढतं आणि प्राणांचं सामर्थ्य होतं म्हणजे आमची प्रकृती सुधारते, आमचं आरोग्य टिकतं. अनेक त्याचे लाभ आहेत, मग ब्लड प्रेशर कमी होतं, मग डायबिटीज कमी होतं, मग पुष्कळ जो जो अनुभव घेईल तो. आता त्याच्यामध्ये वेगळा विषय सांगितला आहे की ऋग्वेद म्हणताना म्हणाले कोणते स्वर उच्चारले जातात, तर रे आणि ग हे स्वर ऋग्वेदात उच्चारले जातात. म्हणाले लौकिक व्यवहारामध्ये उच्च आणि मध्यम असा संघात असतो ह्या स्वरांचा. आणि आता हे जे लोक आहेत ते व्यवहारात म्हणजे आपल्याकडे जेव्हा कोणी म्हणायला येतो ऋग्वेद त्यावेळी काय करतात, म्हणाले उच्च आणि मध्यम अशा संघातामध्ये तो वेद म्हटला जातो. आता पुष्कळ प्रकार आहेत कसे कसे वेद म्हटले जातात, कोणत्या कोणत्या परंपरेत कसे म्हटले जातात, तो पण विषय आपण सोडू कारण तो आपल्याला विशेष माहिती नसलेला आहे. आणि म्हणाले सगळ्या वेदांच्यामध्ये चालणारा असा जो विचार आहे किंवा असा जो स्वर आहे तो सगळ्या स्वरांचा संचार वैदिक पद्धतीने
संचार म्हणजे त्याचा प्रसार. सर्व प्रकारच्या वैदिक स्वर ज्या पद्धतीने लावले जातात तसे वेगवेगळ्या ठिकाणी त्या स्वरांचा विचार करून तो मंत्र, श्लोक, स्तोत्र जे म्हणायचं आहे ते म्हटलं जातं. आता त्यांनी सांगितलंय की सामवेदाचा जो स्वरसंचार आहे, आता म्हणाले ऋग्वेदाबद्दल सांगत नाही, आता सामवेदाबद्दल सांगतो. म्हणाले त्यांनी सांगितलं की इथे ह्या नारद पुराणामध्ये ह्याचं वर्णन करणारे श्लोक थोडे आहेत, पण तुम्हाला अर्थाचं गांभीर्य इतरत्र कुठेही एवढं बघायला मिळणार नाही. इथे ज्या प्रकाराने त्याचं वर्णन केलं आहे त्याविषयी आपल्याला कुठे बघायला मिळणार नाही, म्हणून तुम्ही हा विषय सावधानतेने श्रवण करा असं आपल्याला सांगितलं आहे. आता सामगायन करणारे लोक काय काय करतात, आता बघा, सगळा संगीताशी आपल्या दृष्टीने जोडलेला विषय आहे. तान, राग, स्वर, ग्राम, मूर्छना आणि लक्षणं ही सगळी इथे त्यांनी सांगितलेली आहेत. म्हणाले हे जे अत्यंत पवित्र, पावन आणि अत्यंत श्रेष्ठ बुद्धीनी जो याचा विचार करतो, म्हणजे त्याच्यामागची त्याची भावना फार वेगळी आहे. आपल्याला जर माहीत असेल तर अकबराच्या दरबारामध्ये, नवरत्नांच्यामध्ये सम्राट तानसेन आहेत आणि त्यांचे गुरु हरिदास बाबा आहेत. अकबर फार खुश होत असे सम्राट तानसेनचं गाणं ऐकून, आणि त्यांच्या गाण्याचा प्रभावही विशेष होता. पण एकदा अकबर बाहेर कुठे गेले आणि ज्या भागामध्ये फिरून आले तिथे त्यांनी एका मंदिरामध्ये गाणं ऐकलं आणि तो म्हणाला हे स्वर्गीय गाणं आहे, की हे माझ्या तानसेनच्यासुद्धा गळ्यामध्ये ऐकायला मिळत नाही असं कसं. आणि आल्यानंतर त्यांनी तानसेनला सांगितलं, तानसेन मी अशा गावी गेलो होतो आणि तिथे एकांचं गायन ऐकलं, तर ते गाणं इतकं सुंदर होतं आणि मोठं मला विलक्षण वाटलं. तर तानसेन म्हणाला पण कुणाचं आणि कुठे ऐकलात, तर म्हणाले ते हरिदास बाबा असे असे त्या गावात होते. तर तेव्हा त्यांनी सांगितलं बरोबर आहे, त्यांच्या गाण्याचा कणसुद्धा माझ्या गाण्यात येणं शक्य नाही. म्हणाले असं का, तर म्हणाले हुजूर मी आपल्याकरता गातो आणि ते भगवंताकरता गातात, त्यामुळे हाच मोठा फरक आहे म्हणाले त्याच्यामध्ये. आणि म्हणून इथे त्यांनी सांगितलं आहे की इथे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद यांच्या स्वरूपाचा परिचय करून देताना ह्या शिक्षा ह्या वेदाच्या अंगाच्या भागामध्ये त्यांनी सांगितलं की 7 स्वर, 3 ग्राम, 21 मूर्छना आणि 49 ताना ह्या सामवेदाचं गाणारे लोक हे सगळे प्रकार करतात प्रत्येक वेळी, आणि ह्या सगळ्याला स्वरमंडल असं म्हटलं जातं. आता षड्ज, ऋषभ, गांधार, मध्यम, पंचम, दैवत आणि 7वा निषाद हे 7 स्वर आहेत. षड्ज, मध्यम आणि गांधार या तिघांना ग्राम म्हणतात. आणि आता यांची उत्पत्ती कुठून होते ऐकण्यासारखं आहे सगळं. या भूलोकावरून षड्ज उत्पन्न होतो, भूवर लोकावरून हा मध्यम उत्पन्न होतो आणि स्वर्गलोकावरून गांधार प्रकट होतो. आणि म्हणजे षड्ज, मध्यम आणि गांधार या तिघांना ग्राम म्हणतात, म्हणजे भूलोक, भुवरलोक आणि मेघलोक म्हणजे स्वर्गलोक. म्हणजे गांधार हा ह्या 3 लोकांचा आहे. षड्ज, मध्यम आणि गांधार यांना ग्राम म्हटलंय. हे 3 जेव्हा एकत्र येतात तेव्हा ह्या 3 लोकांना आनंद देऊ शकण्याचं सामर्थ्य त्यांच्या ठिकाणी आहे. ही 3ही ग्रामस्थान आहेत म्हटलंय. आणि त्यांनी पुढे सांगितलंय की सामगायन करणारा जो विद्वान आहे तो वेगवेगळ्या प्रकारांनी कशा ताना गातो, तर ते आपण फार तर पुढे सोडून देऊ आणि आपण पुढे जाऊया. त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की गंधर्व लोक जे, गंधर्वगण जे आहेत ते देवतांच्याकरता 7 मूर्छनांचा आश्रय घेतात, यक्ष लोक पितरांच्याकरता गातात आणि 7 मूर्छनांच्याकरता आश्रय घेतात, आणि ऋषी लोक जे आहेत ते 7 मूर्छनांचा आश्रय घेतात, आणि जे लौकिक गान आहे त्याचं मनुष्य अनुसरण करतो. म्हणजे पृथ्वी लोकावर आम्ही जे गायन करतो किंवा माणसाकडनं जे गायलं जातं ते गंधर्वगणाकडनं गायलं, यक्षगणाकडनं गायलं त्याच्यापेक्षा सामान्य गाणं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि षड्ज स्वर जो आहे तो देवतांच्याकरता आहे, ऋषभ स्वर जो आहे तो ऋषीमुनींच्याकरता आहे. म्हणजे देवता कशाने तृप्त होतात, षड्ज लावला की देवता तृप्त होतात, रे लावला की ऋषीमुनी तृप्त होतात, ग लावला की पितर तृप्त होतात, म्हणजे गांधारामध्ये पितर तृप्त होतात, त्याच्यानंतर मध्यम स्वर लावला तर गंधर्व तृप्त होतात, पंचम स्वर लावला तर देवता, पितर आणि महर्षी हे सगळेच तृप्त होतात.
आणि म्हणून लता मंगेशकरांच्या वडिलांनी लता मंगेशकरांना असं म्हटलं की तुझ्या गळ्यामध्ये पंचम आहे आणि त्यामुळे तू या जगामध्ये हे जे वैभव प्राप्त करून घेणार आहेस त्याचं कारण आहे. कारण काय आहे, त्यांनी जे म्हटलं आहे की पंचमस्वर हा देवता पितर आणि महर्षी या सगळ्यांना संतुष्ट करणार आहे. त्याच्यापुढे निषाद स्वर जो आहे तो यक्षांना, आणि दैवत आहे तो सगळ्या भूत समुदायांना तृप्त करतो. आणि अशा प्रकारे ही जी गुणवृत्ती आहे ती 10 प्रकारची आहे असं त्यांनी सांगितलं आहे. आणि पुढे त्यांनी त्या गुणवृत्तींचं वर्णन केलेलं आहे. आता त्यांनी असं सांगितलं आहे की गीत सगळ्यांनाच आवडतं, परंतु त्या गीतांच्यामध्ये सुद्धा कुणाला कोणतं गीत आवडतं ते सांगताना त्यांनी असं सांगितलं आहे की स्त्रियांना मधुर गीत आवडतं. स्त्रियांची आवड ही मधुर गीताकडे आहे. मग पुष्कळ आहे ज्याच्या कंठामधून गदगद भाव येतो, अलंकार आहेत, त्याचं सगळं वर्णन आपण आता पुन्हा सोडून देऊ आणि आपण पुढे जाऊ. आणि पुढे जाताना त्यांनी जे थोडा थोडा त्याचा भाग आपल्यापुढे जो सांगण्यासारखा आहे तेवढा फक्त आपल्यापुढे मी मांडते. आता त्यांनी रंग सांगितलेत स्वरांचे. ह्या षड्ज स्वराचा रंग कमळाच्या पानासारखा हिरवा रंग आहे. नंतर ऋषभ स्वराचा म्हणजे रेचा रंग जसा पोपट असतो त्याचा जसा पिवळट हिरवा रंग असतो तसा त्या ऋषभाचा रंग आहे. गांधाराचा रंग हा सुवर्णासारखा रंग आहे, कांती आहे त्याला, तेज आहे. मध्यमाचा रंग कुंदकळ्यांसारखा स्वच्छ पांढरा आहे. म्हणाले पंचमाचा रंग श्यामल आहे, श्याम रंग आहे. आणि म्हणून भगवंताचा रंग सुद्धा श्यामल असावा, की राम सुद्धा घनश्याम आहे आणि कृष्ण सुद्धा घनश्याम आहे. कारण काय, ह्या पंचमामध्ये बघा आपण जर बघितलं तर हे सगळं जे शास्त्र आहे ना, भगवंताचा रंग आहे त्याच्यामध्ये, स्वर आहे त्याच्यामध्ये, तृप्ती आहे, आणि त्या सगळ्यांचं एकमेकांशी नातं आहे. हे सगळे एकमेकांशी जोडलेले आहेत. आता पुढे त्यांनी सांगितलं की इथे पंचमाचा श्याम दैवताचा रंग पिवळा मानला आहे, निषादाचा रंग सगळ्या रंगांचा मिळून एक रंग मानलेला आहे. आणि अशा प्रकारे स्वरांचे वर्ण सांगितलेत. आता पंचम, मध्यम आणि षड्ज हे स्वर ब्राह्मण मानले, ऋषभ आणि दैवत हे स्वर क्षत्रिय मानलेत, आणि गांधार आणि निषाद हे दोन स्वर अर्धे वैश्य आणि अर्धे शूद्र मानलेले आहेत. कारण ह्याच्यामध्ये संमिश्रण आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की या स्वरांचे असे रंग आहेत. आता गंधर्व का म्हटलं त्याचं त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. म्हणजे विद्वान पुरुष गांधर्व म्हणजे गायन जे आहे ते गांधर्व गायन असं म्हणतात. गाचा अर्थ गेय असा त्यांनी केलेला आहे, की विद्वान लोकांनी त्याला गेय म्हटलेलं आहे. धचा अर्थ कलापूर्वक वाद्य वाजवणं, म्हणजे गांधर्व या शब्दामध्ये सगळं आलेलं आहे. पहिल्या गा शब्दामध्ये गेय गान म्हणजे त्याला व्होकल म्युझिक, गायलेलं गाणं. आता धमध्ये वाजवलेलं, आमच्या ताई जशा हार्मोनियम वाजवत आहेत तशा, तोंडाने गाणार नाहीत पण हार्मोनियम वाजवतील, तर तसं कलापूर्वक त्या ठिकाणी स्वरांचं ज्या ठिकाणी संमेलन आहे अशा प्रकारचं जे वाद्य आहे ते वाद्य वाजवणं. आणि रफारासहित व, कारण गांधर्व आहे ना, दर्व, तर हा जो शब्द आहे तो सामगायन करणाऱ्या विद्वानांनी असं म्हटलेलं आहे की तो त्या ठिकाणी वाद्य सामग्री सांगितलेली आहे, म्हणजे ऑर्केस्ट्रा, सगळा वाद्यवृंद एकत्र वाजायला लागला म्हणजे गांधर्व शब्दामध्ये संपूर्ण भारतीय संगीत आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. की गा म्हणजे व्होकल आहे, नंतर ध म्हणजे इन्स्ट्रुमेंट्स आहेत, वाद्य आहेत, आणि व म्हणजे व्र ज्याला गांधर्व, तर तो जो व आहे रेफारासहित तो म्हणजे सगळे वाद्य, आणि ज्या वाद्यांचा वृंद एकत्र वाजतो ऑर्केस्ट्रा तो, आणि असं म्हणून म्हणाले गांधर्व शब्द होतो.

श्रोते हो, आत्ताच आपण श्रीमती कल्याणी नामजोशी यांच्या ओघवत्या वाणीतून ऐकलत नारद पुराण. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.
1: सनातन धर्मात मंत्र, श्लोक आणि स्तोत्र यांचं अनन्यसाधारण महत्व आहे. या स्तोत्राच्या, श्लोकांच्या आणि मंत्रांच्या निर्मितीमागे काय वैज्ञानिक विचार आहे? या मंत्रांच्या उच्चाराने कोणते स्पंद तयार होतात? मंत्र सिद्ध करणे म्हणजे काय? अशा विलक्षण विषयावर मंत्रशास्त्र आणि विज्ञान या कार्यक्रमात सुप्रसिद्ध वक्त्या निरूपणकार श्रीमती कल्याणीताई नामजोशी यांचं मार्गदर्शन ऐका भक्तीसुधावरून. मंत्रशास्त्र आणि विज्ञान ही मालिका भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्री स्वामी समर्थ। सोलापुरात आपल्या छोट्याशा वास्तव्यात स्वामींनी आपल्या भक्तांच्या हृदयात ईश्वर भक्तीची ज्योत प्रज्वलित केली। लोक निराश झाले होते, स्वामींनी त्यांच्या आयुष्यात चैतन्याच्या बागा फुलवल्या, लोकांचं दैन्य संपवलं, लोकांच्या असह्य आयुष्याला सुसह्यतेची झालर लावली, आधी व्याधीतून लोकांची सुटका केली, सर्वांवर सहज कृपा केली। मौनीबाबांना तर ब्रह्मचैतन्य आनंद दिला। स्वामी नेहमी लोकांना सांगत, अहो मज जे भजती त्यासी ब्रह्मपदे तुच्छ होती। स्वामींनी एकच संदेश सर्वांना दिला की काहीही आणि कितीही संकट तुमच्यावर कोसळोत, तुम्ही घाबरू नका, डगमगून जाऊ नका, माझ्या भजनात तल्लीन व्हा, मी तुमचं सौख्य पाहिन, इतकं की त्या सुखापुढे तुम्हाला ब्रह्मपद तुच्छ वाटेल। स्वामींच्या कृपेचा पाऊस मेघ सतत वर्षत होता। स्वामींच्या असीम कृपेने मुकुंदबुवांचं ज्ञानी स्वरूपात रूपांतर झालं। जणू ज्ञानाने मुकुंदबुवांच्या रूपाने मूर्त रूप धारण केलं। स्वामींच्या सोलापुरातल्या वास्तव्यात सर्व लोक आनंद प्रत्यक्ष उपभोगू लागले, त्यामुळे सोलापुराला लोक आता आनंदपूर म्हणून पुकारू लागले। स्वामींचं सोलापुरातलं अवतार कार्य आता संपत आलं होतं। स्वामींनी निर्णय घेतला की आता सोलापूर सोडायचं। ही बातमी लोकांना कळली आणि स्वामी आता आपल्याला सोडून जाणार ह्या कल्पनेने लोक व्याकुळ झाले। सोलापुराला जणू शोकसागराने वेढून टाकलं, वियोग दुःखाचे कढ वाढू लागले। लोक समर्थांना विनवू लागले की स्वामी आम्हाला सोडून जाऊ नका। तेव्हा स्वामी म्हणाले, तुम्ही स्वधर्माचरण करा, भगवंताचे नित्य स्मरण करा, तुमचे कल्याण व्हावे म्हणून पांडुरंग कमरेवर हात ठेवून उभा आहे, त्याच्या स्मरणात माझं स्मरण मिसळून टाका, काळजी करू नका, मी कुठेही गेलो तरी मी नित्य माझ्या भक्तांपाशीच असतो। स्वामींनी सर्वांना हात जोडून नमस्कार केला आणि समर्थ एकदम अदृश्य झाले। त्या क्षणी लोकांचा दुःख सागर उफाळून आला, लोकांच्या दुःखाला पारावार राहिला नाही। इतक्यात आकाशातून समर्थवाणी प्रकट झाली, मी तुमच्या जवळच आहे, मी आता अक्कलकोटला जातो आहे, तिथे दर्शनाला या, मी तुमच्या हृदयात वास्तव्य करून आहे, ही गोष्ट मात्र कदापिही विसरू नका। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, प्रपंचात आणि अध्यात्म साधनेत एक पथ्य पाळावं लागतं, ते म्हणजे परमेश्वर आपल्या निकट आहे ही भावना कधी विस्मरणात जाऊ द्यायची नाही। परमेश्वर करता आहे, तो आपला योगक्षेम पाहतो, त्याची कृपा एकदा का झाली की काळजी करण्याचं कारणच उरत नाही। त्यासाठी अखंड नामस्मरणात रममाण व्हावं लागतं। स्वामी समर्थ आपले आनंद निधान आहेत या दृढ विचाराने त्यांच्या जपात तल्लीन व्हा।

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.